श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 7 भाद्रपद, शके 1948 अर्थात 29 ऑगस्ट 2026. नमस्कार रत्नागिरी, सकाळचे 5:58:26 झाले आहेत. आजच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6 वाजत आहेत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

झाले आहेत. आता ऐकूया आजचा सुविचार. स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही जसा विचार करता तसे बनता. स्वतःला कमकुवत समजाल तर कमकुवत, आणि सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यवान व्हाल. आजचा सुविचार श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. श्रोतेहो नमस्कार, शुभ सकाळ. आता प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. तनु शिव शक्ती असे पूर्ण ज्याचे, किती भाग्य वर्णू तया अंजनीचे. जिचा भक्ती लागी असा जन्म झाला, नमस्कार माझा तया मारुतीला. कार्यक्रमात सुरुवातीला पी बी श्रीनिवास यांनी गायलेलं अंजनेय स्तोत्र.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात आता राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत जनाबाई यांचा अभंग पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात.

आपण ऐकत होतात आशा भोसले यांना. संत ज्ञानोबा माऊलींची ही रचना संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. कार्यक्रमात आता विकास जोशी यांनी संगीतबद्ध केलेली श्रेयस उकिडवे यांची रचना, गायले अजिंक्य पोंक्षे यांनी.

सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी गायलेली ही रचना होती मंगेश पाडगावकर यांची. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात आता अनूप जलोटा यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे हिंदी भजन.

श्रोते हो मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी सतीश भाटिया यांनी संगीतबद्ध केलेली सुमित्रानंदन पंत यांची देशभक्तीपर गीतरचना.

समूहस्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: माहिती वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, ई कोलाय हा कोंबड्यांमध्ये आढळून येणारा जीवाणूजन्य आजार आहे. व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये या आजाराचा प्रादुर्भाव आढळून येतो. प्रामुख्याने पाण्याद्वारे आणि खाद्याद्वारे याचा प्रसार होतो. याचे जंतू कोंबड्यांच्या संपर्कात येणाऱ्या पाणी, माती, धुळीमध्ये आढळून येतात. याचा प्रादुर्भाव वर्षभरामध्ये केव्हाही होऊ शकतो. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. याच्याविरुद्ध प्रभावी लस नाही आहे, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांच्या माध्यमातूनच या रोगाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. हा आजार झाला असता कोंबड्यांचं वजन कमी होतं, त्यांचा मांसाचा दर्जा किंवा प्रत ढासळते, ब्रॉयलर कोंबडीचं अपेक्षित वजन मिळत नाही, कोंबड्यांमधील मानमोडी, गंबोरो यासारख्या आजारांना तो सहाय्यक ठरतो, त्यामुळे अधिक आर्थिक नुकसान होतं. याचे जंतू डोळ्यांची बाधा, अंडीवाहक नलिकेचा दाह, कोलीसेप्टिसेमिया, कोलाय ग्रॅन्युलोमा, सेल्युलायटिस इत्यादी अनेक प्रकारच्या समस्या कोंबड्यांमध्ये निर्माण करतात. ह्या आजार झाल्याची लक्षणं जर बघितली तर कोंबड्यांची यामध्ये भूक मंदावते, अपेक्षित वजन मिळत नाही, वाढ खुंटे, मांस आणि अंडी उत्पादनात घट येते. सुरुवातीला श्वसनासंबंधीची लक्षणं जसं की रात्रीच्या वेळी श्वासाची घरघर, तोंडाने श्वास घेणं ही लक्षणं दिसतात. यासाठी कोंबड्यांचं रात्रीच्या शांत वेळी निरीक्षण करावं. आजारी कोंबडीची पिसं विस्कटलेली दिसतात. आजारी कोंबड्या शेडमध्ये कोपऱ्यात मलूल होऊन बसतात. कोंबड्यांना पांढरी, पातळ, रक्तमिश्रित हगवण होते. अचानक मरतूक होते. बऱ्याच वेळा 50% मरतूक पोहोचते. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला काय करता येईल? मंडळी, हवेतील अचानक आणि मोठ्या बदलांपासून कोंबड्यांचं संरक्षण करावं. त्यासाठी ब्रूडिंग व्यवस्थापन काटेकोरपणे करावं. शेड हवेशीर राहील याकडे लक्ष द्यावं. मुख्यतः उन्हाळ्यामध्ये शेडमधलं वातावरण शुष्क किंवा कोरडं असतं. अशावेळी शेडमध्ये पंखे लावले जातात, त्यामुळे शेडमधील घाण, धुरळा हवेत पसरतो. त्यासाठी शेड कायम स्वच्छ ठेवावी. गुठळीयुक्त खाद्यामधून म्हणजेच पॅलेट फीडमधून या आजाराचा प्रसार कमी प्रमाणामध्ये होतो असं आढळून आलं आहे. उंदरांच्या विष्ठेमधून रोगकारक जंतूंचा प्रभाव अधिक तीव्रतेने होतो. त्यासाठी शेडमध्ये उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उंदरांच्या लेंड्या कोंबड्यांच्या खाद्यामधून जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. आजाराचा प्रसार प्रामुख्याने अंडी उबवणूक केंद्रामधूनच होण्याची शक्यता असते. त्यासाठी चांगल्या अंडी उबवण केंद्रातील कोंबड्यांची निवड करावी. प्रादुर्भाव टाळण्यासाठी पहिले 7 दिवस पिलांना प्रतिजैविकाच्या मात्रा द्याव्यात. पाण्याद्वारे प्रसार टाळण्यासाठी पाण्याचं निर्जंतुकीकरण करावं. प्रयोगशाळेतून किमान 2 वेळा पाण्याची तपासणी करावी. शक्यतो कूपनलिकेचं पाणी द्यावं. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना जर आपण केल्या तर कोंबड्यांमधील ई कोला या आजारावरती आपण नियंत्रण मिळवू शकू. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
0: कोंबड्यांमधील ई कोलाय आजार याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली. कृषीवाणी हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर। श्रोतेहो, सकाळचे 6:40 आणि 25 सेकंद झाले आहेत। आता कृषीवाणीमध्ये ऐकूया कोंबड्यांमधील ई कोलाय आजार याविषयीची।

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: अल्सर्स म्हणजे नेमकं काय असतं आणि कशामुळे होतात?
2: अल्सर हा पोटाच्या जठराच्या आतील आणि जठराच्या पुढचा एक छोटा डिओडेनम म्हणतो आपण त्याला, त्या लहान आंतड्यात छोटासा भाग. आणि काही वेळेला अल्सर अशा लहान आंतड्यामध्ये पण असतात, मोठ्या आंतड्यामध्ये पण. अल्सर म्हणजे एक पातळ थर जो आपल्या अन्ननलिकाची आतील आहे त्याला कुठंतरी छेद पडणं, छोटीशी जखम होणं, आणि तो पातळ जो काही थर आहे तो थोडासा कुठंतरी त्याला छोटासा खड्डा म्हणू अगदी मराठी भाषेत, तर ते पडणं म्हणजे आपण त्याला अल्सर म्हणतो. हे अल्सरमध्ये काय होतं की आतील भाग जो आहे तो ओपन होतो आणि ब्लड वेसल्स वगैरे त्याला त्या ओपन होतात, त्याला आपण अल्सर म्हणतो. ह्या अल्सर होण्याला कारण म्हणजे काही वेळेला हे अति ॲसिड वाढणं, नको असलेले पदार्थ खाल्ल्यामुळं, मग ते जसे की अल्कोहोल असेल, तंबाखू असेल, अति तिखट असेल, आणि काही वेळेला स्ट्रेस अल्सर पण म्हटलं जातं. स्ट्रेस म्हणजे अति स्ट्रेस झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी हार्मोनल वाढतात किंवा नर एंडिंग्स असतात वेगस वगैरे, त्यांची ॲक्टिव्हिटी वाढते आणि मग ते अल्सरमध्ये काही वेळेला रूपांतर होतं.
1: अल्सरसाठी ट्रीटमेंट काय घेता येते आणि काळजी काय घेणं आवश्यक आहे?
2: अल्सरचं जे ट्रीटमेंट, आता बरीच औषधं चांगली चांगली आलेली आहेत. अल्सरचं प्रमाण, अल्सर कुठं आहे, काय आहे, ती किती प्रमाणात आहे आणि ती बघून ते कशामुळं आहे. काही वेळेला इन्फेक्शन, एच पायलॉरी म्हणून एक इन्फेक्शन आहे, त्या इन्फेक्शनमुळं असेल तर ते इन्फेक्शन ट्रीट केलं जातं, त्याचप्रमाणे त्याच्यामुळं नसेल तर मग त्यानुसार औषधी, काही ॲसिड कमीत कमी सिक्रिसिन होईल अशा पद्धतीची औषधं, आणि त्या अनुषंगानं ॲडवाईस आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवा ते अल्सरचं निदान स्पेशालिस्ट करून मगच ट्रीटमेंट त्यानुसार दिली जाते.
1: पोटविकारांची आपण माहिती घेत आहोत, तर पोटातला एक सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर, यकृत.
2: बरोबर.
1: खूप लोकांचं फॅटी लिव्हरचं निदान होतंय, तर फॅटी लिव्हर होतं म्हणजे काय होतं?
2: फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये काही फॅटी सेल्सचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं, आणि ज्या वेळेला आपलं एक्सरसाइज असेल, वर्क असेल, त्या प्रमाणात, खाण्याच्या प्रमाणात ते जर नसेल तर मग फॅटी लिव्हरचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. काही अल्कोहोलिक पेशंटमध्ये पण फॅटी लिव्हर आपल्याला हे बघायला मिळतं, आणि काही नॉन अल्कोहोलिकमध्ये सुद्धा हे फॅटचं प्रमाण दिसून आलेलं आहे. तर हे जीवनशैलीशी संबंधितच आता जास्त वाढत चाललेलं आहे. आपलं एक्सरसाइज म्हणावा तसा होत नाही, वर्कआउट म्हणावा तेवढं होत नाही, आणि त्यामुळं फॅटी लिव्हरचं प्रमाण अलीकडे खूप वाढलेलं आहे.
1: फॅटी लिव्हर होण्याचे दुष्परिणाम काय होतात?
2: फॅटी लिव्हर हे असंच राहिलं, आणि काही जणांना मग फॅटी लिव्हरमधून एक सिरॉसिस म्हणून एक रोग आहे, लिव्हरचा सिरॉसिस, तो काही जणांना होण्याची पॉसिबिलिटी असते, तर काही जणांना आणखी एखाद्या वेगवेगळ्या त्या फॅटी लिव्हरमध्ये आणि काही इन्फेक्शन झालं तर मग काही वेळेला एकंदरीत कार्य थोडंसं मंदावण्याची शक्यता असते लिव्हरचं. त्यामुळे फॅटी लिव्हर हे निदान होत असेल तर थोडंसे आपण लगेच काय होतं असं नाही आहे, परंतु आपण त्याची जर काळजी घेतली तर बरंचसं प्रमाण त्याचं कमी होऊ शकतं. थोडंसं आपण एक अर्धा तास चालणं म्हणतो, खाण्यापिण्यामध्ये ऑइली पदार्थ म्हणू किंवा खूप गोड पदार्थ, ह्याचं जर प्रमाण सगळं कमी केलं तर फॅटी लिव्हर बऱ्याच अंशी कमी होतं आणि नाहीसही होऊ शकतं.
0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया सुका कचरा आणि प्लॅस्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली ऐश्वर्या बेहरे यांनी. ओल्या कचऱ्याबरोबरच सुका कचरा सुद्धा घरामध्ये असतो आणि त्याचबरोबर प्लॅस्टिक कचराही असतो. तर सुका कचरा आणि प्लॅस्टिक कचरा याचं व्यवस्थापन कसं करावं?
1: सुक्या कचऱ्यामध्ये जसं म्हटलं मी पेपरचे तुकडे वगैरे असतात ते टाकायचे नाहीत, त्यामुळे ते सेपरेट केलं. त्याच्या जोडीला जर आपण येणारे बिल असतात पेपरवरचे, लाईट बिल असतात, जे नको असलेली दुकानातली कशाची कशाची बिल असतात, म्हणजे जो पेपर असतो तो जर एकत्र एका जागी व्यवस्थित करून लावला तर त्याचा मूल्य पण येईल तुम्हाला आणि तो वेगळा पण होईल. जाड पुठ्ठे असतात, हल्ली पार्सलचं प्रमाण खूप वाढलंय तर त्याला पण मूल्य येतं. ते पण जर तुम्ही वेगळं केलं तर ते पण वर्गीकरणात जाऊन व्यवस्था व्यवस्थित लागू शकते. प्लॅस्टिकमध्ये प्लॅस्टिक पिशव्या असतात, आता दुधाची पिशवी आली तर ती व्यवस्थित फाडली. मी बऱ्याच जणांना असं सुचवते की कोपरा कट करू नका, तर ती मध्ये थोडीशी कट करून अशी सरळ सलग कापली तर तिचा कुठेही तुकडा न निघता ती दुधाची पिशवी आपल्या पातेल्यात व्यवस्थित ओतून पाणी घालून मिसळून घेतलं आणि पुन्हा तीन बाजूनं कट केली आणि ती उघडली तर त्याच्यात छोटी मलईचं काहीतरी लेअर थोडाफार असतो, तो एकतर तुम्ही तुमच्या पातेल्यात काढून घ्या किंवा अंगाला लावा. आणि ती स्वच्छ केली, नॉर्मल बायकांना सवय असते ती पिशवी स्वच्छ धुतली की सिंकच्या टाईल्सला चिकटवतो, मग तिथं जर चिकटवली ती पटकन सुकून जाते. दुसऱ्या दिवशी तुम्ही प्लास्टिक जे बाजूला काढाल त्याच्यामध्ये कोरडी ती पिशवी जाईल. असंच आपण जर अन्न पदार्थ काही प्लास्टिकच्या ह्याच्यातून आणलं तर प्रत्येक गोष्टीला आपण हेच करू शकतो, स्वच्छ केलं, सुकवलं आणि वेगळं प्लास्टिक केलं.
0: ओके.
1: बऱ्याच कॉस्मेटिक असतात किंवा पॅकेट फूड्स असतात
0: किंवा शॅम्पूच्या
1: बॉटल, त्या सुद्धा जर स्वच्छ केल्या तर त्याला मूल्य आहे. पैशांसाठी नाही पण एक पर्यावरणाचं सजगता म्हणून जर ह्या गोष्टी तुम्ही बाजूला करत गेला.
0: बरोबर.
1: साधं मी मगाशी सांगितलं की दुधाची पिशवी ती मी बाजूला केली, त्याच्याबरोबर मुलं चॉकलेट खातात, ते छोटे छोटे रॅपर्स नाले वगैरे तुम्ही म्हणता त्याच्यासाठी खूप कारणीभूत राहतात कारण ते छोटे छोटे असतात, बाहेर कुठेही फेकलं तर ते उचलणं शक्य. वेफर्सचे पॅकेट्स बरं खाल्लं तर तुम्ही तुमचा जो कचरा असेल प्लास्टिकचा तो एकतर तुमच्या बॅगेमध्ये कॅरी करा आणि जिथं तुम्ही साठवून करत असाल प्लास्टिकची तिथं तो एकत्र करा. आणि हे मी केलं की माझी मुलं करणार आहेत किंवा माझ्या शेजारच्या, असा तो अवेअरनेस वाढणार आहे. ह्याचे दुष्परिणाम जसे पाणी तुंबणं किंवा त्याच्याबरोबर आपल्या बऱ्याच बायकांना काय सवय असते की अन्न उरलंय ते एका पिशवीत टाकतात, गाठ मारतात आणि ती डस्टबिनला टाकतात आणि आपले जे भटके जनावरं वगैरे असतात तर त्यांना ते कळत नाही, ती मुके प्राणी आहेत त्यांना आपल्यासारखं फारसं काही कळत नसते.
0: बरोबर.
1: तर त्याचा दुष्परिणाम काय होतो, ती पिशवीसह ते खातात. आणि आता कित्येक ठिकाणी असं झालंय की हे जी जनावरं आहेत अक्षरशः लोळतात ती रस्त्याला कारण पोट दुखत असतं, पोट फुगलेलं असतं, कुणालाही कळत नाही काय चाललंय. हे सगळं होऊ नये म्हणून पहिली गोष्ट की आपण ते अन्न तसं न टाकता कंपोस्टिंगला किंवा सेग्रिगेट करून जर प्रॉपर दिलं प्लास्टिकमध्ये न बांधता तर त्याच्यामुळे एखादा प्राणी जर असा प्लास्टिकमुळे त्याचा जीव जात असेल तर तो जाणार नाही. आणि माझा अनुभव असा आहे की जर एक मोठी थैली केली किंवा पिशवी केली तर त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वच्छ प्लास्टिक व्यवस्थित बाजूला काढून स्वच्छ साठवलं तर तीन तीन महिने ती मोठी थैली तुमची घरात एका कोपऱ्यात राहू शकते आणि त्यानंतर तुम्ही सेग्रिगेशन जिथं केलं जातं तिथं देऊ शकता. बऱ्याच संस्थांनी ह्यात पुढाकार घेतलाय, त्यामुळं जे रिसायकलिंगला जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा अवेअरनेस वाढवतात की ह्या गोष्टी रिसायकलला प्रॉपर जात आहेत.
0: परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण सुका कचरा आणि प्लॅस्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 6:55 आणि 10 सेकंद झाले आहेत. आता रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू आजचे दिनविशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून

0: प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत 7:40 प्लॅनेट फर्निचरचा प्रायोजित कार्यक्रम, 7:45 भावधारा। श्रोते हो, आज सकाळी 8:40 थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती, संपादन सुहास नंदुरे यांचं। त्यानंतर सकाळी 9 लखलख चंदरीमध्ये आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा। श्रोते हो, आज सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल सागरी सीमा मंचाचे प्रमुख उपक्रम याविषयी। सागरी मंच दक्षिण रत्नागिरीचे जिल्हा सहसंयोजक दिलीप राजे शिर्के यांची वैष्णवी रिसबुड यांनी घेतलेली मुलाखत, सादर करते विवेक वानखडे। तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आज सकाळी 9:30। सकाळी 10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी गायलेला राग मिया की तोडी। सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल हा तुमचा आवडता कार्यक्रम। श्रोते हो, दुपारी 12 आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत। यामध्ये सुरुवातीला 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात उर्मी अंतर्गत नाटक पाहावं करून हा कार्यक्रम, यामध्ये सहभाग आहे श्रद्धा वरणकार यांचा, प्राजक्ता मुळेकर आणि अपर्णा जोग यांचा। दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, ऐसी अक्षरे रसिके 1:55 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण। दुपारी 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयंती रामा यांचं गायन आपण ऐकाल। दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। तर श्रोते हो, असे आहेत आमचे आजच्या पहिल्या प्रसारण सभेतले कार्यक्रम। श्रोते हो, आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी 5:02 गीतसंध्या हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, तर 6:10 गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। दरम्यान सायंकाळी 5:30 युवावाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम, या कार्यक्रमात रंग माझा वेगळा या सदरात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीची युवा रिदमिक जिम्नॅस्टिक रुशाली गाडगिळ यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सायंकाळी 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा। लोकसंगीत 6:35 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, त्याचप्रमाणे 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात कृषी उत्पादनांचं ब्रँडिंग याविषयी डॉक्टर रुपाली देशमुख यांची मुलाखत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत। रात्री 7:15 गझल। रात्री 9:30 राष्ट्रीय युवा पत्रिका युवा भारती आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत। याशिवाय श्रोते हो, सर्व दैनंदिन बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू। तर ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची। .47 या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। श्रोते हो, सकाळचे 7:08 झाले आहेत आमचा यानंतरचा कार्यक्रम या जाहिरातींनंतर।
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता।
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर।
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त।
3: चलो निकले क्या?

0: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
2: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
3: आता प्रसारित करत आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम।
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
5: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
6: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
5: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
7: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
8: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
9: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण गेले काही दिवस वनवासी वनजातींमधल्या कथा ऐकल्या, त्या मालेमधलंच एक पुढचं पुष्प जर सांगायचं झालं तर मी प्रकर्षाने वीरयोद्धा तंट्या भिल्लाचं नाव घेतलं। तंट्या भिल्ल हे जे असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी हा संग्राम तत्कालीन व्यवस्थेविरुद्ध अतिशय जोमाने उभा केला आणि तो दीर्घकाळापर्यंत लढला। साधारणपणे भिल्ल ही जमात मध्य प्रदेशांमधल्या निमाड जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळते। त्यांचा मुख्य उपक्रम हा असतो की शिकार किंवा निसर्गाची पूजा, आणि ते ज्या प्रदेशामध्ये राहतात त्या प्रदेशातली जी जंगलं आहेत त्या जंगलावरती उपजीविका करणं हाच त्यांचा मूळ समाज उद्देश असतो। त्यांच्यामध्ये भिल्ल, कोरकू, बंजारा या जनजाती आहेत। भिल्ल हे बेडर आहेत, कुणालाही न भिणारे, निर्भयपणानं दरोडे घालणारे अशी त्यांची त्यावेळेला ओळख होती। सावकारांकडे पुष्कळ वेळेला त्यांची शेती गहाण असायची आणि त्यामुळे मोलमजुरी त्यांच्या वाट्याला यायची। थोडक्यात त्यांचं आपण असं समजू की त्यांचं जीवन हे शोषितांचं जीवन होतं आणि त्यामुळे त्यांना प्रचंड काबाडकष्ट करावे लागत असं। अशामध्ये एक परिस्थितीचा भाग म्हणून 1857 दरम्यान ब्रिटिश राजवट त्यांच्यावरती थोपवली गेली। ब्रिटिश राजवटींना जे जंगलाचे नवीन कायदे केले त्याच्यामध्ये हा समाज त्याची मान अलगदरित्या कचाट्यात त्याच्या अडकले। हा समाज होता हा मुक्त जीवन जगणारा होता, त्यांना असे नियम, कायदे आणि जात हा सोसवणारा नव्हता। अशाच परिस्थितीमध्ये संघर्षाचा एक परिपाक म्हणून तंट्या भिल्ल हे व्यक्तिमत्व उभं राहील। तंट्या भिल्ल जवळजवळ 12 वर्ष त्याने लढा दिला आणि तो इंग्रजांना सापडला नाही, त्यामुळे त्याला आदरानं लोक तंट्या मामा म्हणायला लागले। 1840 पोखरा नावाच्या गावी त्याचा जन्म झाला। वडिलांचं नाव भाऊसिंह आणि आईचं नाव जीवनी। त्यानंतर पुढे कालांतराने उपजीविकेच्या निमित्तानं हे सगळं दाम्पत्य मध्य प्रदेशातमधल्याच किरडा नावाच्या गावी आलं। लहान वयातच हा तंट्या भिल्ल किंवा ज्याला तात्या भिल्ल असंही म्हणायचे, त्यानं नेतृत्वाचे सगळे गुण आत्मसात केलेले होते। भाऊसिंह म्हणजे त्याचे वडील, आणि त्यांच्यावरती जो सतत अन्याय होत असे त्यामुळे हा छोटा मुलगा तंट्या सतत धुमसत असायचा। म्हणून तंट्या आपल्या मूळ गावी पोखऱ्याला गेला आणि तिथं गोड बोलून पोलिसांच्या ताब्यात त्याच गावच्या पाटलांनी त्याला दिलं फितुरी करून। तिथं आता समाजातील दुर्बल घटकाची ही जी पिळवणूक आहे ही त्यावेळेला सर्वांच्याच नशिबी येत होती आणि शेवटी ह्या सगळ्याचा उद्रेक होणारच होता। आणि ह्या सगळ्या उद्रेकाचा परिणाम म्हणजे तंट्या भिल्लाचं नेतृत्व। त्याच्या कार्यामध्ये जर आपण बघितलं तर नऊकजी बाबा, देवापुरी महाराज यासारख्या तत्कालीन मोठ्या व्यक्तिमत्वांची साथ होती। यांच्यापैकी पुष्कळांची नावं आपल्याला माहितीच नाही, कारण हा इतिहास बराचसा अज्ञात आहे। या इतिहासातून म्हणजे अशिक्षित समाज, जंगलात राहणारा समाज, त्याच्यावरती उदरनिर्वाह करणारा समाज, याच्यामधून एक नेतृत्व उभं राहतं आणि ते बलाढ्य अशा ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देतं आणि तो सुद्धा दीर्घकालीन, जवळजवळ 12 ते 13 वर्षाचा हा लढा आपल्याला दिसतो। अतिशय मर्यादित साधनसंपत्ती, अतिशय मर्यादित बळ किंवा मनुष्यबळ आणि त्याचप्रमाणे विपरीत काळ, काही वेळेला तर खायला पण नसायचा, अशा स्थितीमध्ये हा समाज ब्रिटिशांविरुद्ध उभा राहतो आणि 12 वर्षापर्यंत लढा लढतो ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट आपल्या इतिहासातली आहे आणि आपण त्याच्यातून नक्की प्रेरणा घ्यायला हवी। या कथा ज्या सामाजिक परिस्थितीतून आलेल्या आहेत त्या परिस्थितीचं जर नीट आकलन केलं तर आपल्याला नक्की समजेल की ही सगळी व्यक्तिमत्व आणि त्यांनी केलेलं कार्य हे प्रेरणादायी आहे आणि त्याचबरोबर हे कौतुकास्पदही आहे।
4: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल।

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 मिनिटांनी आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडीं

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: .47 mHz अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण। सकाळचे 7:07 होत आहेत। यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: मैत्रिणींनो, शाळा म्हणजे फक्त सण उत्सवांची रेलचेल नाही, तर त्याबरोबर रंगणाऱ्या नाट्यस्पर्धा आणि नाट्यरसिकांच्या उत्साहाचाही महिना. आणि म्हणूनच 29 ऑगस्ट शनिवारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून या कार्यक्रमात घेऊन येतोय उर्मी. विषय अहो नाटक पाहावं करून.
1: बऱ्याचशा एकांकिका स्पर्धांमध्ये एक तासाचा वेळ दिलेला असतो, त्या एका तासात तुम्हाला स्टेज लावायचं, लाईट्स ऍडजस्ट करायचे, म्युझिकची टेस्ट करायची, तुमच्या अजून काही तांत्रिक बाबी असतील, प्रोजेक्टर वगैरे पण आजकाल वापरतात, ते सगळं सेट करायचं, पडदा पडल्यानंतर सगळं स्टेजवरचं सामान विंगेत आणणं, ह्या सगळ्यासाठी पूर्ण एक तास दिलेला असतो.
0: अगदी लेखनापासून दिग्दर्शन, नेपथ्य, लाईट, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंचावर प्रत्यक्ष नाटक येण्यापर्यंतचा प्रवास अनुभवूया श्रद्धा अपर्णा प्राजक्ता आणि संज्ञा यांच्या बरोबर. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. जरूर ऐका नाटक पाहावं करून.

0: साखरेची कोणतीही कमतरता नाही. वाजवी दरात पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेचे भाव सुमारे 20% कमी झाले असून किरकोळ बाजारातील भावही उतरू लागले आहेत. देशभरातील साखरेचे दर आणि साठा यावर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्र शासनानं साखरेच्या साठ्यावर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं साखर विक्रेते वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी केल्या आहेत. साखर विक्रेते आणि वितरकांना कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही ठिकाणी 400 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. तसंच साखर प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांनाही साखर प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. साखरेच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी कालपासून विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्यात राबवण्यात येत असलेल्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत प्रमाणित बियाणं वितरणासाठी केंद्र सरकारनं अनुदानाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. केंद्राच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं काल सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार आता तूर उडीद आणि मसूर या कडधान्यांच्या बियाण्यांच्या किमतीत 100% किंवा कमाल 12,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात येणार असून हरभरा आणि इतर कडधान्यांसाठी 75% किंवा कमाल 6,000 रुपये प्रति क्विंटल अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. सुधारित अनुदानामुळे शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचं प्रमाणित बियाणं परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल. तसंच कडधान्यांचं उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल अशी प्रतिक्रिया भरणे यांनी दिली आहे. पुढील 5 वर्षात मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक महाराष्ट्राचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नाशिक उपपरिसर प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. नाशिकच्या वाढत्या औद्योगिक आणि आर्थिक विकासावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. ते म्हणाले,
1: मला अतिशय आनंद आहे की गेल्या 10-12 वर्षांमध्ये सातत्याने नाशिकला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोजेक्ट केलं, या ठिकाणी वेगवेगळ्या क्षमता निर्माण केल्या आणि आज पुन्हा एकदा नाशिक हा या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये परत रिबाउंड करतोय. आणि मी या ठिकाणी आजच सांगतो की पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुण्याच्या खालोखाल एक महत्वाचं ग्रोथ इंजिन आपलं नाशिक असणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.
0: उद्यान विज्ञान, अन्न प्रक्रिया उद्योग, विमान संचालनशास्त्र, औषध निर्माण, जैवशास्त्र, वाहन तसंच उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे नाशिकमध्ये अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि त्यामुळे नाशिकच्या विकासाला एक नवी गती मिळत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. दिंडोरी तालुक्यातील मौजे चाचळगाव येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. तसंच नाशिक इथं भरवण्यात आलेल्या 3 दिवसीय महाकुंभ भक्ती संगम सोहळ्याचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार असलेल्या या महासोहळ्याची सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. नाशिक महापालिकेच्या 50 ई बसेसचं लोकार्पणही फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. आज देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. या दिनाच्या औचित्यानं पुण्यात आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं होत असलेल्या या उपक्रमातून क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं महत्व अधोरेखित केलं जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भावा बहिणीच्या प्रेमाचं नातं साजरं

0: श्रोते हो, आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचा निर्वाळा. साखरेचा साठा मर्यादित ठेवण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना. कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाण्यांच्या वितरणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ. पुढच्या 5 वर्षात नाशिक राज्याचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 वर, अजूनही हजारो लोक बेपत्ता. आता सविस्तर बातम्या. देशात

0: करणारा रक्षाबंधनाचा सण काल देश तसंच राज्यभरात पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरा करण्यात आला. लातूर आणि सांगलीमध्ये झाडांना राखी बांधून वृक्ष रक्षाबंधन करण्यात आलं. बीडमध्ये पोलीस दलाकडून रक्षाबंधनाची भेट म्हणून चोरीस गेलेले दागिने आणि अन्य मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत एक राखी सुरक्षेची हे अभियान राबवण्यात आलं. गडचिरोली नजीकच्या नवेगाव येथील नवजीवन वसाहतीत गडचिरोली पोलिसांनी आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. या कार्यक्रमात सुमारे 70 आत्मसमर्पित महिला माओवादी सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 कालपासून राज्यात लागू झाला. बळजबरी फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. गेल्या 4 वर्षांसाठीचे पुरस्कार काल जाहीर झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील वनिता घुमे, बुलडाणा जिल्ह्यातील तारामती जायभाये, नंदुरबार जिल्ह्यातील वंदना तोरवणे आणि लातूर इथल्या सुजाता माने यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्याचबरोबर विभागस्तरीय 24 पुरस्कारांची घोषणाही काल करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. जनधन योजनेनं गेल्या 12 वर्षात अभूतपूर्व व्याप्ती आणि परिवर्तनकारी परिणाम साधले असून तिचा प्रभाव अद्वितीय राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 59 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली असून एकंदर 3,17,000 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. या खात्यांपैकी 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागातील असून 56% खाती महिला ग्राहकांची आहेत. अन्न आणि औषध प्रशासनानं पुण्यात काल मोठी कारवाई करत मेसर सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस या औषध निर्मिती कंपनीचा वडकी इथला औषध विक्री परवाना तत्काळ प्रभावानं रद्द केला आहे. जून महिन्यात केलेल्या कारवाईत काही औषधांवर नियमबाह्य जाहिरात वजा मजकूर छापल्याचं आढळलं होतं. ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देता येत नाही. या प्रकरणी 11 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करून तो मागे घेण्याचे आदेश दिले होते. नेपाळ आणि तिबेटमधील पुरातील मृतांची संख्या 579 वर पोचली आहे, तर 1,924 लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. चीनच्या नैऋत्य भागात 5.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे आणखी पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं 800 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. भोटे कोसी नदी साखळीच्या उगमस्थानाजवळ जमा झालेल्या अडथळ्यांमुळे नव्यानं तयार झालेलं सरोवर आणि तिबेटच्या बाजूला असलेल्या धरणाला तडा गेल्याच्या शक्यतेमुळे पुराचा आणखी एक मोठा लोंढा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचा निर्वाळा. साखरेचा साठा मर्यादित ठेवण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना. कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाण्यांच्या वितरणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ. पुढच्या 5 वर्षात नाशिक राज्याचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 वर, अजूनही 1,000 लोक बेपत्ता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आणि आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत मी आहे तुमच्यासोबत, तुमची रेडिओ मैत्रीण वंदना मुसळे. श्रोतेहो, सकाळचे 7:20 आणि 32 सेकंद झाले आहेत.
2: ज चलो निकले क्या?
3: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड।

0: की गारंटी। प्लानेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
1: श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष। आज आहे 29 ऑगस्ट। आजचा दिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो। भारताचे प्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचप्रमाणे श्रोते हो, आज आहे आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन। अणुचाचण्यांच्या धोक्याविषयी जगभरात जनजागृती करण्यासाठी आजचा हा दिवस साजरा केला जातो। August 29, 1947 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान सभेची समुदा मसिदी समिती स्थापन करण्यात आली। 1831 रोजी विख्यात वैज्ञानिक मायकल फॅरेडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला। त्याचप्रमाणे 29 ऑगस्ट 2004 भारताने जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली। आज आहे स्वातंत्र्य सैनिक आणि लोकनायक बापूजी अणे यांचा जन्मदिवस। त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1880। त्याचप्रमाणे दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेते अक्कीनेनी नागार्जुन यांचाही आज वाढदिवस आहे। त्यांचा जन्म 1959। आत्ताच आपण आजचे दिनविशेष ऐकले। श्रोते हो, आज सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात सागरी सीमा मंचाचे प्रमुख उपक्रम याविषयी। सागरी मंच दक्षिण रत्नागिरीचे जिल्हा सहसंयोजक दिलीप राजे शिर्के यांची वैष्णवी रिसबुड यांनी घेतलेली मुलाखत। सादर करते विवेक वानखडे। तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आज सकाळी 9:30।
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 30 अगस्त सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से। तो याद रखें रविवार 30 अगस्त सुबह 11 बजे मन की बात।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दिलखुलासच्या आजच्या भागात आपण सिकल सेल या आजाराविषयी आणखीन जाणून घेणार आहोत. सिकल सेल आजाराबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं की हा आजार पूर्ण बरा होत नाही, पण आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीही या आजारात आता आली आहे. एकूणच या आजाराविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड. सरांना आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलंय. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आजच्या आपल्या या तिसऱ्या भागात मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण पुन्हा एकदा दुर्गम आणि आदिवासी भागाचा विचार करूया, कारण त्या भागात जास्त प्रमाणात आहे असं आपण म्हणालात. तर त्या ठिकाणी आपण काय नेमकी यंत्रणा राबवता आहात, कशी व्यवस्था आहे, कशी त्यांची काळजी घेतली जाते, कशा पद्धतीने एकूणच राज्यात हे काम सुरू आहे?
1: मॅडम, आदिवासी जो भाग आहे आमचा, आदिवासी जिल्हे जे आपण म्हणू, त्या ठिकाणी देखील आमची यंत्रणा आहे. उलट आमच्या आरोग्य संस्था तिथे जास्त असतात. मग आमचे आमच्याकडे आता उपकेंद्र आहे. उपकेंद्र स्तरावर आमच्याकडे आता समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, आशा NMFBW आहेत, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनजागृती, टेस्टिंग, उपचार ह्या सुविधा आहेत. आपण मग त्याच्या वरचा स्तर बघितलं तर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आपली. तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण त्या ठिकाणी, तिथे आपले मेडिकल ऑफिसर असतात, MBBS असतात, आयुर्वेदिक असतात, आणि त्या ठिकाणी बाकी पण स्टाफ असतो आणि टेस्टिंगची सुविधा तिथे पण आहे. आणि रुग्णालयामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला सगळीकडेच आपल्याला टेस्टिंग आणि उपचाराची सोय आहे. यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं मगाशी आपल्याला त्याप्रमाणे पेन किलर्स लागतात त्यांना, फोलिक ॲसिड एक आपण देतो, हायड्रॉक्सिरिया नावाचं ड्रग आहे जे आपण त्या ठिकाणी ह्या रुग्णांना द्यावं लागतं, ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्या आरोग्य संस्थांमध्ये. आणि ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे की समुपदेशन, म्हणजे ह्या रुग्णाचं, त्याच्या नातेवाईकांचं, त्याच्या एकूणच फॅमिलीचं काउन्सिलिंग फार महत्त्वाचं आहे. पर्टिक्युलरली जेव्हा मुलांमध्ये हे आढळून येतं, मग त्याचं पुढचं लाईफ आणि त्याचे त्याचं मॅरेज सुखकर व्हावं ह्या दृष्टीने त्याला हा आजार नसलेला असा, समजा एखादा सिकलसेल आजाराने बाधित रुग्ण असेल, त्याची पुढची पिढी निरोगी राहावी ह्या दृष्टीने पण आपण, म्हणजे आरोग्य विभाग काम करतं. त्याच्यामध्ये काउन्सिलिंग आमचे समुपदेशक जे आहेत त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे एकूणच ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये आमची ही यंत्रणा त्या ठिकाणी सजग आहे. औषधोपचार टेस्टिंगची फॅसिलिटी आदिवासी भागात पण सगळीकडे उपलब्ध आहे.
0: सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुमची ही सेवा सक्रिय आहे.
1: 21 जिल्हे आहेत मॅडम.
0: 21 जिल्ह्यांमध्ये. आता आपण थोडं सविस्तर या बाबतीत सांगूया की सिकल सेल झालेला व्यक्ती त्याची तपासणी, त्याचे एकूणच त्याचे औषधोपचार हे कशा प्रकारे आपण पोहोचवतात, कशा प्रकारे चालतं?
1: आता म्हणजे प्रत्येक आमची यंत्रणा प्रत्येक गावागावामध्ये आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची. तर प्रत्येक व्हिलेजला आमचा त्या ठिकाणी स्टाफ आहे. तर त्यांच्या माध्यमातून जे आशा NMFBW आहे त्यांच्या गृहभेटी दिल्या जातात आणि त्यांना म्हणजे टार्गेट असतं प्रत्येकाला, त्यांनी किती घरांना भेटी द्यायच्या आहेत. आता समुदाय आरोग्य अधिकारी आहेत आमचे, ते देखील गृहभेटी देतात. साधारणतः एका समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला जे आदिवासी भागामध्ये, त्यांनी 10 घरांना दररोज भेटी द्यायच्या असतात. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वच आजारांबाबत त्या ठिकाणी घरामध्ये कोणी आजारी आहे का याची माहिती घेतली जाते. म्हणजे तिथे गर्भवती माता आहे का, त्या ठिकाणी नवीन मूल जन्माला आला असेल त्याचं लसीकरण झालंय का, मलेरिया किंवा बाकी तापाचे काही रुग्ण आहेत का, जसं आपण आता हायपरटेन्शन, डायबिटीज आणि कॅन्सर ह्याचं पण स्क्रीनिंग आपण करतो, ते अशी सर्व माहिती एकंदरीत घेतली जाते. आणि हे करत असतानाच मग रक्तक्षय असेल, एखादी गर्भवती माता असेल तिला रक्तक्षय असेल, तर ते देखील आमच्या कर्मचाऱ्यांच्या ते लक्षात येतं. त्यानुसार मग त्या गृहभेटीमध्येच त्यांना त्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा आमचं प्रशिक्षण दिलेलं असतं, त्यांच्या माध्यमातून देखील अधिकची माहिती त्यांना दिली जाते. त्यांना ह्या आजाराबाबत डिटेल सांगितले जातात, टेस्टिंग कुठे करायचे याची माहिती दिली जाते, उपचार काय आहे याबाबत देखील त्यांना त्या ठिकाणी अवेअर केलं जातं. की जेणेकरून म्हणजे मुळात हे सगळे आरोग्य कर्मचारी आमचे जे टीम आहेत ते फील्डपासून आहेत,

0: शहरी भागात पण आहेत, फक्त ग्रामीण भागातच नाही शहरी भागात पण आहेत. आणि मग आशा जी आहे, म्हणजे आशाताईचं मूळ काम काय, की अशा प्रकारचे रुग्ण शोधणे, त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित करणे हे तिचं काम आहे. तर ते खूप चांगल्या पद्धतीने आरोग्य विभागामध्ये चाललेलं आहे. आणि याच्यासाठी आशांना त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह वगैरे पण असतात की बाबा एखादा रुग्ण तिने संदर्भित केला उपकेंद्रामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, रुग्णालयामध्ये, तर तिला त्या ठिकाणी काही तिला मानधन त्याच्यात दिलं जातं.
1: अच्छा, आशांना मानधन काही प्रमाणात दिलं जातं, खूपच छान आहे हे. आता ही जी तपासणी आहे किंवा हे औषधोपचार आहे, एकूणच उपचार दरवेळेस त्यांना घ्यावे लागतात, मेडिसिन्स त्यांना लागत असतील, तर तपासणी मोफत आहे, बाकीचा पुढचा उपचार आहे कशा पद्धतीने, आर्थिक कसं आहे हे सगळं?
0: महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहेत, बजेटरी प्रोव्हिजन्स आहेत, केंद्राचं देखील ह्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी अनुदान आहे, आणि NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अंतर्गत ह्याच्यामध्ये सपोर्ट असल्यामुळे हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी राबवण्यात येतो.
1: अच्छा, आता एकूणच आपण संपूर्ण जनजागृती करता आहात, आपण म्हणाला देखील की 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी हा तुमचा कालावधी खूप वेगाने जनजागृती करण्याचा आहे, तर असं करत असताना हा आजार रोखण्यासाठी आपल्याला काय वाटतं की सर्वात प्रभावी उपाय हाच आहे?
0: या ठिकाणी निश्चितपणे आमचं जे IEC ब्युरोच्या माध्यमातून आम्ही सोशल मीडिया कॅम्पेनवर खूप त्याच्यामध्ये भर दिलेला आहे. आज आपल्याला आपण जर बघितलं तर आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, अगदी ग्रामीण भागात सुद्धा तरुण पिढी तर अगदी म्हणजे सोशल मीडियावर आहेच आहे. तर त्या ठिकाणी मग तुमचं फेसबुक असेल, यूट्यूब माध्यम आहे, इंस्टाग्राम आहे, तर ह्या माध्यमातून देखील तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे, की जेणेकरून घराघरामध्ये आमच्या विविध ज्या स्कीम्स आहेत, योजना आहेत, किंवा ह्या अशा प्रकारच्या आजारांबाबत जनजागृती पोहोचावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. दुसरं, शाळांमध्ये एक जनजागृती करण्यासाठी आमच्याकडे आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस प्रोग्राम आहे, ज्या ठिकाणी आम्ही शाळांमधले जे टीचर्स असतात, मुख्याध्यापक आणि शिक्षक, तर एक टार्गेट आहे त्याच्यामध्ये की एक पुरुष आणि एक स्त्री शिक्षक यांना आम्ही प्रशिक्षित करतो, विविध आजारांबाबत त्यांना आम्ही त्या ठिकाणी माहिती देतो, आणि त्या शिक्षकांच्या माध्यमातून शाळांमधल्या मुलांना अधिकची माहिती विविध आजारांबद्दल, विविध योजनांबद्दल शासनाच्या आरोग्य विभागातल्या ही मिळावी. आणि हे हेल्थ अँबॅसेडर्स आम्ही क्रिएट करतोय की ह्या मुलांच्या माध्यमातून मग घराघरापर्यंत संदेश पोहोचावा, कारण आपल्याला माहिती आहे की आजचं हे तरुण मुलं असतील किंवा हे तरुण पिढी असेल, हे आपल्या भारताचं भविष्य आहे, तर यांना यांच्यामध्ये जर जितका आपण अवेअरनेस निर्माण करू तर निश्चितपणे त्याचा फायदा पुढच्या पिढीला खूप मोठ्या प्रमाणात होईल, आणि एकूणच आपले इंडिकेटर्स म्हणजे हेल्थ इंडिकेटर्स आपण जे म्हणतो ते चांगले होण्यासाठी मग त्याचा फायदा होईल.
1: नक्कीच, आता म्हणजे जनजागृती मोहीम जी राबवली जाते तिचा फायदा होतोय असं आपल्याला वाटतं का, त्यामुळे नियंत्रण करता येतंय असं आपल्याला वाटतंय?
0: नक्कीच नक्कीच मॅडम, त्यामध्ये खूप म्हणजे जनजागृतीचा त्याच्यामध्ये फार मोठा भाग आहे. कुठलाही राष्ट्रीय कार्यक्रम असो, म्हणजे आता सिकल सेल बद्दल आपण बोलतोय, पण कुठलाही शासकीय कार्यक्रम असो ज्या ठिकाणी आपण आजारांबाबत माहिती देणे किंवा त्याच्या सोयी सुविधा कुठे उपचार उपलब्ध आहेत याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, यासाठी IEC किंवा जनजागृतीचा नक्कीच मोलाचा वाटा आहे.
1: शासनाचं नेहमीच एक लक्ष राहिलेलं आहे की ते शाश्वत असावं, मग ते तुमचे दीर्घकालीन जे उपचार आहेत किंवा उपाययोजना आहेत त्या शाश्वत असतील यासाठी काही नियोजन आपण करत आहात का?
0: हो, एक चांगली योजना राबून सर्व नागरिकांचं जे सुटलेलं आहे, ज्यांचं टेस्टिंग राहिलेलं आहे किंवा काही नवजात असतील त्यांचं टेस्टिंग करून त्यांना त्या ठिकाणी उपचाराखाली आणणं हा एक मोठा म्हणजे एक मैलाचा दगड आहे असं म्हणायला हरकत नाही, की आपल्याला त्यामध्ये हे नवीन रुग्ण भेटणार, त्यांना उपचार भेटणार, त्यांचं आपण काउन्सिलिंग करणार, त्यामुळे ह्या आजाराला प्रतिबंध करण्याची एक मोठी स्टेप आहे असं मला वाटतं, आणि त्यामुळे पुढची पिढी जी आहे त्या भागामध्ये, त्या भाग जिथे हे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये, तिथे पुढची पिढी घडताना किंवा पुढची जी अपत्य आहेत ती ही सिकल सेल बाधित असूच नये हा शासनाचा मानस आहे, आणि त्याची ही पहिली पायरी आहे, पण ही ऑनगोईंग प्रोसेस आहे, म्हणजे सिकल सेल टेस्टिंग हे नियमितपणे आमच्या विभागात सुरूच आहे.
1: सिकल सेल मुक्त महाराष्ट्र ही जी काही आपली संकल्पना आहे ती खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाण्यात थोडी नक्कीच यातनं मदत होईल. तर सिकल

0: महाराष्ट्र ह्या ही संकल्पना जी आहे त्यामध्ये सगळ्या नागरिकांचा सहभाग असणं आणि तो घ्यावा हे किती महत्त्वाचं वाटतंय आणि त्यासाठी आपण जाता जाता सगळ्यांना काय सांगणार आहात?
1: निश्चितपणे या ठिकाणी आता ह्याला नाव सुद्धा आम्ही खूप म्हणजे साजेसं नाव दिले आरोग्य विभाग अरुणोदय.
0: वा.
1: आणि त्या माध्यमातून मी सर्वांना नागरिकांना आवाहन करेल ज्यांना कोणाला शंका असेल लक्षणं असतील अशा प्रकारची सिकल सेल आजाराची तर त्या ठिकाणी आपण जरूर आपण जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा.
0: श्रोते हो, गेल्या भागांमध्ये आपण सिकल सेल या आजाराविषयी सविस्तर चर्चा केली आणि एक गोष्ट स्पष्ट झाली, तपासणी ही सिकल सेल आजाराची गुरुकिल्ली आहे, मुक्तीची गुरुकिल्ली आहे. लग्नापूर्वी तपासणी करणं फार महत्वाचं आहे, त्यामुळे येणाऱ्या पिढींचं आरोग्य सुरक्षित राहील आणि हा संदेश घराघरात जाणंही काळाची गरज आहे. आज आपण या ठिकाणी आलात आणि श्रोत्यांनाही उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, सिकल सेल मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेत आहे. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्लॅनेट फर्निचरचा प्रायोजित कार्यक्रम.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या

0: त्या बरोबर आहेत. नमस्कार जाधव सर.
1: नमस्ते.
0: फर्निचरमध्ये खूप सारी व्हरायटी उपलब्ध असते किंवा दर 5 वर्षांनी फर्निचरचा ट्रेंड बदलत असतो, फॅशन बदलत असते. या निमित्ताने लोकांना त्याची खरेदीही करावीशी वाटते, पण अडचण अशी असते की घरातलं जे फर्निचर असतं त्याचं काय करावं, कारण फर्निचरमध्ये एक्सचेंज ऑफर उपलब्ध नसतात. याबद्दलच आज बोलायचंय. काय नेमकं कारण असतं फर्निचरमध्ये एक्सचेंज का होत नाही?
1: याच्यामध्ये काय राहतं, मेन डिफरन्स तुम्ही बघाल तर एक्सचेंज तुमच्या गाड्यांमध्ये चालतो, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये एक्सचेंज चालतो. त्याचा रिझन आहे की त्याला समोर सेकंड हँड मार्केटमध्ये कस्टमर आहे. फर्निचरमध्ये तसं होत नाहीये. आणि फर्निचरचा प्रॉब्लेम काय आहे की व्हॉल्यूम आहे. ज्याला नवीन घ्यायचंय त्याला जुन्या फर्निचरचा त्रास आहे, आणि ज्याला जुनं घ्यायचंय त्याला प्राईस आणि हँडलिंगचा त्रास आहे. ह्या दोन्ही गोष्टी थोड्याशा मिसमॅच होतात, त्यामुळे शक्यतो आम्हाला पण एक्सचेंज ऑफर काढणं अवघड पडतं. का तर नवीन मटेरियलचा स्टॉक ठेवायला आम्हाला गोडाऊन नाही पुरत आहे, तर आम्ही जुनं मटेरियल घेऊन कुठं स्टॉकला ठेवणार? आणि जरी घेतलं तरी त्याची प्रॉपर विल्हेवाट लागली पाहिजे, आणि ती जरी करायची जरी झाली तर त्याला कॉस्ट भरपूर लागते. या सगळ्या गोष्टी थोड्याशा प्रॉपर एका याच्यामध्ये साच्यामध्ये बसत नाहीत, त्यामुळे शक्यतो फर्निचरमध्ये एक्सचेंज ऑफर येत नाही. आता त्याला ऑप्शन आम्ही काय कस्टमरला सांगतो की तुमचा बेड तुम्हाला माहिती आहे चांगला आहे काय आहे, तर तो तुम्ही तुमच्या रेफरन्समध्ये कोण असेल तर त्यांना तुम्ही देऊन टाका, भले तुम्हाला कॉस्ट कमी मिळेल. तो शिफ्टिंग कॉस्ट, इन्स्टॉलेशन कॉस्ट तो बेअर करेल. आपण डिप्रिसिएशन कॉस्ट म्हणतो ना, त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट केलं तर 1-5 वर्षामध्ये नील झाले. मग 7 वर्षानंतर जर तुम्हाला काय तुमचं 35,000 रुपयाचा बेड आहे, तर तुम्ही एक्सपेक्ट अननेसेस त्याला 15-20,000 रुपये करून चालत नाही.
0: बरोबर.
1: त्याला तुम्हाला 5-7,000 रुपये मिळाले तरी भरपूर झाले. त्या प्राइसला तुम्हाला कोण मिळत असेल रेफरन्सला, तर तुम्ही तो देऊन क्लिअर करून नवीन गोष्टीकडे जाऊ शकता.
0: आणि म्हणूनच श्रोते हो, या सणासुदीच्या दरम्यान तुम्हाला सुद्धा घरामध्ये नवीन फर्निचर घ्यायचं असेल तर तुम्ही देखील हा पर्याय अवलंबू शकता. तुमचं जुनं फर्निचर काढू शकता आणि त्या जागी नवीन फर्निचर घेऊ शकता. अर्थातच या नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी आणि उत्कृष्ट क्वालिटीसाठी व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, हंडेवाडी चौक पुणे आणि सांगली कोल्हापूर रोड सांगली इथे सुद्धा. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, जसं तुम्ही आता म्हणालात की खूप एक्सपेक्टेशन ठेवणं जुन्या फर्निचरच्या बाबतीत हे चुकीचं आहे, कारण एकदा यूज करून झाल्यानंतर ते ज्या किमतीला येईल त्या किमतीला काढावं आणि मग नवीनचा विचार करावा. हा जेव्हा विषय येतो त्यावेळेला एक नेहमी द्विधा मनस्थितीमध्ये असतं की आधी नवीन फर्निचर बुक करावं का आधी जुनं फर्निचर काढावं, याबद्दल काय सांगाल?
1: त्याच्यामध्ये तुम्ही नवीन फर्निचर बुक करा. एकदा बुक केलं की तुम्हाला कन्फर्मेशन झालं की माझं जुनं काढलं तरी माझ्या नवीन मटेरियल येणार आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही जुन्या फर्निचर कोणाला देता येईल तो त्याचा शोध घ्या. नाही झालं तर नॉर्मली काही वेबसाईट पण आहेत की ज्या जुन्या फर्निचरसाठी काम करतात, त्याच्यावरती तुम्ही त्याचे फोटो अपलोड केले तर ते मे बी तुम्हाला सेल आउट करून देतात. मग तो एक ऑप्शन आहे. अदरवाईज तुमच्या कलिग्ज मध्ये, तुमच्या रेफरन्स मध्ये कोणाला असेल ज्याला गरज आहे त्याला तुम्ही ते देऊन क्लिअर करू शकता. ज्या दिवशी तो घेऊन जाईल सेम डे तुमचं नवीन फर्निचर पण येईल.
0: बरोबर.
1: प्रॉब्लेम ह्यात हाच राहतो की जुनं नेलं, समजून झाला माझा बेड जुना घेऊन गेला आणि मला नवीन बेड यायला 4 दिवस लागणार आहे, तर तो 4 दिवसाचा मला खाली झोपता येत नाही. मग त्याच्यामध्ये प्लॅनिंग तुम्ही असं करू शकता की नवीन फर्निचर बुक करा आणि तुमच्या जुन्या फर्निचरसाठी कस्टमर बघायला चालू करा. ते ज्या दिवशी घेऊन जाईल त्या दिवशी तुम्ही दुसरं नवीन फर्निचरचा प्लॅन करू शकता.
0: इतक्या सहज आणि सोप्या होणाऱ्या या गोष्टी आहेत आणि याच द्वारे आपण आपलं नवीन फर्निचर आपल्या घरामध्ये घेऊ शकतो. अर्थातच या नवीन फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्कृष्ट क्वालिटीसाठी, टॉपमोस्ट ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सांगली कोल्हापूर रोड सांगली आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: प्लॅनेट फर्निचर यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 1143 kHz तसंच FM बँड 101.5 MHz हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:45 आणि 30 सेकंद झाले आहेत. आता आनंद घेऊया भावधारा या कार्यक्रमाचा.

श्रोते हो भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली मंगेश पाडगावकर यांची गीतरचना अरुण डाते यांच्या आवाजात.

अरुणदाते यांनी गायलेली ही रचना होती मंगेश पाडगावकर यांची. संगीत होतं यशवंत देव यांचं. या गीतरचनेबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: ऐकत रहा सातत्यानं 265.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. त्याचप्रमाणे 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ही सर्व बातमीपत्रं सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. नेपाळमधल्या पुरात पडलेल्यांची संख्या 579. भारताकडून आणखी मदत रवाना. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद वेलावन सेंथिल कुमारनं पटकावलं. आता सविस्तर बातम्या. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही, वाजवी दरात पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेचे भाव सुमारे 20% कमी झाले असून किरकोळ बाजारातील भावही उतरू लागले आहेत. देशभरातील साखरेचे दर, साठा यावर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. साखर वेळेवर बाजारात पोहोचावी यासाठी सरकार पुढील महिन्यापासून नवी वितरण प्रणाली सुरू करणार. त्यानुसार सध्याच्या मासिक कोटा पद्धती दर 15 दिवसांनी साखरेचं वितरण केलं जाईल.

उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ताश्कंदला भेट देणार आहेत. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करणार आहेत. तसंच दोन्ही नेते द्विपक्षीय महत्वाच्या विविध मुद्द्यांवर देखील चर्चा करतील अशी माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे उद्या सकाळी 11 वाजता देशपरदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर देखील प्रसारित केलं जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आजपासून तामिळनाडू, कर्नाटक, केरळम आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तामिळनाडूतील इरोड इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला आज ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते बंगळुरूमधल्या विधानसौध इथं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. उद्या उपराष्ट्रपती केरळमला भेट देतील. केरळमधल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते लक्षद्वीपमध्ये मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्तानं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर देशाचा गौरव वाढवत आहेत असं नमूद करत सर्व तरुणांना खेळांमध्ये अधिकाधिक सहभाग घेण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या पुरातील मृतांची संख्या 589 पोहोचली आहे तर 1924 लोक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार 101 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान भारताकडून नेपाळला आणखी मदत देण्यात आली आहे. काल संध्याकाळी 10 टन मदत सामग्री घेऊन जाणारं तिसरं विमान काठमांडूकडे रवाना झालं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमाद्वारे ही माहिती दिली. नेपाळमधून नवी दिल्लीत सुखरूप परतलेल्या तामिळनाडूतील 21 यात्रेकरूंच्या गटाची जयशंकर यांनी काल भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयात सरकारनं 24 तास कार्यरत असणारा एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. काठमांडू आणि बीजिंग इथल्या भारतीय दूतावासांनीही 24 तास कार्यरत राहणाऱ्या हेल्पलाईन सुरू केल्या आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जयस्वाल यांनी सांगितलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या 84 विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये 4,000+ उमेदवार ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरले आहेत तर इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 विषयांच्या पुनर्परीक्षा येत्या 9 आणि 10 सप्टेंबरला होणार असून त्यासाठी उमेदवारांना कोणतंही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही असं UGC जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतानं अमेरिकेकडून जेव्हलिन रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी करार केला आहे. भविष्यात भारतात या क्षेपणास्त्रांची संयुक्त निर्मिती करण्याच्या दिशेनं उभय देश काम करत आहेत. या करारामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांना एकत्रितपणे काम करण्याच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरील तेल कराराची घोषणा केली आहे. या करारामुळे अमेरिकेला 65 अब्ज बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाच्या साठ्यांवर नियंत्रण मिळेल. हा करार अमेरिकन करदात्यांवर कोणताही भार न टाकता करण्यात आला असून यामुळे अमेरिकेचा एकूण तेलसाठा दुप्पट होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या तेल पुरवठ्यात होणाऱ्या या मोठ्या वाढीमुळे देशांतर्गत पेट्रोलच्या किमती कमी होतील आणि व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था आर्थिक सुधारण्याच्या मार्गावर येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 6 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार असून विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील

0: नेत्यांशी त्या संवाद साधतील. या चर्चांमध्ये भारतामधील गुंतवणुकीच्या संधी, आर्थिक स्थितीचा आढावा, तसंच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार गुंतवणूक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल. भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी 100% जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करणारा मुर्शिदाबाद हा पश्चिम बंगालमधला पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्ह्यातील सुमारे 48 किलोमीटर सीमेवर कुंपण घालण्यासाठी 334 एकरहून जास्त जमीन सीमा सुरक्षा बल अर्थात BSFला देण्यात आली आहे. महाराष्ट्रात नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा एक भाग म्हणून नाशिकमध्ये 3 दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्तिसंगम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची विविध कामं वेगात सुरू असून ही कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयानं काम करत असल्याचं सांगत भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार असलेल्या या महासोहळ्याची सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुबईतल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज महिला T20 आशिया करंडक 2026 ब गटातील सामन्यात श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती हे संघ यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 8 सुरू होईल. अ गटात काल रात्री झालेल्या सामन्यात थायलंडनं हाँगकाँगचा 6 पराभव केला. भारतीय महिला क्रिकेट संघाचा या स्पर्धेतला पहिला सामना उद्या थायलंड विरुद्ध होईल. त्यानंतर 3 सप्टेंबरला हाँगकाँग विरुद्ध सामना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 5 सप्टेंबरला होणार आहे. भारताचा आघाडीचा स्क्वॉशपटू वेलावन सेंथिलकुमार यानं हंगेरीतील PSA बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात त्यानं यजमान देशाच्या बाला स्फार्क्सचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव केला. सेंथिलकुमारनं या संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं जागतिक क्रमावरील 18 क्रमांकाच्या आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ANONG याचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत त्यानं भारताच्याच वीर चोत्राणीवर 3-2 अशी मात करत अंतिम फेरी गाठली होती. हवामान विभागानं ओडिशात येत्या 2 ते 3 दिवसांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. समुद्र खवळण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि देशाच्या ईशान्येकडील भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 भारताकडून आणखी मदत रवाना. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद वेलावन सेंथिलकुमारनं पटकावलं. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47° अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:40 and 15 seconds झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती. संपादन सुहास नंदुरे यांचं.
2: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: बंधू भगिनींनो नमस्कार. स्त्री शिक्षणाचे प्रणेते, विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते, अस्पृश्य निवारणातील अग्रणी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले तथा तात्यासाहेब यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षा औचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित विशेष व्याख्यानमालेत मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते आपणा सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करतो. जगभराच्या आजवरच्या ज्ञात इतिहासामध्ये अनेक ठिकाणी जिथे जिथे सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणावर आढळून आली, तेथे धर्माच्या नावाखाली समाज नागवला गेल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर समाजाच्या मानसिकतेवर आघात करून आपल्या वाट्याला आलेले दारिद्र्य हे गतजन्माचे संचित आहे. त्यामुळे हे आयुष्य आपण हाल, अपेष्टा, अवहेलना, दैन्य यासाठीच जन्माला आलो आहोत अशी मानसिकता

काही विशिष्ट वर्गाच्या मनात जाणीवपूर्वक निर्माण करून दिली जात होती. याच विकृतीतून जातीसंस्था अस्तित्वात आली असे समाजशास्त्रज्ञही मान्य करतात. या सर्वांच्या मुळाशी मुख्यत्वे अज्ञान आणि अज्ञानातून आलेली अंधश्रद्धा होय. त्यातच देव दानव भूत पाप व त्यावर मात करण्यासाठी कर्मकांडे जाप ताप पूजा अर्चा हे ओघाने चाले आणि यातूनच शोषणाचा मार्ग पुन्हा नव्याने खुला झाला होता. हे दुष्टचक्र वर्षानुवर्षे अखंड सुरू होते. मराठी मुलकात कमी अधिक प्रमाणात हेच चित्र सर्वदूर होते. जातीयता अस्पृश्यता अगदी खालच्या पातळीवर होती. अतिशूद्र गणल्या जाणाऱ्याचा स्पर्श नवे सावलीसुद्धा विटाळ समजला जात होता. अशा कालखंडात धर्ममार्तंडांचा समाज मनात मोठा पगडा होता. त्यातच धर्मकृत्यांच्या नावाखाली इंग्रजी राजवाडीकडून सूट मिळाली होती. अशा पार्श्वभूमीवर ज्योतिराव त्या भयान अंधाऱ्या काळरात्री उजेडाची सोय करण्यासाठी सोसाट्याच्या वाऱ्यात मिणमिणती पणती प्रज्वलित करण्यासाठी सरसावले होते आणि ज्योत सावरण्यासाठी सावित्रीबाई निर्धनाची ढाल म्हणून अडोसा निर्माण करत होत्या. ज्योतिरावांना लिखाणात गोडी वाटू लागली होती. त्याहीपेक्षा परखड लिखाणाची निकड जाणवू लागली होती. पाश्चात्य विचारवंत ज्या प्रगल्भतेने समाज सुधारणांचे अर्थकारणांचे उद्योग विस्ताराचे कामगार कल्याणाचे विषय ऐरणीवर आणत होते तेव्हा भारतभूमीत मात्र जागोजागी होम हवन पूजा अर्चा व्रत वैकल्य उपास तपासांनी जणू थैमान माजले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर प्रवाहाविरुद्ध ताठपाणीनं दोन हात करण्यासाठी ज्योतिराव लेखणी घेऊन पुढे सरसावले होते. समाजामध्ये जागृती करायची तर प्रथम समाजाला समजेल अशा भाषेत त्याने अनुभवलेल्या प्रसंगाचा दाखला देत अक्षर रूपाने येण्यासाठी ज्योतिरावांनी ब्राह्मण्याचे कसब ही अत्यंत वास्तववादी चित्रण करणारी साहित्यकृती मराठी वाचकांसमोर आणली. ब्राह्मण्याचे कसब हा काव्यसंग्रह मराठी समाजाच्या धर्मभोळेपणावर आणि अनिष्ट चालीरीतींवर ज्योतिरावांचा भीमप्रहार होता. शेकडो वर्ष धर्माच्या नावाखाली सांगितलेल्या आणि अंधश्रद्धेने ऐकल्या जाणाऱ्या भाकडकथांवर ज्योतिराव त्वेषाने तुटून पडले. आपल्या उगवत्या शैलीत अचूक शब्दांच्या पकडीत ज्योतिराव कर्मकांडांच्या नावाखाली भोळ्या भाबड्या श्रमिक वर्गाची लूट आणि शोषण करत त्याचे अचूक वर्णन या सगळ्या साहित्यात करतात. आपल्या काव्यातून या साऱ्या व्यथावेदना मांडताना काही प्रश्नही ज्योतिराव उभे करतात. आपल्या काव्यात ते विचारतात, जो ब्राह्मण चांडाळाला भिक्षा घालत नाही त्याला शूद्राकडून भिक्षा घेण्याचा त्याचा धर्मसंमती कशी काय देतो, जे प्रश्न अजून कोणी विचारलेच नव्हते. सामान्य शेतकऱ्याला कसे नागवले जात याचे वर्णन करताना ज्योतिराव तथा तात्यासाहेब लिहितात, शेतकऱ्याची बायको बाळंत झाल्यावर तो भटजी तिला सांगतो की तुझ्या त्या मुलाला अपमृत्यू येण्याचा संभव आहे. साहजिकच ती घाबरते. स्त्री स्वभावाला मरून ती काही उपाय आहे का विचारते. आता भटजीबुवांची टकली सुरू होते. तो फरमावतो त्याला भीतेचा पाश टाकण्यात आलेले यश आलेले असते. भटजी सूत्रे हाती घेत सांगतो, तू काही धार्मिक विधी करावेस, धर्मग्रंथाचे तुझ्या घरी पारायण चालू ठेव, तुझ्या मुलाचा अपमृत्यू टळेल. पुढे अर्थातच भटजीचे फावते. कर्मकांडातील अशा फुटकळ उपाय आणि भाकड कथांवर ज्योतिराव लिहितात, ज्या पोथीमध्ये भटाला धन नाही आणि इतरांना धाक आणि शापही नाही अशी पोथी सापडणे कठीण. त्या गरीब शेतकऱ्याजवळ असेल नसेल ते द्रव्य दुभाटण्यात त्या भटाला स्वारस्य असते. कनिष्ठ वर्गातील लग्ने जुळवणे किंवा मोडणे याची किल्ली भटभिक्षुकांच्याच हाती असते. भटजीचे ज्योतिषशास्त्र आणि त्याची लहर आणि स्वार्थ यावरच एखादे लग्न जुळवणे व मोडणे ही गोष्ट अवलंबून असते. लग्न ठरवण्याकरता पूर्वनियोजित वधूवरांच्या कुंडलीमधील अनिष्ट ग्रहांची शांती करता त्या भटजीला यजमानाच्या खर्चाने प्रार्थना करावी लागते. कोट्यावधी किलोमीटर दूर अंतरावर असणारे दगडमातीचे वायुद्रव्याचे असणारे ग्रह अवकाशात विज्ञानाच्या तत्वानुसार एकाच कक्षेत वर्षानुवर्षे भ्रमण करत आहेत. त्या ग्रहांचे थेट प्रभाव पृथ्वीवरच्या मानवावर कसा काय होऊ शकेल आणि ते केवळ भारताच्या कक्षेतील आणि त्याही भाकडकथांवर विश्वास ठेवून असणाऱ्यांनाच आपल्या अवकृपेचा त्रास का देतात, हा अनुत्तरित प्रश्न ज्योतिराव प्रकर्षाने मांडतात. आजवर या धर्ममार्तंडांना कोणी कधी केलाच नव्हता तो प्रश्न ज्योतिराव करण्याचे धाडस दाखवत होते. ज्योतिराव एक पाऊल पुढे जाऊन सल्ला देत, उपाय मुलामुलींच्या पालकांनी आपापले नातलग आणि स्नेहांपैकी जाणत्या व्यक्ती निवडून त्यांच्या करवी लग्ने जुळवावीत. त्यांनी स्वतःच देवाची प्रार्थना करून आनंदाने लग्न करावी. भटजीची तिथे आवश्यकता नाही. भटजीला जमाल गोटा द्यावा. त्या कालखंडात शेतकऱ्याच्या घरी दुसरा एक विधी होत असेल.

मुलीची लग्ने बाल्यावस्थेत होत असल्यामुळे लग्नानंतर मुलगी ऋतुमती होई। ऋतुप्राप्तीनंतर शेतकऱ्याला धर्माच्या आणि देवाच्या नावाने भटजींना आपल्या इष्टमंत्रांना मेजवानी द्यावी लागे। शेतकऱ्याला त्याच्या आर्थिक दुरावस्थेमुळे असल्या समारंभाचा खर्च झेपत नसे, त्याहीवेळी भटजीचे आदेश प्रमाण मानावे लागत। शेतकऱ्याला नवीन घर बांधल्यावर गृहप्रवेशाचा समारंभ करावाच लागे। त्या नवीन घराचे पायाभरणीपासून ते ती वास्तू पूर्ण उभी साकारण्यापर्यंत सारे कामगार, गवंडी, सुतार, त्या गावाचा घराचा मालक यांना गृहप्रवेशावेळी भटजी आणि निमंत्रित ब्राह्मण समुदायाचे भोजन तृप्ती होईपर्यंत घराच्या बाहेर ताटकळत बसावे लागे। कारण काय तर हे भटजी वृंद म्हणजे भूदेव, त्यांची तृप्ती झाल्याशिवाय ग्रहशांती कशी होणार। आपल्या ब्राह्मण्याच्या कसब या प्रदीर्घ काव्यसंग्रहात ज्योतिराव मोठ्या खुबीने असे कई प्रश्न समाजासमोर उभे करतात। माणूस जोवर अंतर्मुख होत नाही तोवर त्याची जिज्ञासा जागृत होणार नाही। आजही जेव्हा शिकले सवरलेले उच्च विद्याविभूषित विज्ञानाचे अभ्यासक नारायण नागबळी, कालसर्पयोग व तत्सम कर्मकांडांच्या आहारी जातात तेव्हा ज्योतिरावांनी त्या कालखंडात हे विरोधाचे शिवधनू कसे काय पेलले असेल असा प्रश्न स्वाभाविकपणे आहे। शेतकऱ्याच्या निरक्षरतेचा गैरलाभ हे भटजी कसा करतात याच्याविषयी ज्योतिराव तथा तात्यासाहेब लिहितात। एका क्षुद्राच्या घरी भटजी धार्मिक ग्रंथाचे पारायण करतो। त्या क्षुद्र शेतकऱ्याची तो मर्जी संपादन करतो। तुझ्या शेतावरची मी वसुली करतो असे त्या शेतकऱ्याला भासवतो। त्यांच्या कुळाकडून प्रथम सर्व वसुली गोळा करून त्या शेतकऱ्याला खुश करतो। एकदा का शेतकऱ्याचा त्या विश्वास संपादन केला की काही दिवसांनी तो भटजी वसुली न दिल्याबद्दल कुळांवर फिर्याद करतो। त्यामुळे कुळे घाबरून जातात। ते भटजी कारकून त्या कुळांना गुप्तपणे भेटतो। तुम्ही जर मला पैसे दिले तर मी तडजोड शोधून काढेन। न्याय प्रक्रियेचे धसके घेतलेले कुळे अधिकचे नुकसान टाळण्यासाठी भटजी कारकुनापाशी गुपचूप तडजोड करतात। पुढे तोच भटजी शेतकऱ्याला आपल्या कुळांशी तडजोडीचा सल्ला देतो। थोडक्यात काय, कोणताही हक्क अधिकार नसताना दोन्हीकडून गैरलाभ मिळवण्यासाठी कशा अवैध क्लुप्त्या वापरल्या जातात याचेच उदाहरण ही सार लिहिण्याचे कारण आहे। समाज जागृती हा ज्योतिरावांचा मुख्य उद्देश होता। एकदा झाली त्या चुकीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे या न्यायाने ज्योतिराव अंतकरणातील तळमळीने प्रबोधाचे कार्य अक्षररूपाने अव्याहत करत होते। भटजी पुरोहित वर्ग अशा अनेक गैरक्लुप्त्या वापरत त्यापैकीच निरक्षरांना सुधारण्याची पद्धत तात्यासाहेब हे आपल्या ब्राह्मण्याच्या कसब या काव्यसंग्रहात नमूद करतात। तो प्रसंग असा, एका धनिक शेतकरी वृद्धापकाळात अंतरुणावर खेळलेला असतो। अनेक वैद्यराजांच्या प्रयत्नांना यश आलेलं नसतं, मात्र उपचाराच्या नावाखाली वैद्यराजांनी त्या वृद्ध शेतकऱ्यास लुबाडलेले असते। जेव्हा ही बातमी भटजीच्या कानावर जाते अगोदरच वैद्याच्या अपयशाने हातबल झालेल्या त्या वृद्धाच्या आप्तगणांना त्या भटजीमध्ये आशेचा किरण दिसतो। भटजी अशावेळी कोणतेही मुहूर्त न पाहता ग्रंथवाचन, मग शिवलीला अमृत, पांडव प्रताप व अन्य पोथी निवडून वाचण्यास प्रारंभ करतो। दोन दिवसानंतर वृद्धाच्या कुटुंबियांकडून देणग्या उपटायला प्रारंभ करतो। भटजीला दक्षिणेबरोबर शेतकऱ्याच्या गोठ्यातील गाय हवी असते। भटाला दिली उसरी, भट हातपाय पसरी ही म्हण बहुधा अशातूनच आली असावी। दक्षिणेसोबत गाय, अधिकाधिक धान्य घेऊन भटजी तिथून निसटतो। हा सारा खटाटोप 10 दिवस चालतो। या साऱ्या उपद्व्यापात ते शेतकऱ्याचे कुटुंब आर्थिक दुरावस्थेत जातो। त्या आर्थिक विवंचने त्या शेतकऱ्याचे कुटुंबीय भटजीकडून कर्ज घेतात। हे सारं दुष्टचक्र संपता संपत नाही अशा व्यथा वेदना तात्यासाहेब आपल्या ब्राह्मण्याचे कसब या काव्यसंग्रहात नमूद करतात। पौरोहित्य करणाऱ्या भटजीच्या दुट्टप्पी धोरणाबाबत ज्योतिराव नमूद करतात की शूद्रांना वेदपठण ऐकण्यास बंदी या ब्राह्मण वर्गाने जरी घातली आहे, मात्र तेच ब्राह्मण युरोपियन लोकांच्या घरी संस्कृत पठण करण्यास शिकवण्यास कसे काय जातात। ज्योतिराव अत्यंत परखडपणे या दुट्टप्पी धोरणावर टीका करतात। कारण केवळ समाजाची जागृती व्हावी आणि बहुजन या जोखडातून बाहेर यावा, त्याचे डोळे उघडावेत, आपल्या काव्यामध्ये ज्योतिराव इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियासही विनवणी करतात। ते व्हिक्टोरिया राणीला म्हणतात, या शेतकऱ्यांना शिक्षण दे, ज्ञान दे आणि त्यांच्या या दुर्दैवापासून त्याला वाचव। सन 1869-70 साली दक्षिणा समितीकडे पुरस्कारासाठी ब्राह्मण्याचे कसब हे पुस्तक आले होते, मात्र त्या पुस्तकास पारितोषिक मिळाले नाही हे सांगायची गरजच नाही। ज्योतिरावांचे साहित्य बक्षिसासाठी नव्हतेच, म्हणे त्यांचा पुरस्कार समाज करणार होता। हेच मोठे पारितोषिक तात्यासाहेबांना मिळाले।

0: आजच्या पिढीला ज्योतिराव किती समजले हे जाणणे महत्त्वाचे आहे आणि यासाठीचाच हा प्रांजळ प्रयत्न. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते.
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: श्रोते हो, आज सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सागरी सीमा मंचाचे प्रमुख उपक्रम। याविषयी सागरी मंच दक्षिण रत्नागिरीचे जिल्हा सहसंयोजक दिलीप राजे शिर्के यांच्याशी वैष्णवी रिसबोड यांनी केलेली बातचीत, सादर करते विवेक वानखडे। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आज सकाळी 9:30।
2: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून नम्र निवेदन। आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आले आहे। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 359 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जिल्हा स्तरावरील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे, तसेच बँक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे व वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत। तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आली आहेत। लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते। ज्या नागरिकांना आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा। तसेच आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता। संपर्क क्रमांक 8591903608, संपर्क क्रमांक 8591903608, तसेच mahratdlsa@bhc.gov.in यावर ईमेल करू शकता। लोक न्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात। राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्ष

0: उद्योगकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष व माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार. मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 30 अगस्त सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 28 अगस्त तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या माई गॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 30 अगस्त सुबह 11 बजे मन की बात.
2: ए चल राहू दे, मी निघतो आता.
3: अहो थांबा ना जरा, ही बघा, ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
2: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
3: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
2: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
3: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकटोक उडवायचं.
2: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू.
3: कुठे म्हणजे काय, केरात.
2: तुला माहितीये ना अगं, प्लॅस्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लॅस्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
3: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय, कारण तेलाची मिठाची पिठाची अहो अशा कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
2: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
3: बरोबर.
2: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला किंवा रिसायकलिंग साठी आपल्याला पुन्हा देता येईल.
3: अगदी खरंच. हा, मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
2: येस, ये होईना बात.
4: रेडिओ सखी बंद. रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. आता लखलख चंदेरीमध्ये आपण आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा.

सोनू निगम आणि सौम्या राव यांच्या युगुलस्वरातलं हे गीत होतं दम या चित्रपटातलं. रचना होती नितीन रायकवार यांची, तर संगीत होतं संदीप चौटा यांचं.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर दिलीप सेन आणि समीर सेन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं अफलातून या चित्रपटातलं गीत हरिहरन आणि चित्रा यांच्या मुख्य स्वरात.

0: जवळ रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
1: श्रोते हो, लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस।

0: हे गीत गायलं होतं सोनू निगम, अलका याज्ञिक आणि सहकलाकारांनी मुझसे शादी करोगी या चित्रपटासाठी. समीर यांच्या या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
2: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून जगात सर्वत्र.
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता विशाल, शिराज आणि सम्राट यांनी संगीतबद्ध केलेली विशाल आणि राज कौशल यांची गीतरचना प्यार में कभी कभी या चित्रपटासाठी हे गीत गायले शान यांनी.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरातली ही गीतरचना होती समीर यांची. जीत या चित्रपटासाठी संगीत होतं नदीम श्रवण यांचं. या गीतरचनेबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:30 आणि 37 सेकंद झाले आहेत. काही क्षणातच प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य, पण या जाहिरातींनंतर.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रोते हो, आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत सागरी सीमा मंचाचे प्रमुख उपक्रम। याविषयी सागरी मंच दक्षिण रत्नागिरीचे जिल्हा संयोजक दिलीप राजे शिर्के यांची वैष्णवी रिसबुड यांनी घेतलेली मुलाखत। सादर करते विवेक वानखडे।

0: विशेषतः कोकणातील सागर केवळ निसर्ग सौंदर्याचं प्रतीक नसून येथील असंख्य मच्छीमार बांधवांच्या जीवनाचा आधार आहे. सागरी सीमा, किनारपट्टीचे प्रश्न, मच्छीमारांचे हित आणि सागरी क्षेत्राशी निगडीत विविध विषयांवर समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचं महत्त्वाचं कार्य सागरी सेवा मंच करत आहे. आज या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत निवृत्त मुख्याध्यापक मत्स्य विद्यालय राजिवडा तसंच सागरी सीमा मंच दक्षिण रत्नागिरीचे जिल्हा सहसंयोजक आणि अभ्यास गटाचे सहसंयोजक श्रीयुत दिलीप राजे शिर्के. सर, आमच्या या आजच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सर, सागरी सीमा मंच याची स्थापना का झाली आणि ती केव्हा झाली?
1: मॅडम, सागरी सीमा मंच हे एक वेगळं व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ 2018 आपल्या मुंबई येथे याची स्थापना करण्यात आली. आता सागरी सीमा मंच हा स्थापन करावा का लागला, हे व्यासपीठ निर्माण का करावं लागलं, तर सागरी सीमा मंच सगळ्यात प्रमुख आणि सगळ्यात अत्यंत महत्वाचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपली सुरक्षितता. सुरक्षा या माध्यमातूनच आम्ही अनेक उपक्रम राबवतो. आता 26/11 जो आपल्याकडे हल्ला झाला मुंबईवर, आता बघा, महत्वाच्या ज्या महत्वाची जी शहर आहेत, जगातली सगळ्यात महत्वाची शहर ही किनारपट्टीवर आहेत. आपल्या भारताचा विचार केला तर मुंबई हे आपल्या भारताचं आर्थिक राजधानी आहे.
0: बरोबर.
1: आणि या आर्थिक राजधानीवर 26/11 जो हल्ला करण्यात आला आपल्या शत्रू राष्ट्राकडून, तो हल्ला काय असा सहजासहजी झाला का? आता कसं असतं, भारताची सीमा सुरक्षा आहे, सीमा सुरक्षेमध्ये आपले काही किलोमीटर पर्यंत 0 ते 3 किलोमीटर म्हणजे किनारपट्टीपासून 3 किलोमीटर पर्यंत आपल्याकडे आपले मरीन पोलीस असतात, त्याच्या पलीकडे असतं कोस्ट गार्ड आणि आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत असतं भारतीय नौदल. परंतु या संरक्षणाच्या बाजू आहेत, हे आपापली जबाबदारी पार पाडत असतात, परंतु सगळ्यात महत्वाची जबाबदारी कोणाची आहे, तर त्या त्या देशातल्या सजग नागरिक आहेत. सजग नागरिक असेल तर तो देश सुरक्षित राहतो. जसं भूसीमा आहेत, काश्मीर आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश आहे, असे भूमीला एखाद्या दुसऱ्या देशाच्या भूमीला जोडलेल्या सीमा आहेत, परंतु आपली ही जलसीमा आहे. आणि ही जलसीमा तसा विचार केला तर आपल्या भारताला जवळजवळ पश्चिम तटाकडे गुजरात, त्याच्या खालोखाल महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ ही पश्चिम तटीय राज्य आहेत. या राज्यांच्या सीमा ह्या अरबी समुद्राला जोडलेल्या आहेत.
0: बरोबर.
1: तुम्ही जर का खाली गेलात, पूर्वेकडे गेलात, तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओरिसा ही चार राज्य प्रामुख्याने आपली समुद्र तटीय क्षेत्र आहेत ते. आता अशा वेळेला 26/11 हल्ला झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या किंवा आमच्या लोकांच्या लक्षात आलं की किनारपट्टीवर जर सजगता असतील तिथला नागरिक, आता तो कसाब आला, कसाब काय लपत छपत नाही ना आला, कसाब बोटीतून उतरला, पाठीवर त्याचं ते सगळं मटेरियल होतं, हातामध्ये गन होती, आणि असं असताना सुद्धा कुलाब्या काय कपरेट भागामध्ये जो कसाब आला उतरून, आणि मग त्याने जो काही अंदाधुंद फायरिंग करून जवळजवळ 250 ते 300 लोकांना यमसदनी पाठवलं, निष्पाप नागरिकांना आपल्या, अशा वेळेला जर का तो ज्यावेळेस उतरला बोटीतून, त्यावेळेस तिथे जे नागरिक होते, तिथले जे मच्छवारी होते, थोडीफार त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला पाहिजे होती. पण आपल्याकडे अशी समाज व्यवस्था आहे की माझं काय माझ्यापर्यंत नाही ना काय आलंय, मग असेल कोणतरी, या भावनेत आपल्या देशाचं खूप मोठं नुकसान करून गेलं शत्रू राष्ट्र. मग अशा वेळेला सजग समाज निर्माण करण्याचं काम या व्यासपीठाच्या माध्यमातून केलं जातं. आम्ही म्हटलं मग अशी तुम्हाला की सुरक्षा हा आमचा पहिला मुद्दा आहे, आणि सुरक्षेच्या सोबतच मग आम्ही पर्यावरणीय समस्या सोडवतो, त्याच्यानंतर आम्ही तिथला समाज घटकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं एक आमचा आता नवीन उपक्रम आहे, समाज घटकांमध्ये जागृती तयार करणे. आता विशेष करून किनारपट्टीमध्ये अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, तिथली मुलं नशेच्या आहारी जात, अशा वेळेला या समाजाला त्याच्यापासून दूर करणं हे एक आमचं कारण आहे. म्हणजे तिथे आम्ही त्या पद्धतीने आमची लोक या व्यासपीठाच्या माध्यमातून काम करत असतात.
0: सर, तुम्ही आत्ताच बोललात की या सागरी सीमा मंचाचे विविध उपक्रम असतात, त्याविषयी जरा आम्हाला माहिती द्या.
1: आता बघा, आपल्याला जवळजवळ आता नवीन आम्ही अत्याधुनिक यंत्रणांनी आपल्या किनारपट्टीची मोजणी केली तर आपल्याला 1071.92 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. आता यामध्ये आम्ही जी सागरी सीमा मंच हे जे व्यासपीठ तयार केलेलं आहे त्यात आम्ही कोणकोणते कार्यक्रम करतो, तर आमच्या सगळ्यात प्रमुख उपक्रम असे आहे, ते पहिलं म्हणजे आरमार दिवस, वसुबारसचा दिवस असतो, त्या दिवशी आपले महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जी नेवल उभी केली, आरमार उभं

नमस्कार रसिक श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपला भारत हा विशाल सागरी किनारपट्टी लाभलेला देश आहे.

0: दिवस पकडून आम्ही त्या दिवशी आरमार दिवस साजरा करतो. दुसरा उपक्रम आहे आमचा मत्स्य जयंती. तिसरा उपक्रम आहे आता आमचा काही दिवसात असा होईल सागर पूजन आणि रक्षाबंधन. त्यात एक राखी सागर मित्रांसाठी. सागर किनाऱ्याची जी सुरक्षितता करतात त्यात सुरक्षा रक्षक किंवा जीवरक्षक आहेत. आज गणपतीपुळे असायच्या समुद्र किनारी जीवरक्षक आहेत की जे असे बुडत आलेल्या लोकांना ते वाचवतात, जीवदान देतात, त्यांचा आम्ही तिथे सन्मान करतो. तिसरी गोष्ट आहे, अजून एक गोष्ट आहे आमचा उपक्रमामध्ये भारत माता पूजन. ही साधारणतः जानेवारी महिन्यात असते. 26 जानेवारी नंतर आम्ही एक सप्ताह ठेवतो भारत मातेच्या प्रतिमा पूजनाचा एक कार्यक्रम, तो आम्ही करतो तिथे. दुसरं आहे आमचे अभ्यास वर्ग असतात. त्यानंतर पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने आम्ही विशेष करून कांदळवन मधले जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना एकत्रित आणतो आणि कांदळवनाच्या संदर्भात आम्ही काही उपक्रम राबवतो. हे असे वेगवेगळे उपक्रम आहेत. व्याख्यानमाला आयोजित करतो. मच्छीमार समाजाला कोणकोणत्या सुविधा आहेत, आता बघा 15 ऑगस्टला आपल्याकडे मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना लॉन्च झाली, त्यामध्ये अतिशय सुंदर सुंदर योजना आहेत मच्छीमारांसाठी. मच्छीमार नुसती मच्छीमारांसाठी नाही, महिलांसाठी आहे, युवकांसाठी आहे. ह्या यांची व्याख्यानमाला ठेवतो आम्ही. शासकीय अधिकारी आणतो, त्यांचं व्याख्यान ठेवतो. आणि आमचे काही शिबिरं असतात, वर्षातून 2 असतात शिबिरं. सागर सीमामंचे परवा एक आमचं झालंय. असे विविध कार्यक्रम करतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा उपक्रम अजून एक आहे, जागतिक किनारपट्टी स्वच्छता अभियान.
1: अच्छा.
0: तो सप्टेंबरच्या 3 आठवड्यात आहे. गेल्या वर्षी रत्नागिरी, म्हणजे आमचं कसं हा दक्षिण रत्नागिरी विभाग आहे, म्हणजे जांभारीपासून अगदी सागवा शीर्षापर्यंतचा भाग आहे. इथे 19 ठिकाणी बीचवर आम्ही सर्व शासकीय कार्यालय, खाजगी संस्था, वेगवेगळ्या कंपनींच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षी स्वच्छता पण केली होती. हे उपक्रम आमचे आहेत.
1: सर, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की आरमार दिवस तुम्ही साजरा करता, त्याविषयी जरा आम्हाला माहिती द्या.
0: तो आरमार दिवस आम्ही वसुबारस म्हणजे दिवाळीच्या दरम्यान, आणि त्या दिवशी मग आम्ही आरमार, आपले पूर्वी शिवाजी महाराजांच्या आरमारात जी वेगवेगळी गलबत होती, गुरा पाल अशी वेगवेगळ्या प्रकारची गलबत आहे, त्यांची मॉडेल ठेवणे. आत्ताची आपल्याकडची जी आहेत गलबतांचे प्रकार किंवा जे भारतीय नौसेनेमध्ये जे वापरली जातात ती जहाजं, हे आम्ही दाखवतो. व्याख्याता असतो. आणि इथे आम्हाला मदत करतात ते मरीन सिंडिकेटवाले दिलीप भटकर सर.
1: अच्छा.
0: त्यांच्या माध्यमातून आम्ही आरमार दिवस आणि आरमाराचं महत्व समजावून सांगतो. आणि हा विशेष कार्यक्रम आम्ही किनारपट्टी भागात घेतो, म्हणजे शक्यतो शाळांमध्ये. एक वर्ष आम्ही स्वयंवर मंगल कार्यालयात पण घेतला होता.
1: अच्छा.
0: तो हा आरमार दिवस आम्ही साजरा करतो.
1: सर, मगाशी तुम्ही म्हणालात की 15 ऑगस्ट रोजी मच्छीमार बांधवांसाठी योजना सुरू झाल्या, त्याबद्दल जरा सांगा.
0: आता ते कसं आहे, मत्स्य संपदा योजना आहे ती. त्या मत्स्य संपदा योजनेत आता बघा, सिंधुरत्न मत्स्य संपदा योजना आहे, त्याच्यामध्ये मच्छीमारांना इन्सुलेटेड ट्रक मिळतात, इन्सुलेटेड गाड्या मिळतात. मधल्या काळात असा एक प्रकार झाला होता काही वर्षांपूर्वी की गोवा राज्याने आपल्या इकडच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ज्या मच्छीच्या गाड्या जात होत्या, त्या पूर्वी कशा जात होत्या, क्रेटमध्ये मच्छी बर्फ भरत, त्याच्यामध्ये मच्छी टाकत, परत बर्फ भरत, आणि अशी ती हेवी ड्युटी गाडी ओपनली त्या त्या बंदरावर जो मच्छीमार एजंट असतो त्याच्याकडे हे मच्छीमार घेऊन जायचे, त्याच्यामध्ये बर्फ वितळून जायचा वाटेत बऱ्याच ठिकाणी. तर अशा गाड्यांवर गोवा सरकारने बंदी घातली होती. आणि गोवा सरकारचं म्हणणं असं होतं की इन्सुलेटेड व्हॅन हवी. मग ती व्हॅन साधारणतः, ही जर गाडी 7-8 लाखात बसली तर ती गाडी इन्सुलेटेड व्हॅन बसायला जवळजवळ आणखीन 30-35% खर्च यायचा त्याच्यामध्ये, म्हणजे ती गाडी 12-15 लाखाला मिळायची. आता मत्स्य संपदा योजनेत ती गाडी मिळू शकते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या फिशिंगच्या बोटींच्या संदर्भात त्यांच्यावर इंजिन बसवायचे, 4 सिलेंडर बसवायचे, 2 सिलेंडर बसवायचं, 6 सिलेंडर बसवायचं, त्याच्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याचं काम सरकार करतं. आता नुसते फिशरमनसाठी नाही तर फिशर वुमनसाठी सुद्धा आहे. ह्या डोक्यावर टोपली घेऊन बघा, कर्ला राजिवड्यातल्या मासेवालनी वर येतात आणि मासे विकतात दिवसभर उन्हातानातून, त्याच्यात थोडासा बर्फ मारतात. आता त्यांनी ई रिक्षा, ई स्कूटर आणल्यात आणि त्याला त्याच्यावर छोटासा फ्रीज आहे.
1: अच्छा.
0: अशा शासनाच्या वेगवेगळ्या येणाऱ्या योजना आहेत. मत्स्य तळी आहेत, त्या मत्स्य तळ्यांना चांगल्या प्रकारचं अनुदान आहे. अशा भरपूर योजना आता 15 ऑगस्टला लॉन्च झालेल्या आहेत मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेत, आणि पंतप्रधान मत्स्य संपदा योजना पण आहे, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. आणि थोडक्यात शासनाचं आता कसं आहे, ह्या योजना प्रत्येक मच्छीमार ऑफिसला गेल्याशिवाय कळत नाहीत.
1: बरोबर.
0: मग अशा वेळेला आम्ही शासकीय अधिकाऱ्यांना तिथे बोलवतो आणि अशा वेगवेगळ्या योजनांसाठी आम्ही त्या त्या विभागाचे अधिकारी बोलवतो आणि लोकांपर्यंत, मच्छीमारांपर्यंत त्या योजना पोहोच.

0: पोचवतो जेणेकरून मच्छीमारांनी त्याचा लाभ घ्यावा.
1: बरोबर.
0: तर ह्या अशा योजना आम्ही मत्स्यसंपदेच्या किंवा इतर कोणतेही असतील त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या व्यासपीठावरनं करत असतो.
1: सर, खूप छान कार्य करत आहात तुम्ही या मंचामार्फत. सर, पर्यावरण हा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय आहेच, पण तो काळजीचा पण विषय बनलेला आहे. पर्यावरण विषयाबाबत जागृती म्हणजे नक्की काय आणि त्यासाठी तुम्ही कोणते उपक्रम राबवता त्याबद्दल जरा सांगा.
0: अगदी सुंदर प्रश्न विचारलाय. सागरी स्वच्छता मोहीम आहे, सागरी स्वच्छता अभियान हा आमचा एक मोठा उपक्रम असतो दरवर्षी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तो होतो. मी काही दिवसांपूर्वी डॉक्टर स्वप्नजा मोहिते मॅडमची मुलाखत बघितली तेव्हा मॅडम बोलल्या होत्या की 2016-17 बघा आपल्याकडे किनारपट्टीला दिवाळीच्या दरम्यान असं निळसर रंग येतो, रात्रीच्या वेळेला खूप छान वाटतं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं त्यावेळेस हा प्रकार घडतो. त्यांनी त्याला शास्त्रीय भाषा सांगितली, शास्त्रीय भाषेत त्याला नॉक्टिको ल्युका. आता इथे काय होतं, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं पाण्यातलं, दिसायला छान वाटतं, परंतु मॅडमनी त्याच्यावर संशोधन केलंय. ते म्हणतात तो एक असा एक सूक्ष्म जीव आहे की जो अनावश्यक आहे आणि तो तिथे काय करतो तर मत्स्य बीज संपवतो. हे कशामुळे होतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण का वाढतं, तर त्यांचं म्हणणं असं आहे की तिथे कचरा येऊन जमा होतो, कुजलेले पदार्थ येऊन बसतात आणि मग तिथून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होऊन ऑक्सिजन वाढतो आणि तिथे मग ह्या सगळ्या गोष्टी जीवजंतू तयार होतात आणि मत्स्य उत्पत्ती कमी होते. आता बघितलं आपल्या मोस्टली किनारपट्टीवर ही जागृती नाही आहे, ही जागृती घडवण्याचं काम करतो. कसं आहे, मच्छीमारांना आम्ही कान आणि डोळ्याची उपमा देतो. हे दोन किनारपट्टीवरचे महत्वाचे घटक आहेत की जे आमचे कान आणि डोळा असतात. त्यांनी नुसतं किनारपट्टीचा उपभोग नाही घ्यायचा, किनारपट्टी सुरक्षित राहील, किनारपट्टी पर्यावरण पूरक राहील अशा स्वरूपाचं त्यांचं तिथे काम पाहिजे. आता ह्याच्यापूर्वी काय होत होतं, किनारपट्टी स्वच्छता म्हणजे काय, तर एक दोन शासनाची डिपार्टमेंट्स यायची आणि ती त्यांच्या फंडातून काही रक्कम करून किनारपट्टी स्वच्छ करायची. परंतु ज्यावेळेस समाजाचं यामध्ये सहभाग वाढतो त्यावेळेस काम जोरदार होतं. याचा अनुभव आम्ही गेल्या वर्षी घेतला, भाट्यात घेतला, मांडवीत घेतला, गावोगावी घेतला, मिऱ्यावर घेतला, अगदी मालगुण बीचपासून ह्या सगळीकडे काही हजारो टन कचरा आम्ही जमा केला. आता ही जमा केलेला कचरा डिस्पोज करण्याची ताकद त्या त्या ग्रामपंचायतीकडे नसते, अशा वेळेला मग आम्ही इतरांची मदत घेऊन ती स्वच्छता मोहीम राबवतो. आताच आम्ही त्या स्वच्छता मोहिमेच्या संदर्भात आमचे प्रांताधिकारी दुर्गेशजी बोराडे सर आले होते, त्यांच्यासोबत आम्ही आपले हिते पर्यावरण तज्ज्ञ आहेत प्राध्यापक सुरेंद्र ठाकूर देसाई सर,
1: बरोबर,
0: यांना भेटलो होतो आणि मग भेट घेतली आणि त्यांना समजून सांगितलं. ते बोलले मी व्याख्यान देईन लोकांना. कसं आहे, ह्याच्यामध्ये NSS किंवा NCC ही ठराविकच मुलं ह्या स्वच्छता कार्यक्रमामध्ये असतात. कॉलेजमधली इतर मुलांनी पण सहभागी झालं पाहिजे, त्यांच्या मनावर हे असलं पाहिजे की ही असं कोणतीही गोष्ट करू नये की जी किनारपट्टीला किंवा निसर्गाला घातक आहे. आणि या दृष्टीने हे व्यासपीठ काम करत असतं. आता आम्हाला यावर्षी, गेल्या वर्षी आम्ही 19 बीच केले होते, समुद्र किनारे स्वच्छ केले होते. गेल्या वर्षीपेक्षाही यंदा आम्हाला त्या बीचची संख्या वाढवायची आणि आमचं टार्गेट यंदा दक्षिण रत्नागिरीमधला जो दक्षिणेकडचा भाग आहे पावसपासून पुढे हिथे आम्ही टार्गेट करणार आहोत. आमचा गोल तिथे आहे. आता कालच चर्चा झाली त्याच्यामध्ये आम्ही असं पण म्हटलं, आपली जी तिथली काही संस्थान आहेत, मंदिर संस्थान असतील किंवा एकाधिक सामाजिक संस्था असेल त्यांचा आपण सहभाग घेऊया. आता गणपती पुळ्यात आहे, गणपतीपुळा मंदिर संस्थान सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करू शकेल. तर यांच्या माध्यमातून आणि रत्नागिरीतले सगळे शासकीय कार्यालय आहेत जी या विषयाशी संदर्भाने आपल्याला त्यांच्याशी नावं घेता येतील, त्यामध्ये आपलं एक कार्यालय आहे मत्स्य व्यवसाय विभाग, त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर पण आमची बोलणी झालेली आहे. त्याच्यानंतर पोर्ट ऑफिस आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे, सीमाशुल्क विभागाशी बोलायचं आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाशी पण बोलायचं आहे, तटरक्षक दलाबरोबर पण आम्हाला जायचं आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून समाजाच्या सहभागातून आम्ही हा यंदाचा उपक्रम खूप मोठ्या प्रमाणात आणि अधिक सक्षमतेने करणार आहोत. सुरेंद्र ठाकूर देसाई सरांच्या इथे सुद्धा आमची ही चर्चा झाली, प्रबोधन लोकांचं करायचं ते आम्ही करू, परंतु प्रत्यक्ष किनारपट्टीवर आपण यंदा नियोजनपूर्वक काम करूया. कसं झालं, गेल्या वर्षी आमची थोडी भाट्याकडे संख्या वाढली किंवा मांडवीमध्ये ती संख्या वाढली, ती डिवाइड व्हायला हवी प्रत्येक बीचवर. आणि मला वाटतं आपल्याकडे 23-24 बीच असतील अगदी राजापूरपासून जयगडपर्यंत. यंदा आम्ही तो एक फोकस केलेला आहे की अधिक सुट

0: सुटीत कसं होईल आणि किनारपट्टीचा कचरा, काही वेळेला तो कचरा नंतर उचलला जात नाही तर ती सक्षम यंत्रणासुद्धा यंदा आम्हाला लावायची आहे की जमा होतो कचरा परंतु तो डिस्पोज करण्याची ताकद त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये नसते. मग त्या दृष्टीने आमची आत्ता यंदा पावलं पडणार आहेत आणि त्याचं नियोजन आता आम्ही करू.
1: वा, खूप छान. आपल्या कोकण प्रांतातील कोणकोणते जिल्हे या तुमच्या मंचामध्ये समाविष्ट आहेत?
0: कोकण प्रांतामध्ये कसं आहे, महाराष्ट्रात जो आपला सागरी सीमा मंचचा कार्यक्रम आहे तो कोकण प्रांत म्हणून होतो. मग अगदी उत्तरेला पालघर जिल्हा की पूर्वीचा ठाणा, आत्ताचा पालघर, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरीचे दोन भाग आहेत, एक उत्तर रत्नागिरी, दक्षिण रत्नागिरी, आणि रायगडमध्ये पण एक कुलाबा आहे, कुलाबा, रायगड, त्याच्यानंतर उत्तर रत्नागिरी म्हणजे दापोली आणि गुहागर, दक्षिण रत्नागिरीमध्ये रत्नागिरी आणि राजापूर आणि सिंधुदुर्ग, आणि शेवट आपण गोव्याला पण आपल्यात समाविष्ट केलंय कोकण प्रांतामध्ये. हे जिल्हे एवढे आमच्या इथे समाविष्ट असतात ह्या कोकण प्रांतामध्ये.
1: अच्छा सर, या सागरी सीमा मंचा मार्फत तुम्ही मच्छीमार बांधवांसाठी बरेच उपक्रम राबवत आहात, तर आपल्या या मच्छीमार बांधवांसमोर सध्या कोणकोणती आव्हाने आहेत आणि त्याला त्यांनी कसं सामोरं जावं याबद्दल जरा मार्गदर्शन करा.
0: मच्छीमार समाजापुढे जी सर्वसामान्य आव्हानं असतात, आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय, आता पर्यावरणीय एक मोठं आव्हान आहे, ही तिन्ही आव्हानं मच्छीमार समाजापुढे आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, किंवा मासेमारी करणाऱ्या माणसांपुढे काय मोठी समस्या, तर मासेमारीमध्ये घट झाली आहे, मत्स्य उत्पादनात घट झालेली आहे, त्यानंतर समुद्र संसाधनांवरील वाढता दबाव, तिसरा महत्वाचा आणि आणखीन एक खर्च आहे की तो म्हणजे इंधनाचा खर्च आहे. परवा परमिशन मिळाली बोटींना, फिशिंगला जाऊ शकतात 15 ऑगस्ट नंतर, वाढवली होती परंतु इंधन सबसिडी मिळाली नव्हती, त्यामुळे मच्छीमारांच्या बोटी बंद होत्या. चौथं एक महत्वाचं कारण आहे, बाजारपेठेमध्ये अस्थिरता आहे. तसं मासेमारी आपल्या जीवावर मासे मारून आणतात परंतु म्हणावा तसा मोबदला मिळत नाही. हा मोबदला जातो कुठे, तर एजंट लोकांकडे असतो, ते त्यातली दर्दी असतात. त्यामुळे सर्वसाधारण मच्छीमार हा सक्षम झाला पाहिजे, तो जेवढी मेहनत करतोय त्याचा लाभ त्याला मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यानंतर आता बघितलं हवामानातील बदल, हवामानातील बदलांमुळे तर खूप मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत. हे मत्स्य उत्पादन सुद्धा घटलंय मानवी कृत्यांमुळे घटलेलं आहेच,
1: बरोबर,
0: परंतु त्याच्याच जोडीला हवामानातील बदल, नैसर्गिक असंतुलन, या सगळ्या गोष्टींमुळे मासेमारी आता कसं होतं, बऱ्याच वेळेला एका जलदी क्षेत्रातून दुसऱ्या जलदी क्षेत्रात अतिक्रमण करणारी लोक आहेत, विशेष करून साऊथ कडनं जी बोटी येतात त्या आपल्याकडून फिशिंग करून निघून जातात. त्यांच्या बोटींमध्ये टेक्नॉलॉजी असते, आधुनिक असतात, आणि आता तेच मत्स्यसंपदा योजनेत काय म्हटलं मी मगाशी की तुम्हाला तिथे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हे महाराष्ट्रातील मासेमार अधिक सक्षम व्हावा म्हणून अत्याधुनिक बोटी, आता GPS आहे, फिश फाइंडर आहे, याच्या माध्यमातून कळतंच, परंतु नैसर्गिक हवामान बदलामुळे खूप मोठा फरक पडतो. तर ही प्रमुख आव्हानं आहेत. त्याचबरोबर तरुण पिढी, मच्छीमारांची तरुण पिढी ही ह्या क्षेत्रामध्ये उतरत नाही असं आमच्या निदर्शनास आलंय की ती म्हणतात कुठेतरी मी 15-20 हजारची नोकरी करेन परंतु बापाचा धंदा करणं म्हणजे कठीण झालंय दिवसेंदिवस. आणि काही वेळेला आम्हाला असं थोडक्यात असं निदर्शनास पण आलंय की ही मुलं थोडीशी व्यसनांच्या आहारी पण गेलेली आहेत, आम्हाला त्याच्यावर पण काम करायचंय. त्याच्यानंतर अजून एक घटक आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे महिला वर्ग. या महिला वर्गाला आता हे 3 महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, 2.5 ते 3 महिने कोणतंच काम नसतं. मी बघितलंय सातपाटीला एप्रिल मेला बोंबील सुकत घालणे, कोलीम, जवळा तयार करणे, या गोष्टी तिथल्या महिला करत असत. असा रोजगार या महिलांना इथे देता येईल का? लोणची बनवणे हे एक मोठं आव्हान आहे. त्यासाठी महिलांना सुद्धा ह्या ई स्कूटर आणि छोटासा फ्रीज हे महिलांसाठी योजना आहे. अशा योजना, खूप चांगल्या चांगल्या योजना त्याच्यातून येत आहेत आणि ह्या आम्ही मच्छीमारांमध्ये देणार आहोत आणि त्यांची थोडक्यात म्हणजे कसं जे आव्हान आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करू असं आमचं व्यासपीठ म्हणतंय आणि आम्ही त्याप्रमाणे ही कृती करण्याचा प्रयत्न करतोय.
1: सर, तुमचं प्रमुख उद्दिष्ट आहे सागरी सीमा रक्षण, तर या संदर्भात तुम्ही अजून काय काय उपक्रम हाती घेता?
0: तर कसं आहे मॅडम, सागर सीमा मंच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे सुरक्षा, त्याच्या जोडीला येणारे इतर उपक्रम आम्ही जागरूकतेने करत असतो. परंतु आत्ता अजून एक या मच्छीमार तरुणांसाठी एक चांगली योजना आपल्या भारत सरकारने आणलेली आहे, ती म्हणजे अग्निवीर योजना. आता ह्या मुलांना त्या धंद्यात बऱ्याच ठीक मुलांना असं आहे त्या पद्धतीने वडिलांच्या नंतर मुलगा तो धंदा करेलच अशी खात्री नसते. अशा वेळेला आमच्या डोक्यात अजून एक कल्पना

0: अशी आलेली आहे की आपल्याकडे अग्निवीर योजना आलेली आहे, त्या अग्निवीर योजनेचं लोकांमध्ये प्रबोधन करणे, लोकांना माहिती पुरवणे. आता मुलांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, साहस, स्वयंसेवा, स्वयंशिस्त, संशोधन ह्या सगळ्या गोष्टी असतात.
1: बरोबर.
0: परंतु त्याला दिशा देण्यासाठी आम्हाला आता प्रयत्न करायचे ते म्हणजे आमचे सागरसीमा मंचच्या माध्यमातून आम्ही अग्निवीर योजनेसाठी युवकांना प्रोत्साहित करतो. आमच्याकडे एक नेव्हलचे एक कमांडर ऑफिसर आहेत राजू कुबल, आपल्या तारकर्ली मिडबाव या भागातलेच आहेत, सिंधुदुर्ग निवासी आहेत, परंतु ते मुंबईत असतात आणि ते आमच्या सागरसीमा मंचला जोडले गेलेत. आमचं हे काम बघून प्रभावितपणे ते आमच्याशी जोडले गेले. ते प्रत्येक शिबिराला असतात, प्रत्येक ठिकाणी असतात. आता त्यांना नेव्हलचं किंवा आर्मीचं किंवा एअरफोर्सची आयडिया आहे, तर त्यांनी आम्हाला असं आव्हान केलेलं आहे की हे तरुणांना, मच्छीमार तरुणांना, की जे मुळात अतिशय सक्षमतेने नौदलामध्ये काम करू शकतात. मी पण बोलले मच्छीमाराचाच एक मुलगा आहे.
1: अच्छा.
0: तर या मुलांना आपण अग्निवीरकडे नेलं. केंद्र शासनाची अतिशय चांगली योजना आहे, 4 वर्षाची काहीतरी ती नोकरी आहे आणि त्या भरतीसाठी जे निकष आहेत वेगवेगळे त्याच्यावर आम्ही फोकस करणार आहोत त्याच्या पुढे. आणि ते चालू झालेलं आहे. अग्निवीर योजनेकडे आम्ही मुलांचा एक संच, त्या त्या जिल्ह्यातला संच एक तयार झाला. 20-25 मुलं जर तिथे तयार झाली तर अग्निवीरसाठी ट्रेनिंग देणार आम्ही एक योजना आणलेली आहे की ते मुलांचे थोडस मानसिकता बघून, त्यांची शारीरिक ताकद बघून आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांना त्या प्रकारचं प्रशिक्षण देणार. जसं आता बघा, पोलीस ट्रेनिंग असतं, पोलीस एक प्रायव्हेट सेक्टरला घेतात, साखरप्यामध्ये आहे आणि कुठे कुठे आहे, सावर्ड्यात आहे, त्यांना फिजिकली फिट करून घेतात ते. आणि पोलिसांची ज्यावेळेस भरती असते त्यावेळेस ती मुलं प्रकर्षाने अगदी त्यामध्ये चमकून जातात. तसं अग्निवीरमध्ये, अग्निवीर योजनेमध्ये जी मुलं इच्छुक आहेत त्या मुलांना प्रशिक्षण देण्याचं, आवश्यक पद्धतीने त्यांना लेखी प्रॅक्टिकली दोन्ही प्रकारे त्यांना सक्षम बनवण्याचं काम आम्ही या सागर सीमा मंचच्या माध्यमातून करणार आहोत. आणि त्यासाठी आमचा एक तो स्वतंत्र विभाग पण आहे आणि तिथे आम्हाला कमांडर राजू कुबल सर यांचं मार्गदर्शन आहे अग्निवीर योजनेसाठी.
1: खूप छान सर, विविध उपक्रम तुम्ही या मंचामार्फत राबवत आहात. सर, जाता जाता आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता?
0: आकाशवाणीच्या श्रोत्यांना मी असं म्हणू शकतो की सागरी सीमा मंच हे एक चांगले व्यासपीठ आहे. यामध्ये अधिकाधिक तरुणांनी आलं पाहिजे. याच्यातून तुमची देशसेवा पण होते, सामाजिक काम केल्याचं एक समाधान लाभतं. हे समाधान खूप मोठं आहे. मी गेले 3-4 वर्ष यांचं काम बघत होतो दुरून आणि मग मलाच असं वाटायला लागलं की नाही, हे काम राष्ट्रहितासाठी आवश्यक आहे. आणि मग मी ह्यात उडी घेतली आणि आता ते काम मनापासून करतो. श्रोत्यांना माझ्या एवढंच सांगायचं आहे, मी असा संदेश देईन की आपण केवळ समुद्रावर उपजीविका करणारे नागरिक बनू नका, तर देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे भागीदार बनूया. समुद्र आपल्याला सगळ्या गोष्टी देतोय, परंतु त्या समुद्राची सुरक्षितता करणं गरजेचं आहे आणि ते आपण केलं पाहिजे. समुद्र आपल्याला रोजगार देतोय, अन्न देतोय, आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे या समुद्राचं संरक्षण करण्याचं, संवर्धन करण्याचं जबाबदारीही आपल्यावर आहे. किनारपट्टीवरील नागरिकांनी जागरूक, नेहमी जागरूक राहावं. त्यांना आम्ही म्हणतो की ते आमचे कान आणि डोळे आहेत. समुद्र किनारा स्वच्छ ठेवावा. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास, अशी आढळून आल्यास आमच्याशी संपर्क साधावा. कारण आमची प्रत्येक गावागावात शक्ती केंद्र आहेत, ग्राम समिती आहेत, त्या लोकांशी तुम्ही जर संपर्क साधलात तर लगेच आम्ही सुद्धा पुढे हालचाल करू शकतो. आणि युवकांना माझं विशेष आव्हान राहील की समुद्राकडे केवळ लाटांकडे पाण्याच्या दृष्टीने न पाहता ज्ञान, संशोधन, रोजगार, पर्यावरण आणि राष्ट्रसेवेची एक मोठी संधी आहे. शेवटी एकच संदेश देतो, सुरक्षित समुद्र, सक्षम मच्छीमार, स्वच्छ किनारा, समर्थ भारत.
1: सर, खूप छान सांगितलं तुम्ही. सागरी सेवा मंच आणि त्यामागील उद्दिष्ट, कार्यपद्धती, तसंच आपल्या सागरी क्षेत्रासमोरील विविध प्रश्नांबाबत आज आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. सागर आणि सागर संपत्ती ही केवळ मच्छीमार बांधवांचीच नव्हे तर आपल्या सर्वांची अमूल्य संपत्ती आहे. तिचं संवर्धन, संरक्षण आणि या क्षेत्राच्या विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकानं सजग राहणं आवश्यक आहे. या विषयावर अतिशय सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल सर तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आजचा हा विशेष संवाद तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत मी वैष्णवी इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.

आत्ताच आपण सागरी सीमा मंचाचे प्रमुख उपक्रम याविषयी सागरी मंच दक्षिण रत्नागिरीचे जिल्हा सहसंयोजक दिलीप राजे शिर्के यांची वैष्णवी रिसबुड यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: श्रोतेहो, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका. एम ए परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम आलेल्या स्वरदा लोलेकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
1: माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या. म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे.
2: अच्छा.
1: इतकं मला भाषेविषयी खूप प्रेम होतं आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8वीत असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
0: तेव्हा नक्की ऐका मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्स वर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

245.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 10:14 झाले आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर नांदोडे यांचं गीत, सुरेश वाडकर आणि देवकी पंडित यांच्या युगलस्वरातलं हे गीत आहे हिचं काय चुकलं या चित्रपटातलं.

0: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी? वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
1: थांब बुद्धू.
0: काय?
2: अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
1: तुला कळलं ना? रिलॅक्स.
0: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
2: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना,
0: कूल राहा.
3: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.
4: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता माझं घर माझा संसार या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत, शब्द सुधीर मोघे यांचे, संगीत अरुण पौडवाल यांचं.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेली विवेक आपटे यांची हमाल दे धमाल या चित्रपटातली गीतरचना आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या मुख्य स्वरात.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी धाकटी सून या चित्रपटासाठी. सुधीर मोघे यांच्या या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोतेहो, आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण धूमधडाका, हिचं काय चुकलं, माझं घर माझा संसार, हमाल दे धमाल आणि धाकटी सून या चित्रपटातल्या काही गीतरचना ऐकल्या. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजतायत. काही क्षणातच प्रसारित करणार आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोतेहो, आता नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी गायलेला राग मिया की तोडी.

आत्ताच आपण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी गायलेला राग मिया कितोडी ऐकला. नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आज दुपारी 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात जयंती रामा यांनी गायलेला राग नारायणी पूर्वकल्याणी. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आपण ऐकताय रसिक रंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी. सकाळचे 11:00 आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत समीर यांचं नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं. अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या युगुलस्वरातलं हे गीत आहे कसूर या चित्रपटातलं.

0: मिनिटांनी
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान आहे.
3: भारी लिहिलंय
1: हो.
3: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले हे पण सोला आणि खरं हाय.
2: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: सादर करते विवेक वानखडे.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांची संघर्ष या चित्रपटातली गीतरचना सोनू निगम यांच्या आवाजात.

0: श्रोतेहो, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका. एम ए परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम आलेल्या स्वरदा लोलेकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
1: माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या. म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे.
2: अच्छा.
1: इतकं मला भाषेविषयी खूप प्रेम होतं आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8वीत असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
0: तेव्हा नक्की ऐका मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

साधना सरगम आणि हरिहरन यांच्या युगुलस्वरातली आनंद बक्षी यांची गीतरचना. तेरे मेरे सपने या चित्रपटासाठी संगीत आहे विजू शहा यांचं.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: रेडिओ सखी वंदना मुसळे सोबत आपण ऐकताय गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली गुलजार यांची गीतरचना, खूबसूरत या चित्रपटासाठी संगीत आहे जतीन ललित यांचं।

0: श्रोते हो, ही सगळी गाणी ऐकत असताना तुमच्याही मनात तुमच्या आवडीचं एखादं गाणं नक्कीच आलं असेल, हो ना? अहो, मग वाट कसली बघता, उचला मोबाईल आणि मेसेज करा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या मनातलं तुमच्या आवडीचं हिंदी किंवा मराठी गाणं. आणि श्रोते हो, त्याचबरोबर आमचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात त्याविषयीचा अभिप्राय पण द्यायला विसरू नका आणि सहभागी व्हा आमच्या आपली आवड या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035473485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता.

आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं हम हो गए आपके या चित्रपटातलं गीत कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगुलस्वरात.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

राणी मलिक यांचं जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. चित्रपट अलबेला आणि गायक कलाकार हरिहरन आणि अलका याज्ञिक.

श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.

हे गीत गायलं होतं उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी बंधन या चित्रपटासाठी. भैरव अरुण यांच्या या गीतरचनेला संगीत होतं आनंदराज आनंद यांचं. श्रोतेहो, आजची ही सगळी गाणी तुम्हाला नक्कीच आवडली असतील, हो ना? कारण गाणं ऐकणं हा तर आपला वीक पॉईंट आहे. तेव्हा गाणी ऐकत रहा, गुणगुणत रहा आणि आमचे कार्यक्रमसुद्धा असे छानपैकी ऐकत रहा. आजचा तुमचा उरलेला दिवस खूप मस्त मजेत जाओ या सदिच्छेसह आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतो आपण ऐकताय रसिकरंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा आता पहिल्या प्रसारण सभेतून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: Bunita Mândoi, a cremat să gea șoteanță, să gea măitrinință, din mânapăsând soagăt. Măitrinu, Shravan măina mânce sărân uțăvanci relcelăț nei. Tătea bărubăr rângnarea nate spărghanța ani nate răsicanța uțăhața hi a măina. Gărogării sărânci lăgbăg suru astanna, आमच्या नाट्यवेड्या मैत्रिणी मात्र नाटकाच्या तालमी प्रयोग आणि नाट्यचर्चेत रमलेल्या असतात. म्हणूनच तर आजच्या उर्मी कार्यक्रमात ऐकूया याच मैत्रिणींमधला संवाद. विषय अहो नाटक पाहावं करून. यामध्ये सहभाग श्रद्धा वरणकार, अपर्णा जोग, प्राजक्ता मुळेकर यांचा, सूत्रसंचालन संकल्पना संज्ञा कुलकर्णी यांची. आज आपण कागदावरच्या किंवा लॅपटॉप मधल्या काळ्या पांढऱ्या रेषा रंगमंचावर नाटक रूपात कशा अवतरतात ना, तिथपर्यंतचा प्रवास बघणार आहोत. त्यासाठी आपल्या आकाशवाणीतल्या काही मैत्रिणी ज्या स्वतः कोणत्या ना कोणत्या कारणाने नाटकाच्या जवळ आहेत, त्यांचं स्वागत करूया. सगळ्यात पहिले श्रद्धा वरणकार. श्रद्धाबद्दल सांगायचं तर तिनं नाट्यशास्त्रात MA केलंय. राजनाट्य स्पर्धांमध्ये तिला 3 वेळेला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदकही मिळालंय. 2 अंकी नाटकांमध्ये तिने कामही केलंय. एकांकिका करते, लघुपटांमध्येही ती अभिनय करते. दुसरी आपली मैत्रीण आली आहे प्राजक्ता मुळेकर. ही नाट्यसंहिता शोधण्यापासून ते नाटक झाल्यावर हिशोब लावेपर्यंतच्या सगळ्या कामांमध्ये तिचा सहभाग असतो. अनेक वर्ष पुरुषोत्तम आणि फिरोदिया करंडक स्पर्धेत बॅकस्टेजचाही तिला खूप मोठा अनुभव आहे. ती आता एकांकिकांमध्येही अभिनय करते. आणखीन एक आपली मैत्रीण आलेली आहे, तिचं नाव आहे अपर्णा जोग.
1: हाय. पण थांब जरा, माझ्याबद्दल मीच सांगते आधी. मी नेपथ्य अभिनय करत नाही, पण माझा मुलगा करतो आणि त्यामुळे मला त्यातल्या अनेक गोष्टी माहिती झालेल्या आहेत.
0: खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवर नाटकाच्याच संदर्भातला अभ्यास असलेल्या मैत्रिणी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: मैत्रिणींनो, नाटकाचा इतिहास खूप जुना आणि समृद्ध आहे. काही व्यक्तींचे उल्लेख केल्याशिवाय आपण नाटक या विषयावर पुढे जाऊ शकणार नाही का? जगातला अभिनय, नृत्य, संगीत आणि नाटक या कलांवर सर्वात प्राचीन आणि प्रमाणभूत महाग्रंथ माहितीये ना कोणता?
1: नाट्यशास्त्र.
0: बरोबर. लिहिणारे महान ऋषी विचारवंत भरतमुनी, ज्यांना आपण भारतीय नाट्यशास्त्राचे जनक म्हणून ओळखतो.
1: बरोबर बरोबर. आणि नंतर नाटकाचा इतिहास बघायचा झाला तर संस्कृत नाटकांची सुरुवात 2000 वर्षांपूर्वी झाली असावी, हो की नाही?
0: बरोबर बरोबर.
1: आणि महाकवी भास हे संस्कृत साहित्यातले पहिले प्रमुख नाटककार.
2: हो. आणि मराठी नाटकांचे जनक विष्णुदास भावे.
0: सीता स्वयंवर.
2: बरोबर. 5 नोव्हेंबर 1843 विष्णुदास भावेंचं पहिलं सीता स्वयंवर हे नाटक, मराठी नाटक रंगमंचावर आलं.
3: आणि नंतर संगीत नाटक म्हणलं की काय आठवतं? संगीत शाकुंतल.

0: अण्णा साहेब किर्लोस्कर.
1: बरोबर, अगदी अगदी बरोबर. आणि काळ जसा जसा पुढे सरत होता ना, तसं कौटुंबिक आणि सामाजिक विषयांवर नाटकं यायला लागली.
2: बरोबर,
1: त्यातलं पु ल देशपांड्यांची नाटकं
2: आणि अगं विजय तेंडुलकर,
0: वसंत कानेटकर
3: आणि आचार्य अत्रे.
1: करेक्ट,
3: त्यांनी मराठी नाटकाला नवी दिशा दिली.
1: खरंच खरंच, म्हणजे अशी खरं कितीतरी नावं घेता येतील आपल्याला.
3: तेच अगं, आपण नाटक लिहिल्यापासून ते रंगमंचावर येईपर्यंत चर्चा करणार होत ना,
1: हो,
3: तर मला काय वाटतं उलटी सुरुवात करूया.
1: उलटी म्हणजे कशी?
3: आता बघ, एखाद्या रसिक प्रेक्षकाने आधी त्या नाटकाची जाहिरात पाहिलेली असते किंवा कुणीतरी त्याला त्या नाटकाविषयी सांगितलेलं असतं, मग तो तिकीट काढतो. प्रयोगाच्या दिवशी ठरलेल्या वेळेला तो माणूस नाटक घरात पोहोचतो.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्याच्याप्रमाणे इतरही लोक आलेलीच असतात की नाटक बघायला. आणि नाटक घराच्या आवारात त्या दिवशी सादर होणाऱ्या आणि काही आगामी नाटकांची माहिती सुद्धा लावलेली असते. बरं का?
3: हो,
0: नाटक कधी आहे, किती वाजताय, कुठे सादर होणार आहे, नाटकाचं नाव काय, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार, हे सगळं लिहिलेलं असतं. आणि कलावंतांची चित्र तर असतातच आणि नाट्य प्रसंगाची छायाचित्र पण असतात. बरं का? आणि ती वाचत असताना, ती बघत असतानाच खरं तर त्या प्रेक्षकाच्या नाट्यानुभवाला सुरुवात झाली असं म्हणू शकतो आपण.
1: खरंय, अगदी खरंय.
2: आणि काय ना प्राजक्ता, नंतर प्रेक्षक तिकीट दाखवून प्रेक्षागृहात प्रवेश करतो.
3: हो,
2: बंद पडद्यासमोर खुर्च्यांच्या रांगा ओळीने लावलेल्या दिसतात.
1: बरोबर,
2: प्रेक्षक म्हणून आपण आसनावर जाऊन बसतो. प्रेक्षकांच्या आजूबाजूलाही लोक येऊन बसलेले असतातच.
1: करेक्ट. आणि मग तो प्रेक्षक समूहाचा एक भाग होतो.
2: एक्झॅक्टली. आणि थोड्या थोड्या कालावधीनं 3 घंटा होतात.
1: येस,
2: प्रेक्षागृहातले दिवे मंद होऊ लागतात. वातावरण निर्मिती व्हायला लागली आहे ना.
1: खरंच खरंच,
2: अगदी अगदी. आणि मग त्यावेळी सादर होणाऱ्या नाटकाविषयी सांगितलं जाऊ लागतं. समोरचा पडदा हळूहळू उघडू लागतो आणि नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होते.

0: वा, नांदी ऐकून ते धुपाचे अत्तराचे वास दरवळल्याचा भास झाला ना.
1: एक गजऱ्याचे पण.
0: ए पण खरं सांगू, पडदा उघडल्यासमोर ना आपल्याला जे नाटक दिसतं ते म्हणजे मला ना आपल्या घड्याळासारखं वाटतं.
2: म्हणजे?
0: म्हणजे तीन काटे त्यांना ठरवून दिलेल्या लईत फिरत असतात. हां, समोर दिसतात ते, पण आत उघडून बघितलं तर मोठी यंत्रणा काम करत असते, नाही का?
1: करेक्ट. आणि बघ ना, जर एखादी कलाकृती किंवा एखादं नाटक उभं राहण्यामागे बऱ्याच गोष्टी असतात ना ग.
0: खरे खरे.
1: ह्याची सुरुवात होते ती कथा बीज सुचण्यापासून.
0: तो महत्वाचा भाग
1: म्हणजे खरं तर माणूस जेव्हापासून स्वतःचा अनुभव दुसऱ्याला सांगायला लागला ना, तेव्हापासून नाटकाची बीज त्याच्यामध्ये होतीच.
2: बरोबर.
1: कुणी कथा सांगितली, कुणी तिचं सोंग घेतलं, कुणी गाण्यातून गोष्ट सांगितली, आणि हळूहळू या सगळ्यांमधून नाटक जन्माला येऊ लागलं.
0: खरंय
1: श्रद्धा, आज आपण नाटक म्हणलं की पहिलं आपण स्क्रिप्ट शोधतो.
0: हो खरंय.
1: पण तमाशा, दशावतार, गोंधळ, भारूड, कीर्तन, ललित अशा सारख्या लोकनाट्याच्या अनेक परंपरांमध्ये कथा, संवाद, संगीत, अभिनय, विनोद आणि महत्वाचं म्हणजे उत्स्फूर्तता हे सगळं एकत्र होतं. बरं का?
0: अगदी बरोबर प्राजक्ता. प्राजक्ता, कलाकार प्रेक्षकांपासून खरं तर वेगळा नसतोच, नाही का? आपण त्यांना चौथी भिंत म्हणतो.
2: ए संज्ञा, तू आता लहान मुलांची आणि मोठ्यांची नाटकं लिहितेस, दिग्दर्शित करतेस. आता कुणी विषय दिला असेल किंवा एखादी कथा असेल त्याच्यावरनं नाटक लिहायचं असेल तरी खरं म्हणजे अवघडच असतं, पण जेव्हा विषयच दिलेला नसतो तेव्हा तुम्हाला लेखकांना कसा सुचतो ग विषय?
0: डोळे आणि कान उघडे असले ना की सुचतो ग, सगळ्यांनाच सुचेल. म्हणजे मुख्य म्हणजे बघ, प्रत्येक लेखक काळ पाहतो.
2: ओके.
0: समाजात काय घडतंय, माणसांच्या नात्यांमध्ये काय बदल होत आहेत हे पण बघत असतो, किंवा संघर्ष कोणते कोणते आहेत याचाही तो विचार करतो. तुला सांगते, कधी रस्त्यात एखादा माणूस दिसतो, कधी एखादं वाक्य ऐकायला येतं,
2: बर,
0: एखादी बातमी आपण वाचतो, कधी एखादी जुनी आठवण अचानक समोर येते, तेव्हा कधी कधी विषय सुचतो. आणि नाटक पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी नाटक संपल्यावर आपल्या झोळीत काहीतरी चांगलं घेऊन जावं हा त्या लेखनामागचा खरं तर मुख्य उद्देश असतो.
1: छान अगं. आम्ही जेव्हा आमच्याकडे नाटकं बसवायचो ना तेव्हा एक विषय घ्यायचो आणि आमच्या ग्रुपमध्ये एक दोन तीन लेखक लेखिका आहेत त्यांना सांगायचो की तुम्ही काहीतरी लिहून आणा, आणि मग ते लिहून आणायचे. एक कोणी दोन तीन प्रवेश लिहून आणायचं, कोणी अख्खी एकांकिका लिहून आणायचं, आणि त्यांचं जाहीर वाचन करायचो. बरं का? आम्ही आणि बऱ्यापैकी त्यांना सूचना पण आम्ही करायचो, कारण थोडाफार अनुभव सगळ्यांच्याच गाठीला असतो. तेव्हा त्या प्रोसेसमध्ये खरं तर असंही असतं की तो लेखक एकटा नसतो, बऱ्याच वेळेला ती अख्ख्या टीमचा ऍक्च्युअली सहभाग त्या लेखनामध्ये असतो. आणि भलेही वाक्य त्यांची असतील, पण खरं सांगायचं तर कधी कधी पटकथा ही सगळ्यांची असते.
3: आणि अलीकडे काय होतंय प्राजक्ता की इम्प्रोव्हायझेशन हा एक नवीन प्रकार आहे. म्हणजे सगळे एकत्र जमतात, ते जे बीज असतं ना त्याच्यावरती सगळे विचार करतात आणि मग त्यातनं कथा डेव्हलप करतात, ती विकसित करतात, आणि मग ज्याला लेखनाचा अंग आहे तो त्याच्यावरती काहीतरी छान लिहून बघतो, लिहून काढतो, आणि मग खरं नाटक तयार व्हायला लागतं.
2: आता श्रद्धा सांगत होती ना इम्प्रोव्हायझेशन वगैरे, तर हा शब्द मी माझ्या मुलाकडनं खूपदा ऐकला.
0: लहान मुलांची जेव्हा शिबिरं घेतो ना आम्ही, तर त्याच्यात आम्ही विषय देतो. मुलांचे विचार इतके भन्नाट असतात ना, मुक्तपणे ते विचार करत असतात. त्याच्यात एकदा मुलांनी लिटरली भाषा तयार केली होती, ती लिपी तयार केली होती.
2: बापरे,
0: अरे आपण त्या लिपीनी आपण उच्चार वेगळे तयार करू शकतो, ही त्यांच्याकडून आलेली कल्पना. आणि मग लेखकाला मग ते सगळं सोपं जातं. पण नक्कीच या मुलांमधला पुढे लेखक येईल, तर हे पण मला खूप छान वाटलं. किंवा मोठ्यांचं नाटक लिहिताना एखादा विषय घेतल्यानंतर मी माझी एक मैत्रीण ठरलेली आहे, तिला नेहमी बोलावते आणि तिला आधी वाचून दाखवते. इंडोलॉजी झालेली आहे त्याच्यामध्ये, तिला
1: संदर्भ
0: तिला माहिती आहेत.
1: म्हणजे आपण लेखकाला नाटकाचा जन्मदाताच म्हणूया ना. म्हणजे
0: आणि त्याच्यावर संस्कार मग बाकीचे सगळे करतात. जे म्हणाले इम्प्रोव्हायझेशन,
1: अगदी,
0: ते बाकी संस्कार त्या बाळावर मग सगळे करतात आणि मग ते उभं राहतं.
1: बरोबर.
0: पण असाच पाया हा लेखनाचा भक्कम होतो.

0: येस, पण कमालच असते नाही ही, अगदी अगदी, म्हणजे लेखकाला कल्पना शक्ती बरोबर निरीक्षण शक्ती सुद्धा लागतेच. बघायला गेलं तर लेखन हा नाटकाचा पाया आहे, तो भक्कम असला की नाटक चांगलं उभं राहतं.
1: बरोबर.
0: बरं, नाटक लिहिलं की ते ग्रुपमध्ये वाचलं जातं, आवडलं की सेन्सॉर सर्टिफिकेट साठी पाठवायला लागतं. हो, आणि मग ते अप्रूव्ह होऊन आलं की मग पुढची प्रक्रिया सुरू होते.
2: आठवतंय बरं का मला, नाटक करायचं ठरतं पण काय असतं की सगळेजण शाळा कॉलेज ऑफिस घर सगळ्यात व्यस्त असतात, आणि मग अगदी तारीख गळ्याशी आली ना की आमची रिहर्सल आम्ही जोरात सुरू करायचं
0: होतं. असं होतं
1: अगं, पण सुरू करायच्या आधी रिहर्सलची जागा शोधण्यापासून सुरुवात होते.
2: अगदी अगदी.
1: आणि मिळाली की डायरेक्टर म्हणजे दिग्दर्शकाचा रोल सुरू. दिग्दर्शक हा असा असतो ना की ज्याला नाटकाचे सगळे अंग माहिती असावे लागतात.
2: बरोबर.
1: म्हणजे जहाजाचा कप्तान. आता दिग्दर्शक म्हणजे जहाजाचा कप्तान, मग त्याला संहितेच्या निवडीपासून सगळं करायला लागणार. संहिता निवडायची, कलाकारांची तंत्रज्ञानाची निवड करायची,
0: अगदी
1: नेपथ्य संगीत पोशाख मग मेकअप लाईट्स, आता ह्या सगळ्याच गोष्टी त्याला माहिती हव्यातच. विजया मेहता ज्या तापल्यात नाहीयेत, पण त्यांनी रंगभूमीला एक शिस्त आणली. तालमी कशा कराव्यात, नटाने कशी तयारी करावी, पाठांतर कसं करावं, आपल्या भूमिकेचं मानसशास्त्र कसं समजावून घ्यावं, हे इथे किमान दोन पिढ्यांमध्ये त्यांनी रुजवलं.
2: अगदी अगदी.
1: नाता नाना पाटेकर बघ, रीमा लागू, अशोक सराफ, सुहास जोशी, नीना कुलकर्णी, विक्रम गोखले,
2: मंगेश कुलकर्णी, भारती आचरेकर, वंदना गुप्ते
1: आणि प्रतिमा कुलकर्णी यांच्यासारख्या कलाकारांना तयार केलं.
2: खरे अपर्णा, म्हणजे दिग्दर्शक नाटकाबरोबरच अनेक जणांनाही घडवतो, मार्गदर्शनही करतो.
1: बरोबर.
2: म्हणजे बघ ना, गोळ्याला छान आकार देऊन एक कलाकृती रसिक प्रेक्षकांपुढे सादर करतो.
0: अगं, अशी कितीतरी नावं आहेत माहितीये,
1: पुरुषोत्तम दारभेकर, डॉक्टर श्रीराम लागू, जब्बार पटेल, सत्यदेव दुबे, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी आणि आत्ता क्षितिज पटवर्धन, ही नावं आठवतात की गलगे.
0: खरंच खरंच. आता मला काय वाटतं माहितीये का, की दिग्दर्शकच नाटकाची संहिता स्टेजवर जिवंत करतो. त्यांना लिहिलेल्या नाटकात कधी कधी योग्य ते बदलही करायला लागतात, किंवा एखादं नाट्यगृह आणि तिथे असलेल्या सोयी लक्षात घेऊन सुद्धा बदल करावे लागतात.
2: एका नाट्यगृहामध्ये ना स्टेजच्या वरतीचे रॉड्स असतात बघ पडदा खालीवर करायला, तर ते एका बटनावर काही सेकंदात तिथे खाली येत होते. पण जी दुसरी राऊंड झाली ना, तर त्या दुसऱ्या नाट्यगृहामध्ये ही रॉडची सोय नव्हती. मग त्यावेळेला काय करायचं हे परत दिग्दर्शकाकडे आलं. म्हणजे नेपथ्यकार करतो पण दिग्दर्शकाला हाही विचार करायला लागतो आयत्या वेळेसच्या बदलांचा. मग ती मग शेवटी त्या चौकटीला कापड लावून विंग मधून मग ते आणायला लागलं, वरनं आणता आलं नाही त्याला.
0: बरोबर.
2: दिग्दर्शकाला हे पण बघायला लागतं की कोणत्या वयाचे कसे कलाकार आहेत, त्याप्रमाणे पायऱ्या स्टेजचा विचार करायला लागतो.
1: हो, तेही आहेच.
2: म्हणजे आजोबा आजी जर नाटकात असतील तर लेवल्स खूप उंच ठेवून चालत नाही.
1: म्हणजे
2: दिग्दर्शकाला केवढा विचार करायला लागत असेल.
1: एक्झॅक्टली.
2: पण याच्यावरनं मला काय वाटलं माहितीये का, की युद्धाला सैनिक तयार असतात पण त्यांना एक दिशा दाखवणारा किंवा मार्ग दाखवणारा किंवा होल्ड करणारा एक जो लागतो तो म्हणजे दिग्दर्शक,
1: सेनापती.
2: सेनापती.
1: बरोबर.
2: खरं तर दिग्दर्शकाला काय काय वेगवेगळी नावं आपणच इथे देतोय बघा, जहाजाचा कप्तान म्हणा, सेनापती म्हणा.
1: खरंच आहे, खरंच आहे.

0: मैत्रिणींनो, तर नाटकाचा क्रम कसा असतो? लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, संगीत, कलाकार, रंगमंच आणि प्रेक्षक. कला जिवंतपणा आणायला रंगमंचाला भव्यता ज्यांनी मिळते ते म्हणजे नेपथ्य.
1: म्हणजे पडदा बाजूला झाल्यावर आपल्याला सगळ्यात आधी
0: नेपथ्य
1: दिसतं.
2: आणि नेपथ्य का महत्वाचं? तर पडदा उघडला की आपल्याला कळतं ना, आपण आता राजवाड्यात जायचंय का, बागेत जायचंय का, चाळीत जायचंय. पण किती छोटे छोटे विचार करायला लागतात नेपथ्यकारांना.
0: नेपथ्य म्हणलं ना की लेवल्स असतात, मोडे असतात, दाराच्या फ्रेम्स, खिडकी, यापैकी काही काही ऑर्गनायझर्स फ्री देतात आणि काही काही आपल्याला भाड्याने आणाव्या लागतात.
1: तुला माहितीये पडद्यांच्या, म्हणजे बॅकग्राऊंडला जे पडदे सोडले जातात ना, त्याचेही बरेच प्रकार असतात बरं का. म्हणजे काहींवरती आपण सावल्यांचे खेळ दाखवू शकतो, काहींवरती लाईट सोडले जातात, तर अशा पद्धतीनं देखील मागच्या पडद्यांचा वापर केला जातो
0: नाटकांमध्ये. तर पूर्ण सेट त्यांनी केलेला,
2: राजमहाल आणि मग उपवन.
1: म्हणजे नाट्यशास्त्रात सुद्धा ना रंगमंचाचे, नेपथ्याचे वेगवेगळे प्रकार भरत मुनी सांगतात. तर त्यांनी सुद्धा असं सांगताना सांगितलेलंच आहे की म्हणजे त्रिकोणी नाट्यगृह कसं असतं, चार बाजू असलेलं कसं असतं, अशा वेगवेगळ्या प्रकारे तेव्हाचा तो त्यांनी अभ्यास मांडून ठेवलाय, जे आपल्याला आत्ताही कामात येतं तेवढंच उपयोगाचं आहे.
0: एकदम आठवलं की सगळ्यात सुरुवातीला जेव्हा नाटक व्हायचं ना, तेव्हा एखाद्या गावामध्ये चौथरा बांधून मग तिथे जी जागा असेल ती, मग एकदा असं झालं होतं की तो गोल चौथरा पारासारखा बांधला गेला आणि मग ते गोल नाटक त्यांनी सादर केलं.
1: मुळात ह्याचं कसं आहे माहितीये का, सुरुवातीला ना ग्रीक रंगभूमी, म्हणजे आम्हाला अभ्यासाला होतं म्हणून सांगते की ग्रीक रंगभूमीने जेव्हा सुरुवात केली नाट्यगृहांची, तेव्हा ते पर्वत किंवा पहाड जे असायचे ते खोदून त्याच्या उंचीचा उतारांचा वापर करून नाट्यगृह सुरू झाले. आणि मग त्याच्या मध्यभागी कुठेतरी तो उतार वापरून, म्हणजे चढावावरती प्रेक्षक बसणार आणि मध्ये खालच्या भागामध्ये रंगमंच असणार आहे, तिथे सादरीकरण होतं ते तिथे व्हायचं. आणि मग हळूहळू ह्याच गोष्टी आणखीन डेव्हलप होत गेल्या, मग रोमन रंगभूमीनं किंवा त्याच्यानंतर आपण सुद्धा बऱ्याच अंशी हे सगळं केलंय, अजूनही होतं. म्हणजे जे मोठे नाट्यगृह आहेत ना ते तसे आहेत.
0: बरोबर. तुझे म्हणालीस की वरती प्रेक्षक असतात आणि खाली खड्ड्यामध्ये असतात, ते अँप्लिथिएटर टाइप आपल्याकडे असतात.
1: बरोबर.
0: जिथे आवाजाचं आपल्याला वेगळी काही यंत्रणा वापरायला लागत नाही,
1: कारण पूर्वी माईक्स नसायचे ना, मग त्यावेळी काय कर, मग ही पद्धत फार सोपी असायची त्यांच्यासाठी.
0: ग्रेट.
1: नवीन काय काय माहिती मिळते नाही का आपल्याला?
0: नक्कीच. मला असं वाटतं ना, नेपथ्य आणि बॅकस्टेज हे एक समीकरण आहे. प्राजक्ता, तू बॅकस्टेज इतके वर्ष सांभाळतीयस, काय सांगशील?
3: स्टेज शिवाय नाटक उभंच राहू शकत नाही. म्हणजे ऍक्च्युली नेपथ्यासाठी खूप मुलं मुली पण लागतात, त्यांचे हात खूप गरजेचे असतात. म्हणजे खरं सांगायचं ना तर बऱ्याचशा एकांकिका स्पर्धांमध्ये एक तासाचा वेळ दिलेला असतो आणि त्या एका तासामध्ये, म्हणजे पहिली घंटा झाल्यापासून जो तो एक तास सुरू होतो पहिल्या घंटेनंतर, आणि त्याच्यानंतर त्या एका तासात तुम्हाला स्टेज लावायचं, लाईट्स ऍडजस्ट करायचे, म्युझिकची टेस्ट करायची.

0: तुमच्या अजून काही तांत्रिक बाबी असतील, प्रोजेक्टर वगैरे पण आजकाल वापरतात, ते सगळं सेट करायचं आणि नाटक पूर्ण करून नाटक संपल्यानंतर पडदा पडल्यानंतर सगळं स्टेजवरचं सामान विंगेत आणणं ह्या सगळ्यासाठी पूर्ण एक तास दिलेला असतो आणि ह्याला एवढा स्पीड लावायला लागतो आपल्याला
1: प्रसंगावधान पण
0: एक्झॅक्टली, कारण आयत्या वेळेला गडबड होऊ शकते. म्हणजे खरं सांगू का गंमत, स्टेजवरती पट्ट्या आखतात, हे तुला तर माहितच असेल, तू पण दिग्दर्शक आहेस, फ्लोरोसंट पट्ट्या आखतात, कारण पूर्ण जेव्हा ब्लॅकआउट होतो तेव्हा स्टेजवरच्या माणसाला विंगेत जायला काहीही दिसत नसतं. त्या पट्ट्या लावण्यापासून सगळी कामं करण्यासाठी बॅकस्टेजच्या लोकांची गरज असते. आता इतक्यातलं मला माहिती नाही, एक 20-21 वर्षापूर्वी जेव्हा मी पुरुषोत्तम करंडकमध्ये बॅकस्टेज करायचे तेव्हा पुरुषोत्तम करंडकमध्ये सर्वोत्कृष्ट आयोजित संघ असा एक बक्षीस असायचा. म्हणजे बॅकस्टेज मागे तुम्ही कसे वागताय, बॅकस्टेजची लोक कशी वागतायत, विंगेतला तुमचा परफॉर्मन्स काय आहे, तुम्ही किती शांततेत काम करताय, पॅनिक न होता काम करताय, ह्याच्यासाठी ते बक्षीस दिलं जायचं. म्हणजे बक्षीस हे काही फक्त नेपथ्य लाईट्स किंवा वेशभूषा रंगभूषा आणि ऑन स्टेज काय सर्वोत्कृष्ट नायक नायिका असं नसतं. आणि मला त्याचे ते इतकं आवडलं की बॅकस्टेजच्या लोकांना पण काहीतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे.
1: म्हणजे मला असं वाटतं की नाटकाचे जे काही बॅकबोन आहे त्यात बॅकस्टेज हा महत्वाचा बोन आहे. तर तू जे म्हणालीस ना प्रसंगावधान, तर बॅकस्टेजवाल्यांना इथे लेवल ठेवायचे, तिथे लेवल ठेवायचे, इथे दरवाजा ठेवायचा, हे तुमचं रिहर्सलमध्ये सुद्धा ठरलेलं असतं. पण आयत्या वेळेस ना कोणाच्या तरी कलाकाराच्या हातून काहीतरी पडतं, सांडतं, या अचानक होणाऱ्या काहीतरी गडबडी असतात, किंवा एखाद्याच्या ड्रेसचं हे होतं, साधा गजरा पडला पण तो पुढच्या सीनला तो खटकतो की तो नको असतो, की त्यावेळेला ब्लॅकआउटमध्ये जे आपण बाकीचं उचलतो त्यावेळेला सुद्धा पटकन उचलून देणं किंवा कलाकारांनीच हळूच उचलणं.
2: याच्याशी संबंधित मी एक ना एक मजेशीर किस्सा सांगते. मी पाहिलेलं एक नाटक आणि ना त्या नाटकात असं होतं की जो नायक आहे तो शेवटी खलनायकाला मारणार असतो. त्याच्या हातात बंदूक यायची असते त्यावेळी, पण विंगेत उभ्या असलेल्या प्रॉपर्टी देणाऱ्यांना कदाचित ती त्यावेळी दिली नाही. आणि मग बंदुकीचा आवाज मात्र येणार होता, म्हणजे जो कोण म्युझिक करणार होता त्याने तर तो द्यायचा होता. मग आता हा नायक गडबडला की आता माझ्या हातात तर बंदूक नाहीये, मग मी आता काय करायचं. मग त्याला त्या टीपॉयच्या तिथे ठेवलेला आधीच्या सीन मधला सुरा दिसला, मग त्याने ते उचललं आणि आता मी तुला सुरेनं मारणार आहे असं म्हणला, आणि तेवढ्या वेळात बंदुकीचा आवाज आला. अशी इतकी मजेशीर ती घटना घडली ना, की म्हणजे जिंकायला आलेलं नाटक कसं हरू शकतं एका प्रसंगामुळे ते आपल्याला ह्याच्यातनं कळतं. म्हणजे मागे काम करणारी मंडळी खरोखरच खूप महत्वाची असते.
1: आणि अर्थात कलाकार हा प्रसंगावधान दाखवेलच. तू जे म्हणालीस ते सुर्यातनं सुद्धा बंदुकीची गोळी येणार, त्याच्यात नाही तो एखाद्या वेळेस डायलॉग मारून त्यांनी पुढे नेलंही असेल.
0: पण तुम्ही कधी प्रायोगिक नाटक बघितलंय का? प्रायोगिक नाटकांना कमीत कमी नेपथ्य वापरतात हे तुम्ही कधी बघितलं? म्हणजे मी मला वाटतं काही नाटकं बघितली होती अशी पूर्वी की त्याच्यात फक्त एक टेबल खुर्ची किंवा एक नुसती लेवल त्याला मास्किंग केलंय आणि त्यांनी त्यांच्या हालचालीतून तो सेट उभा केला.
2: अगदी बरोबर, लेवल आणि मोढे एवढ्यावर सुद्धा नेपथ्य उभं केलं जातं.
1: मी आता एक स्पर्धा बघितली होती त्याच्यामध्ये त्यांनी फक्त एक कमोड आणि एक पेपर वाचणारा माणूस असा विषय दिला होता, चित्र दिलं होतं, त्याच्यावर फक्त मोढे आणि एक दाराची फ्रेम घेऊन मुलांनी तू म्हणालीस तसं काही बाकी नेपथ्य नाही त्याच्यामध्ये त्यांनी साकार केलं.
2: त्याला शब्दशः आता मिनिमलिस्ट असं म्हणतात, म्हणजे कमीत कमी नेपथ्यामध्ये नाटक सादरीकरण असा त्याचा अर्थ.
0: नेपथ्य म्हणलं ना की खर तर बरीच नाव येतात बरं का डोळ्यासमोर, रघुवीर तळाशिलकर, दामू केंकरे, मोहन वाघ, प्रदीप मुळे, राजन भिसे,
1: दत्तात्रय गोडसे,
0: हा आणि नितीन चंद्रकांत देसाई,
3: बरोबर,
0: अजून पण आहेत बर का नाव,
1: श्याम प्रसाद गिरी.
0: करेक्ट करेक्ट,
1: खरंच आहे. खरंच ही नावं घेतल्याशिवाय खरंच आपण पुढे जाऊ शकत नाही.
2: खरंय, बरोबर.
1: चला, नेपथ्याविषयी खूप बोललो आपण आणि बोलण्यासारखं खरं तर खूप आहे, पण आता ऐकूया नाट्यपद

0: आणि आता यानंतर येतात आपल्या कलेने नटवणारे आणि पात्रांना जिवंत रूप देणारे अनेक नावाजलेले रंगभूषाकार,
1: मेकअप आर्टिस्ट.
2: रंगभूषाकार हे जादूगार असतात नाही का?
3: बरोबर. अगं त्यांच्यामुळे म्हणजे त्यांनी जी रंगभूषा केली आहे त्यामुळे त्या पात्राचं वय कळतं, त्याचा स्वभाव कळतो, तो कुठल्या परिस्थितीत जगतोय ते कळतं, तो ऐतिहासिक आहे का आत्ताच्या काळातला आहे ते कळतं, म्हणजे त्याची सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा कळते.
2: खरे खरे.
0: आणि या सगळ्याचा अभ्यास करून कलाकारांच्या चेहऱ्याची ठेवण बदलणं म्हणजे पंढरी दादा, हे नाव मी खूप ऐकलेलं आहे.
2: बरोबर.
1: कृष्णा बोरकर, राम टिपणीस आणि प्रभाकर भावे ज्यांनी पुरुषोत्तम केलंय त्यांना भावे काका माहिती
0: नाही,
1: होऊच शकणार नाही.
2: तू सांग ना भावे काकांबद्दल तुझी काही आठवण आहे?
1: म्हणजे खरं सांगू का, मी पुरुषोत्तम मध्ये तेव्हा ऑन स्टेज वगैरे कधी केलं नाही, पण मी भावे काकांना पाहिलंय. म्हणजे खरं सांगायचं ना तर भावे काका एवढे बुजुर्ग, एवढे ज्येष्ठ आणि बाकी सगळी कॉलेजमधली मुलं मुली, कारण आतमध्ये प्राध्यापकांना सुद्धा अलाउड नसायचं, त्याच्यामुळे सगळं मुलांच्या हातात असायचं. सो मुलांची वय असून असून किती असणार आहेत, 18 वर्षापासून ते 22-23 वर्षांपर्यंतच आपण साधारण कॉलेजमध्ये असतो.
2: बरोबर.
1: पण भावे काका जेव्हा मेकअप करायचे तेव्हा त्याच्या वयातला डिफरन्स सुद्धा निघून जायचा. आणि एक अजून सांगू का, एक प्रथा आहे, म्हणजे आता कोण किती पाळतं मला माहिती नाही, पण मेकअप करून उठल्यावर मेकअप दादांना नमस्कार करायचा असतो. हे मी तिथे बघितलं, हे मी तिथे शिकले.
2: हा नमस्कार म्हणजे खरं तर त्यांच्या कलेचा आदर आहे, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आहे. मलाही एक अनुभव आहे, संगीत नाटकांच्यावर आम्ही एक कार्यक्रम करत होतो त्यावेळेला तुमच्या चेहऱ्याची ठेवण म्हणजे ज्याला आपण फीचर्स म्हणतो ते त्यांच्या इतके पटकन लक्षात यायचंय ना की संगीत नाटक म्हणल्यानंतरचा थोडासा भडक मेकअप असतो तो, म्हणजे जे या क्षेत्रातले आहेत त्या सगळ्यांनाच माहिती असेल की किती मेकअप करायला लागतो. एकमेकींकडे पाहिल्यानंतर त्यावेळेला आम्हाला खूप हसायला यायचं की बापरे केवढा असा मेकअप केलाय, पण त्यांना ते माहिती असायचं की तुमच्यावर पिवळे लाईट पडणार आहेत किंवा लांबचा प्रेक्षकाला तुम्ही उठून दिसले पाहिजेत. अतिशय हुशार रंगभूषाकार म्हणता येईल.
3: कलेवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी
2: म्हणजे यांनी अनेक पिढ्या घडवल्यात.
3: काही नावाजलेले रंगकर्मी म्हणजे शशिकांत साटम, उल्हास शिरसाट, विलास कुडाळकर.
2: मराठी नाट्यसृष्टीत वर्धन कुटुंबाचं रंगभूषेच्या बाबतीत खूप मोठं योगदान आहे.
1: हो, शंकर वर्धम, नंदू वर्धम, राजन वर्धम
2: ही खरंच नावं घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही.
3: बरोबर.
2: पण जे म्हणतो ना की रंगभूषेने काय चमत्कार होऊ शकतो, तर एखादा राजा पण एकदम गरीब दाखवायचा असला तर तेही रंगभूषेने होऊ शकतो.
3: एखाद्या तरुण व्यक्तीला म्हातारा दाखवलं जाऊ शकतं, म्हणजे रंगभूषा काहीही करू शकते.
2: रंगभूषेचा विचार केला तर मला कोणती भूमिका आवडते सांगू? चेटकीण. तिचं नाक, तिचं ते सगळं मेकअप आणि ड्रेपरी त्यांनी, ती एकदम चेटकीण लहान मुलांच्या ते आकर्षण असतं.
1: खरंय. आणि दिलीप प्रभावळकरांचं हसवा फसवी तर माझ्या मते रंगभूषेसाठी अतिशय
2: आदर्श उदाहरण
1: म्हणून.
2: अगदी अगदी खरंय, अगदी खरंय.
0: आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन किती जणांचं मी बघितलं की एकच माणूस तरुण आणि वृद्ध अशा भूमिका करतो, पण मग तो ती माकड टोपी वापरतो, तो मोठ्या भिंगांचा चष्मा वापरतो. हे मला वाटतं त्यांच्यापासूनच प्रेरणा घेत असतो.
2: अगदी बरोबर आहे. रंगभूषाकाराला पण कथेची माहिती हवी, तो पण एक नाटकाचा खरंच महत्वपूर्ण.
3: आणि त्या पात्राची मानसिकता काय आहे, ते काय असणार आहे, सगळं अभ्यासूनच रंगभूषाकार कदाचित.
2: बरोबर. आणि असं नाही की मी एक सामान्य मुलगीच

0: नाटकात काम करत असले की माझा काही असं विशेष भूमिका नाहीये, पण त्यांनाही थोडाफार तरी मेकअप करायलाच लागतो, कारण स्टेजसाठी उठून दिसण्यासाठीची आवश्यकता असते.
1: अभिनयाचा एक मायमिंग प्रकार असतो बघ, ज्याच्यामध्ये फक्त पांढरा रंग चेहऱ्याला लावलेला असतो आणि भुवया आणि डोळे कोरलेले असतात,
0: मग त्यांचा हावभाव फक्त लोकांपर्यंत पोहोचले जावे.
2: भुवया
0: म्हणजे प्रत्येक नाटकाच्या साठीचे वेगळे मेकअप असतात.
3: बरोबर. यावरनं मला माझ्या मुलाची आठवण आली, एका नाटकात त्याने रिप्लेसमेंटची भूमिका केली ती, उग्र आणि असा चिडका माणूस आणि असं काहीतरी. तर एरवी मी त्याला म्हणते अरे एखादा तरी फोटो पाठव, शेवटी पाठवला त्याने फोटो. तर फोटो बघताना काहीतरी वेगळं वाटत होतं, पण काय वेगळं हे कळेना. मग लक्षात आलं की तो असा चिडलेला किंवा वैतागलेला का दिसतोय, तर त्या मेकअप दादांनी त्याच्या कपाळावर उभ्या आठ्या काढल्या होत्या.
0: पण म्हणजे त्यांचं साध्य झालं
3: हो
0: मेकअपचं. मला प्रशांत दामलेंचं पण आठवत आहे, ते म्हणाले होते कोणत्या तरी रोल साठी त्यांना पूर्ण हात सुद्धा काळे करायला लागले होते आणि घाम येऊन त्यांचं काळा रंग जात होता, विंग मध्ये जायचे आणि परत ते काळा रंग वाचून येत होते. मेकअपमॅनला काम होतं ते. चला, म्हणजे खरंच आहे रंगभूषाकारही तितकाच महत्वाचा भाग आहे.

0: आपण आता बोलता बोलता बोललोच होतो चेटकिणीच्या विषय निघाला त्यावेळेला की तिची वेशभूषा ही तितकीच महत्वाची असते. तर मला असं वाटतं
1: रंगभूषेला पूरक असलेली गोष्ट म्हणजे वेशभूषा.
0: वेशभूषाकार म्हणजे पात्रांचा का स्वभाव आणि नाटकाची पार्श्वभूमी हुबेहूब जिवंत करतो तो म्हणजे वेशभूषाकार. आणि नुसता एका पात्राच्या वेशभूषेचा विचार करून चालत नाही, म्हणजे रंगांचा कपड्यांचा विचार करताना आजूबाजूचे लोक कोणत्या रंगाचे कपडे घालणार आहेत त्याच्याप्रमाणे प्रत्येक पात्राचा ऍक्च्युअली वेशभूषा ठरते. मागचा पडदा कुठल्या रंगाचा आहे त्याप्रमाणे पुढच्या पात्रांची वेशभूषा ठरते. विषयावर पण अवलंबून असतं पण एवढाही विचार करायला लागतोय.
2: वेशभूषाचा जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला एकदम मला भानू अथय्या यांची आठवण येते की त्यांनी कारकिर्दीची सुरुवात त्यांची फॅशन डिझायनिंग आणि रंगभूमीपासूनच केली होती, ज्याच्यामुळे त्यांना ऑस्कर अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. तर नक्कीच म्हणजे वेशभूषाकाराचं योगदान नाटकामध्ये
1: त्या संहितेची गरज काय आहे, त्या पात्राची गरज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच परत वेशभूषा सुद्धा केली जाते. म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हणले की रंगभूषेला तितकंच पूरक असलं पाहिजे ती वेशभूषा असते.
2: बरोबर.
1: आणि मग ह्या दोन्ही आपण म्हणूयात एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, म्हणजे रंगभूषा जितकी चांगली असेल तितकीच वेशभूषाही असायला हवी असते. त्याच्यानुसार

0: फारच पात्र जिवंत होत जातं. वेशभूषा करायची भूमिका नाटकातली खूप महत्वाची ठरते.
1: बरोबर. आता मध्ये मी जे एक नाटक केलं त्याच्यात द्वापार युग दाखवायचं होतं आणि त्याच्यातलं एक खेडं जे सगळं काल्पनिकच होतं पण मला काहीतरी वेगळी वेशभूषा वेगळी रंगभूषा हवी होती. त्यावेळेला कॉटन साड्यांवर काहीतरी वेगळे डिझाईन्स आम्ही करून त्याचं एक वेगळं प्रेझेंटेशन केलं आणि ऑफकोर्स दागिने सुद्धा आम्ही खूप वेगळ्या प्रकारे आम्ही मुद्दामून बनवले त्यासाठी.
0: मी ना मधल्या काळात एक आदिवासी जीवनावरचं नाटक पाहिलं होतं तर त्याच्यासाठी त्यांनी रंगभूषा अर्थात ते पट्टे काढले जातात वगैरे तसं सगळं केलंच होतं. पण त्याच्या सोबतीला वेशभूषा कशी होती तर गोंडपाट म्हणजे आपले पोते जे असतात ना त्याचे कापून त्यांनी ते सगळे वस्त्र बनवले होते. म्हणजे खरोखर हे आदिवासी आहेत हा भास निर्माण होत होता त्यातनं. म्हणजे वेशभूषा सुद्धा किती कमाल करू शकते. नाही
1: नक्कीच नक्कीच. मला हे आधी कळलं असतं तर मी हे पण वापरलं असतं खरं नाटकामध्ये. एनिवेज नेक्स्ट टाइम
2: आपण वेशभूषेचं बोलतोय तर वेशभूषाकार असतो कधी कधी तो आपल्याला सांगतो की हे प्रकारचे तुझे कपडे आहेत आणि हे तुला घालायचे आणि ते आपल्याकडे नसतातच आणि थोडस बजेटचाही प्रॉब्लेम असतोच कधी कधी की दरवेळेला विकत आणणं शक्य नसतं. त्याच्यामुळे मग अगदी खरा खरा अनुभव सांगते मी तुम्हाला नाटकात काम करायच्या वेळेला हिच्याकडनं हे आण तिच्याकडनं ते आण हिचं कानातला वापर तिचं गळ्यातला वापर हिची ओढणी वापर असं करून सुद्धा आम्ही नाटकं वेशभूषेचा विचार करताना आम्ही तशी नाटकं केलेली आहेत.
0: प्रायोगिक नाटकं तर बऱ्यापैकी अशीच होतात
1: पण आपण नशीबवान आहोत की आता आपल्याला काही रेंटल कपडे मिळतात. वेशभूषा ही झाली तर आता येतं ते संगीत. संगीतही तितकाच महत्वाचा भाग आहे ना. जी पहिली अनाउन्समेंट असते आपल्या नाटकाची तेव्हापासूनच प्रेक्षकांना त्याच्याकडे लक्ष वेधून घ्यायला लावणारं असतं ते म्हणजे संगीत.
0: हो बरोबर. मी सुरुवातीला म्हणाले ना की सीता स्वयंवर हे नाटक मराठी रंगभूमीवर अवतरलं आणि त्याच्यानंतर संगीत नाटकांचा काळ सुरू झाला. म्हणजे बालगंधर्वांचा काळ म्हणजे सुवर्णयुगच ना संगीत नाटकांचा. तर संगीताला खूपच महत्व तेव्हापासून मिळायला लागलं नाटकांमध्ये. आता आपल्याला ट्रॅक्स अवेलेबल आहेत संगीतासाठी जे आपण पार्श्वसंगीत म्हणून वापरू शकतो.
1: खरंच आहे. पण अजूनही लाईव्ह संगीत वाजवत असतात संगीत नाटकांमध्ये तर असतंच असतं. काही स्पर्धांमध्ये असं दिसतं की तिथे तबला पेटी वगैरे सगळं तिथे रेग्युलर वाजवत आणि तो माहोल वेगळा तयार होतो.
2: नक्कीच नक्कीच.
0: काही नाटकांमध्ये तर म्हणजे कलाकार इतकं सुरेख सादरीकरण करतात ना की त्यांना नंतर येऊन सांगावं लागतं की आम्ही लाईव्ह परफॉर्मन्स देत होतो गात होतो.
1: खरंय खरंय. आणि आपण जे म्हणालो ना की संगीताने माहोल तयार होतो ते सस्पेन्स नाटक आहे का कॉमेडी नाटक आहे. कॉमेडी नाटकात तर फार उपयोग होतो संगीताचा.
0: आणि संगीत म्हणजे फक्त गाणं नाही किंवा पार्श्वसंगीत नाही तर तुला माहितीये छोट्या छोट्या गोष्टींसाठी म्हणजे जर टेलिफोन रिंग किंवा डोरबेल वाजली नाही नाटकात योग्य वेळी तर काय.
1: बेल वाजली आणि दरवाजा उघडताना त्या लॅचचा होणारा आवाज किंवा असं हे पण इतकं सुंदर तिथे.
0: किंवा विंगेत कुणाला तरी रिक्षा सोडून गेली आणि मग रिक्षा जातीये परत किंवा गाडी जातीये परत तर हे छोटे छोटे आवाज पण खूप महत्वाचे असतात नाटकात.
1: लोकांच्या डोळ्यापुढे आपण आणतो की हे खिडकीच्या बाहेर रस्ता आहे. मग त्याला संगीता इतकंच महत्व झालं ह्या आवाजांना सुद्धा.
2: ह्याच्यातली एक तांत्रिक बाजू सांगू का जी मी अनुभवली की आता ठीक आहे आता लॅपटॉप असतात वेगवेगळे ट्रॅक्स तुम्हाला देऊन क्लिक करून तुम्ही म्युझिक प्ले करू शकता. आताच्या 20 वर्षापूर्वी काही लॅपटॉप नव्हते. स्टुडिओमध्ये जाऊन एका कॅसेटवर रेकॉर्ड करून आणायचो आम्ही म्युझिक सलग की सुरुवातीच्या म्युझिक पासून शेवटच्या म्युझिक पर्यंत सगळं एका कॅसेटवर म्हणजे टेप रेकॉर्डर असायचं आणि त्या कॅसेटवर आम्ही रेकॉर्ड करून आणायचो. मध्ये मध्ये थोडा पॉज असायचा. तो जो म्युझिक ऑपरेट करणारा मुलगा किंवा मुलगी असेल त्याने एक हेडफोन मिळायचा. आणि आता फॉर एक्झाम्पल नाटकामध्ये तुला वाजवायची बेल. आता तुला कसं कळणार कॅसेटवर की ती कुठे आहे. मग हे काय करायचे म्युझिक वाले कानात हेडफोननी बेल वाजवून टाकायचे आणि कॅसेट काढायचे बोटानी ती फिरवायचे मागे. दोन बोटं फिरवली की माझ्या बेलची स्टार्ट येणार
1: आहे. खूपच जोखमीचं काम होत असं मला म्हणायला लागेल.
2: खूप सोपं झालंय असं म्हणू शकतो पण हे मी पाहिलंय की ती मुलगी लिटरली तिथे तर आमची बेल नव्हती नाटकात एक खडा कोणीतरी टाकायचा आणि पाण्यात डुबुक असा आवाज.
1: काही सेकंदांचा फक्त तो आवाज.
2: डुबुक जो आवाज आहे ना तो त्यांनी फेकल्यानंतर तो बरोबर त्याला किती सेकंद तो पडायला लागेल पाण्यात आणि मग डुबुक आवाज येईल.
1: खरे खरे. त्यावेळेला परीक्षण करणारे जे असतील त्यांनी नक्कीच दखल घेतली असेल याचा विचार केला असेल की सगळं समोर दिसतं तेच सगळं चांगलं नाही जे बॅकस्टेज असतं तेही किती महत्वाचं असतं हे परीक्षण करणाऱ्यांनी नक्कीच केलं असावं.
0: ह्याच्यावर ना मघाशीच्या किस्स्याबद्दल एक आठवलं की बंदुकीचा आवाज करायला फुगा फोडला जायचा माईक समोर. म्हणजे तिकडे ठाप असा आवाज आला पाहिजे.

0: अशा वेगवेगळ्या ट्रिक्स ते लोक वापरायचे.
1: वा वा छान. आणि आता तर फेडर्स आलेले आहेत, सगळं
0: आता सगळं
1: इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे सगळं, त्याच्यामुळे ती म्हणते तसं थोडं सोपं झालंय, पण तरीही प्रसंगावधान त्यांनाही दाखवायलाच लागतं आणि लक्ष ठेवायलाच लागतं नाटकांकडे. त्यांचं सगळं अंधारात तिथे थोडेसे लाईट असतील नसतील त्याच्यात करायला लागतं. जसं संगीत महत्वाचं असतं तसंच असतं ते, म्हणजे प्रकाश योजना ही तितकीच महत्वाची असते. खरंच तर बघायला गेलं तर ते पूर्ण नाटकावरच प्रकाश
2: बरोबर
1: बघतात. रात्र असू दे, दिवस असू दे, दुपार असू दे, तसे तसे रंग आपल्याला दाखवायला लागतात.
2: प्रकाश योजनेचं एक छान उदाहरण मी तुला सांगते. एक नाटक मी पाहिलं होतं, ज्यात ऐतिहासिक नाटक आणि महाभारतातलं दृश्य सुरू होतं युद्धाचं. त्यावेळी इतकी सुंदर प्रकाश योजना त्यांना केली होती, ज्याने कोणी केली होती ती, की जसा बाण सुटतो तसा प्रकाश धावत जातो आणि अक्षरशः बाण सुटल्याचा भास निर्माण होतो. तर इतकी सुरेख प्रकाश योजना म्हणजे खूप कमी बघायला मिळते आणि तितकं ते कौशल्य त्याला दाखवता येतं तिथे. म्हणजे प्रकाश योजनाकारही खूप सृजनात्मक करू शकतो नाटकाच्या दृष्टीनं.
1: खरंय खरंय. आजकाल प्रकाश योजनेचं म्हणालीस तसं लाईटवर स्लाइड लावून चंद्र दाखवता येतो, सूर्य दाखवता येतात, पाण्याचे इफेक्ट दाखवता येतात, म्हणजे नदीचे इफेक्ट सुद्धा दाखवता येतात.
0: ही एक तांत्रिक बाजू, मी बऱ्याच वेळेला तांत्रिक बाजूंवरतीच बोलते बहुधा, कदाचित
1: कारण बॅकस्टेज
0: असल्यामुळे असेल कदाचित. पण म्युझिकची प्रॅक्टिस तुम्हाला नाटकाच्या रिहर्सल्स मध्ये करता येते. तुम्ही ऍक्टिंगची तर करताच, तुम्ही प्रॉपची प्रॅक्टिस करू शकता, तुम्ही विंगेतनं येण्या जाण्याची, ब्लॅकआउटची प्रॅक्टिस पण त्या तिथल्या स्थळाचे लाईट बंद करून करू शकता. एकच प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला शक्य नसतं, ती म्हणजे
1: लाईट्स.
0: ते तुम्ही रंगीत तालीम जर केली तर तेव्हा तुम्ही करू शकता, आणि डायरेक्ट नाटक एवढाच वेळ मिळतो.
2: आणि प्रकाश योजनाकार इतका महत्वाचा का असतो, कारण प्रकाश योजनाकाराला मधले जे ब्लॅकआउट असतात ते सांभाळायचे असतात, आणि तो जर का लांबला तर प्रेक्षकाची लिंक तुटू शकते. आणि अगदी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रकाश योजनाकार तितकाच महत्वाचा असतो. किंवा एखादी छोटीशी गोष्ट आपल्याला प्रेक्षकांना दाखवून द्यायची असते, की कोपऱ्यात काहीतरी ठेवलेली एक वस्तू आहे ती लक्षात आणून द्यायची असते, त्यावेळी प्रकाश योजनाकाराचं कसब लागतं की आता प्रेक्षकांना तेच दाखवायचंय.
1: अगदी बरोबर. शॅडो दाखवण्यासाठी मागणं लाईट द्यायला लागतात, तेही एक खूप टेक्निक वेगळं.
2: बरोबर.
1: ते पण तुम्हाला माहिती लागतं आणि काही क्षणात तुम्हाला बदलायला लागतं त्याचं सेटिंग. आणि सुरुवातीला आपण बोललो तसं की काही वेळ तुम्हाला दिलेला असतो सगळं नैपथ्य लावायला, लाईट ला सुद्धा तेवढ्याच वेळामध्ये सगळं काम करायला लागतं.
2: बरोबर.
1: जे समोरनं तुम्ही एखादा जर फोकस देणार असाल तर त्याचं सेटिंग करून ठेवावं लागतं.
2: हा म्हणजे त्या पात्राच्या उंचीनुसार त्याला लाईट्स लावावे लागतात, की त्याच्या डोळ्यावर अंधार येऊ नये, त्याच्या डोळ्यातले भाव दिसले पाहिजेत, खालनं अंधार दिसू नये, किंवा त्याच्या उंचीनुसार तो बरोबर सेट झाला पाहिजे. आणि कलाकाराला म्हणजे जो अभिनय करतोय त्याला सुद्धा ही गोष्ट खूप लक्षात घ्यावी लागते की प्रकाश योजना जिथं लाईट दिलाय
1: तिथे
2: तो लाईट त्यांनी कॅरी केला पाहिजे, नाहीतर नाटक सुटतं.
1: बरोबर. इव्हन आजकालच्या ह्याच्यात प्रेक्षकांमधनं पण बऱ्याचशा एंट्रीज असतात, तर त्यावेळेस त्याच्यासाठी पण एक वेगळा लाईट दिलेला असतो. आणि या लाईट वरनं लक्षात आलं जे आपण म्हणतो की कसं भान ठेवायला लागतं, तर जी एक लाईट लाईन असते त्याच्या पुढे तुम्ही स्टेजच्या येऊन उपयोग होत नाही ना, तर तुमच्या चेहऱ्यावर सगळा अंधार झाला.
0: एक अजून सांगायचंय मला, म्हणजे एक बोलता बोलता, की लाईट्स जो माणूस करतो त्याला काय फक्त लाईट्स ऑपरेट करायचं नसतात, त्याला लाईट सेट पण करायचे असतात. बऱ्याच वेळेला 10-12 असे वरती टांगलेले
1: वरती जाऊन जिलेटिन पेपर लावायला लागतात त्याला वेगवेगळ्या रंगांचे, की जे जळणार नाहीत.
0: बरोबर. आणि हे सगळं त्याला तेवढ्या वेळातच करायला
1: लागतं.
2: रात्र दाखवायची असेल तर निळा, किंवा सकाळचं दृश्य दाखवायचं असेल तर वेगळं, असं बरेच प्रकार त्यात केले जातात
1: आणि तो खरंच परिणाम साधता येतो त्या रंगांना. नक्कीच नक्कीच. आणि आपण जे म्हणाल होते की कलाकाराला या सगळ्याचं भान असायला लागतं, म्हणजे सगळ्या गोष्टी येतात त्या परत कलाकाराकडे. लेखनानं व्यक्तिरेखा कागदावर निर्माण केली जाते, दिग्दर्शकांना तिला रंगमंचावर उभं करण्याची दिशा दिलेली असते, पण व्यक्तिरेखेला श्वास, आवाज आणि देह, भावना देतो तो म्हणजे कलाकार.
2: बरोबर.
1: संहितेत एखाद्या वेळेस फक्त 2 ओळी लिहिलेल्या असतात, पण त्याच 2 ओळींच्या मागचा अभ्यास करून किंवा भावना लक्षात घेऊन जो अभिनय करतो तो खरा कलाकार. आता तू 2 ओळीत लिहिलेलं असतं ते कलाकार सादर करतो म्हणलीस. एका मोठ्या नाटाच्या बाबतीत असं झालं होतं, ओळी 2च होत्या पण ते दृश्य खूप मोठं व्हायचं. 2 ओळी काय काही सेकंदात बोलून होतात, पण ते दृश्य 2.5 ते 3 मिनिटांचं व्हायचं.
2: पॉझ
1: पॉझ महत्वाचा.
2: बरोबर.
1: खरंय खरंय. आणि तो पॉज खूप साधतो, काही न बोलताही खूप गोष्टी साध्य होतात.
0: दिग्दर्शकाचा बऱ्याच वेळेला हा एक आवडीचा शब्द असतो, प्रेग्नंट पॉज.
2: आणि ना म्हणजे आता आपण कलाकाराविषयी बोलतोय म्हणून

0: की दिग्दर्शक जेव्हा संहिता निवडतो म्हणजे ही अर्थात दिग्दर्शकाची निवड असते, त्यांनी निवडलेली संहिता निवडली जाते, त्यानंतर तो ठरवतो की मला या पात्रांसाठी कुठली व्यक्ती घ्यायची आहे, म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व त्याला बरोबर साजेसं आहे की नाही, तो तितकं चांगल्या पद्धतीनं त्याला न्याय देऊ शकेल की नाही, हे सगळं हा सगळा विचार दिग्दर्शकांना केलेला असतो
1: मला असं वाटतं. म्हणजे सगळं तुम्हाला तोंडापर्यंत घास आणलेला शेवटी चावायचा तुम्हालाच आहे.
0: करेक्ट.
1: परत काय प्रवेश करून ती व्यक्तिरेखा कलाकाराला साकारायलाच लागते. त्याची संवाद फेक, त्याचं पाठांतर, देहबोली हे पण खूप महत्वाचं असतं. अपर्णा, मला तुला इथे विचारायचं होतं की तुझा मुलगा स्वतः लिहितो आणि अभिनयही करतो, तर तुला आधीचे आपले जे कलाकार आहेत किंवा त्यांचं जे अभिनय आहे तो संयमी असेल किंवा त्यांचं, तू आता जे म्हणालीस ते पॉज त्यांचा महत्वाचा आहे,
2: बरोबर,
1: ही नवीन मुलांचं तुला अभिनय कसा वाटतो?
3: नवीन मुलांचा अभिनयाचा विचार केला तर ते अभिनय करतात असंच वाटत नाही अशी आताची परिस्थिती. पूर्वी असं मी ऐकलं होतं की नाटकात काम करायचं असेल तर तुझा आवाज इतका खणखणीत पाहिजे की शेवटच्या माणसाला ऐकायला जायला पाहिजे. आता टेक्नॉलॉजीमुळे, माईक सिस्टीममुळे इतक्या गोष्टी बदलल्या आहेत की दरला आवाज खणखणीत पाहिजे असं नाहीये, तुझी फेक चांगली पाहिजे. मग तुझा आवाज मोठा असो छोटा असो तुला तेवढं कव्हर करता आलं की झालं. आणि त्यामुळे आता हा अभिनय वाटू नये याकडे हळूहळू कल झालेला आहे, म्हणजे लाऊडनेस कमी झालाय.
0: रिअलिस्टिक ऍक्टिंग हा एक प्रकार आपण म्हणू शकतो. किती सहज तुम्ही रंगमंचावर वावरताय, किती सहज तुम्ही तुमचे संवाद देताय आणि ते किती खरे वाटतायत, म्हणजे अगदी आता आपण जसं सहज बोलतोय तसंच ते सहज घडतंय असं वाटावं इतकं ते रिअलिस्टिक असतं.
1: बरोबर.
0: आणि हा प्रकार आता खूप आवडीनं लोक बघतात किंवा केला जातो.
1: आता तू म्हणालीस त्याच्यावरनं मला असं वाटतं की नवीन पिढी येते ती पण नक्कीच कांमध्ये मोठं योगदान देईल आणि चांगलंच आशादायी वाटतंय आता आपल्याला. आणि खरंच चांगली चांगली नाटकं पण येत आहेत. म्हणजे आता एक जे राजनाट्यला एक नाटक आलं होतं ते आता व्यावसायिक रूपात येत आहे, ह्याचाही खरं खूप आनंद आहे की नवीन पिढी पण काहीतरी नवीन नवीन करते
3: आणि विचार करून अभ्यास करून करतायत.
1: हो नक्कीच.

0: आता यात आणखीन एक घटक राहिलाय जो खूपच महत्वाचा आहे, म्हणजे ज्याच्या समोर ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतो आहोत, ज्याची दाद आपल्याला हवी असते, ज्याच्या टाळ्या आपल्याला हव्या असतात, चिट्ट्या हव्या असतात, तो म्हणजे प्रेक्षक. तेव्हा कुठे कलाकाराला त्याच्या मनाला शांत वाटतं की माझं जे काही मी केलंय ते प्रेक्षकांना आवडलंय, ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंय.
1: खरंय. आणि हाऊसफुलचा जेव्हा बोर्ड लागतो त्यावेळेला त्या कलाकाराला किंवा याच्या मागे जे झटत असतात त्या लोकांना केवढं समाधान वाटत असेल, मिळाल्यासारखं वाटत असेल. आणि असं मी म्हणत नाही की हाऊसफुलचं बोर्ड आहे तीच नाटकं बघा, कदाचित काही प्रेक्षक त्या नाटकांकडे वळतही नाहीत. आज 7 असतील प्रेक्षक, 10 असतील प्रेक्षक, पण ती नाटकं अप्रतिम असतात. म्हणून ते नाटक चांगलं नाही आहे अशातली गोष्ट नाही आहे, तर प्रत्येकाने सगळी नाटकं खरं तर जाऊन बघायला हवीत. आणि प्रेक्षक आपला नक्कीच चोखंदळ आहे, दर्दी आहे.
0: आणि जी काही कलाकृती सादर होते ना, तर अपर्णा प्रेक्षक म्हणून एक वेगळा अनुभव घेत असते, संज्ञा प्रेक्षक म्हणून त्याच नाटकाचा वेगळा अनुभव घेत असते, प्राजक्ता वेगळा अनुभव घेत असते, आणि श्रद्धा सुद्धा आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी आपण त्याला रिलेट करत असतो, जे काय समोर घडतंय त्याला, आणि मग तो आपला प्रत्येकाचा एक वेगळाच अनुभव,
1: वैयक्तिक अनुभव होतो.
0: बरोबर.
1: खरंय खरंय. मला असं वाटतं आज आपण नाटकाचा प्रवास लेखनापासून सुरू करून दिग्दर्शन, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, संगीत, कलाकार, प्रकाश योजना, प्रेक्षक या सगळ्यांपर्यंत अनुभवला. आणि खरं तर नाटक म्हणजे केवळ रंगमंचावर दिसणारे 2-3 तास नाहीत, तर त्या 2-3 तासांमागचं लेखकाच्या मनात दडलेली एक छोटीशी ठिणगीच असते असं मला वाटतं. खरंच पडदा पडतो, दिवे विजतात, कलाकार रंगमंचावरून उतरतात, पण एखादा संवाद, एखादी व्यक्तिरेखा, एखादा प्रसंग किंवा एखादी भावना प्रेक्षकाच्या मनात थांबून राहते, आणि तिथेच नाटकाचं खरं यश दडलंय.
2: अगं म्हणूनच तर नाटक म्हणजे जिवंत माध्यम. प्रत्येक प्रयोगात ते नव्यानं जन्म घेतं, आणि कलाकार बदलला तर त्या नाटकाचा सूर सुद्धा बदलतो.
1: खरं
0: बरोबर. आणि प्रेक्षक बदलले की त्याची अनुभूती सुद्धा बदलते, आणि तरीही प्रत्येक वेळी नाटक आपल्याशी काहीतरी बोलत राहतं.
1: खरे खरे. मैत्रिणींनो, आजच्या डिजिटल आणि वेगवान जगात माध्यमं बदलली, मनोरंजनाची साधनं बदलली, तरी एका रंगमंचावर समोरासमोर बसून माणसानं माणसाशी संवाद साधण्याची जादू ही नाटकाचीच आहे. म्हणूनच तर पडदा पडतो पण नाटक संपत नाही, ते कुणाच्या तरी मनात पुन्हा सुरू होतं.
2: वा.
1: याच विचारानं आज आपल्या नाटकावरच्या गप्पा, आपला संवाद आपण इथेच थांबवूया. अपर्णा, प्राजक्ता आणि श्रद्धा, तुम्ही आज तिघी आकाशवाणी पुणे केंद्रात आलात, आज आमच्याशी संवाद साधलात, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: आवडीचा विषय आणि त्याच्यावरती इतक्या छान गप्पा मारायला मिळाल्या, इतकं छान बोलायला मिळालं, आणि इतका सगळा अभ्यास, नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या तुम्हा सगळ्यांकडून सुद्धा. सो धन्यवाद तुला सुद्धा
2: संज्ञा, खरंच खूप मज्जा आली. इतकं बॅकस्टेज केलं पण कोणी बॅकस्टेज बद्दल इतकं बोललंच नव्हतं माझ्याशी. आज खरंच खूप छान बोलता आलं, खरंच खूप नॉस्टॅल्जिक झाले मी पण. खूप थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल.
3: आणि मला तर फारच आनंद झालेला आहे, मी घरात जे बघते तेच इथे पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं, त्यामुळे खूप आनंद झाला.
1: खूप खूप धन्यवाद. मैत्रिणींनो, आत्ताच आपण उर्मी हा कार्यक्रम ऐकला. विषय होता नाटक पाहावं करून. सहभागी होत्या श्रद्धा वरणकार, अपर्णा जोग, प्राजक्ता मुळेकर. संकल्पना आणि सूत्रसंचालन होतं संज्ञा कुलकर्णी यांचं. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. बरं तर मैत्रिणींनो, आता मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतंय, थोड्याच वेळात प्रसारित होतील आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: हॉकी के जादूगर कहे जाने वाले मेजर ध्यानचंद को श्रद्धांजलि अर्पित की है। इसके साथ ही यह समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, दुपारचे 1:05 झाली आहेत। आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत। गीतरचना आहे गदी माडगुळकर यांची आणि चित्रपटाला या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी। चित्रपट या सुखांनो या

वाणी जयराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. चित्रपट यशोदा. चंद्रकांत खोत यांचं गीत आहे आणि दत्ता डावजेकर यांचं संगीत.

श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकता आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं इन मीन तीन या चित्रपटातील गीत. गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके.

0: लाखाची गोष्ट या चित्रपटातील गीत आपण ऐकलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात. गदी माडगुळकर यांची रचना होती.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पाहुणी या चित्रपटातील गीत आता ऐकूया. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि राम कदम यांचं संगीत.

सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. पाहुणे या चित्रपटातील हे गीत होतं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना। केंद्रीय अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर, G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत घेणार सहभाग। अमेरिकेशी चर्चा करण्याची

पर्यटकांची तयारी मात्र अत्यंत सावध. पवित्रा, नेपाळमध्ये पुरातल्या मृतांची संख्या 626. महाराष्ट्रातले 100 पर्यटक बिहारमार्गे परतीच्या प्रवासाला रवाना. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांसाठी रवाना झाले. या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीत उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आपण उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदिर झापारो यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 6 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाल्यात. या दौऱ्यादरम्यान त्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार असून विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी त्या संवाद साधतील. या चर्चांमध्ये भारतामधील गुंतवणुकीच्या संधी, आर्थिक स्थितीचा आढावा तसंच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार, गुंतवणूक, भागीदारी अधिक दृढ करण्याच्या क्षेत्रांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं जाईल. भारत आणि अमेरिका यांच्यात जॅव्हलिन या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदी करारावर स्वाक्षरी झाली असून त्याचा वापर भारतीय लष्करासाठी केला जाणार आहे. हे खांद्यावरून मारा करता येण्यासारखं क्षेपणास्त्र आहे आणि दोन्ही देश संयुक्तपणे त्याचं उत्पादन करणार आहेत. या करारामुळे भारतीय लष्कराला असलेलं अमेरिकेचं भक्कम पाठबळ दिसून येतं असं अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटलंय. तसंच हा करार म्हणजे परस्परांना लाभदायक सहउत्पादन वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्रातला उद्योगांचा पाया विस्तारण्यासाठीची उत्तम संधी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी आहे, मात्र तरीही आपण अत्यंत सावध असल्याचं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलंय. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी इराणची भूमिका स्पष्ट केली. जून महिन्यात झालेला शांतता करार पुन्हा लागू करण्यासाठी वाटाघाटींवर भर दिला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. इराणमध्ये सध्या देशांतर्गत आर्थिक दबाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान आलंय. या कराराची अंमलबजावणी सुरू असताना इराणनं सुमारे 9 कोटी पिंपळ तेलाची निर्यात केली होती असं त्यांनी सांगितलं. तर एका दुसऱ्या संदेशात इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनेई यांनी देशासमोरच्या वाढत्या आर्थिक आव्हानांवर आणि लोकांच्या रोजीरोटीच्या समस्यांवर गंभीरपणे लक्ष देण्याचं आवाहन केलंय. अमेरिका आणि इराणनं संघर्षविरामासाठी गेल्या 18 जूनला केलेल्या करारातल्या अटींचं वारंवार उल्लंघन झाल्यानं तो निष्फळ ठरला आहे. सर्बियातल्या बेलग्रेड इथं अलिप्ततावादी चळवळीत सहभागी झालेल्या राष्ट्रप्रमुख तसंच शासनप्रमुखांच्या पहिल्या परिषदेच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त उच्चस्तरीय स्मरणोत्सवाची बैठक होणार आहे. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर असे 2 दिवस ही बैठक चालेल. या बैठकीत सहभागी होणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू करणार आहेत. अलिप्ततावादाचा वारसा आजच्या जगासाठी शिकवण अशी या बैठकीची संकल्पना आहे. भारत या चळवळीचा संस्थापक सदस्य असून या चळवळीच्या तत्व आणि मूल्यांप्रती भारत सदैव वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. तमिळनाडूत इरोड इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला आज ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते बंगळुरूत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. उद्या उपराष्ट्रपती केरळमला भेट देतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते लक्षद्वीपमध्ये मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल.
याशिवाय एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती

0: आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये पुरातल्या बळींची संख्या आता 626 झाली आहे. अजूनही सुमारे 2000 लोकांचा थांगपत्ता लागलेला नाही तर सुमारे 5000 लोकांशी संपर्क तुटल्याची भीती आहे. हिमालयीन क्षेत्रात बचाव कार्य सुरू असून अनेक ठिकाणी मृतदेह हाती लागत आहेत. पुरामुळे संपर्क तुटल्यानं विविध ठिकाणी अडकून पडलेल्या 2500 जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात काम करणारे कामगार बोगद्यात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी भारतानं तंत्रज्ञांचं पथक आणि इतर साहित्य पाठवलंय. आतापर्यंत भारतानं एकूण 57.5 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलंय. महाराष्ट्रातून नेपाळला तीर्थयात्रेसाठी गेलेल्या 100 भाविकांची बिहार सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून बिहारमध्ये काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 रेल्वे गाडीनं महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा केला जात आहे. देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन 2012 पासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्यात. यानिमित्तानं त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय. जिद्द, शिस्त आणि उत्कृष्टतेची भावना ही देशाच्या क्रीडा संस्कृतीची ओळख असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय. देशात विकसित होत असलेली क्रीडा परिसंस्था ही प्रत्येक स्तरातील प्रतिभेची जडणघडण करण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिले. हॉकी या खेळातलं मेजर ध्यानचंद यांचं नैपुण्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनीही आज नवी दिल्ली इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया चळवळीला पुढची दिशा देण्याच्या उद्देशानं देशभरात खेळाच्या मैदानात 1 तास या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: आज नेशनल स्पोर्ट्स डे के अवसर पर सारे देश में फिट इंडिया मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए 1 घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है. आज सुबह से मुझे सूचना मिल रही है लाखों की संख्या हर गली में मैदान में देश के युवा 1 घंटे के लिए खेलने के लिए आए हैं. मुझे खुशी है मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा.
0: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही क्रीडा दिनानिमित्त सलग 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारे मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलंय. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडच्या हल्द्वानी इथं सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांविरोधात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत FIR दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शुद्धीकरण हा गुन्हा आहे असं ते म्हणाले.
2: ये एक क्राइम है, एक इलीगल चीज की गई. हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन अनटचेबिलिटी को बैन करता है, कहता है कि अनटचेबिलिटी का जो प्रैक्टिस है वो इलीगल है. शुद्धिकरण जो हो रहा है वो अनटचेबिलिटी ही है, वो दूसरे नाम से अनटचेबिलिटी है. अगर मैं शुद्धिकरण करता हूं तो उसका फाउंडेशन अनटचेबिलिटी है. अनटचेबिलिटी के बिना मैं शुद्धिकरण कर ही नहीं सकता.
0: केंद्रीय गोदाम महामंडळानं महाराष्ट्रातल्या नाशिकहून तमिळनाडूमधल्या चेन्नईला कांदे घेऊन जाणारी दुसरी रेल्वेगाडी रवाना केली. यामुळे पुरवठा साखळी मजबूत होऊन देशभरातल्या बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वेळेवर होईल असं महामंडळानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. केंद्रीय अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत घेणार सहभाग. अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी मात्र अत्यंत सावध पवित्रा. नेपाळमध्ये पुरातल्या मृतांची संख्या 626. महाराष्ट्रातले 100 पर्यटक बिहारमार्गे परतीच्या प्रवासाला रवाना. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारचा 1:40 झाले आहेत. आता ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. 80व्या स्वातंत्र्य दिनाचा जिल्ह्यात उत्साह. कणकवलीत महसूल समाधान शिबिर. महसूल दिनानिमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी. या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्ताहर निलेश जोशी.
2: स्वतंत्र भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आठवडाभर आधीपासूनच तिरंगा यात्रांनी जिल्हा दुमदुमून गेला होता. स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्ग नगरी इथल्या पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्ह्यातून लवकरच चिपी नवी मुंबई विमानसेवा सुरू होईल, त्यासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. तसंच जिल्ह्याच्या 92 लँडिंग पॉईंट पैकी 14 संवेदनशील लँडिंग पॉईंटवर पोर्ट केबिन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1,33,00,000 रुपये नियोजन मधून मंजूर झाले असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं. यानिमित्तानं कृषी क्षेत्र, पोलीस विभाग, विद्यार्थी, क्रीडा, युवा, डॉक्टर, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी आणि योगदान दिलेल्या व्यक्तींना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या 125 क्षयरोग रुग्णांना दत्तक घेतलं. या ध्वजारोहण सोहळ्याला आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आधुनिक ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेला प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 200 सर्वेअरना लायसन्स देऊन हंगामी स्वरूपाची नियुक्ती करण्यात येणार आहे. भविष्यात लँड टायटलिंग कायदा लागू करून शासनमान्य मालकी हक्काचं कार्ड देण्याचा सरकारचा मानस आहे. तसंच नोंदणीपूर्व मोजणी आणि त्यानंतर फेरफार करण्याची नवी व्यवस्था कायद्याद्वारे लागू केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत कणकवली इथं आयोजित महसूल समाधान शिबिरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यासाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. कणकवलीतल्या या शिबिरात प्राप्त झालेल्या नागरिकांच्या निवेदनांवर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आदी उपस्थित होते. कुडाळ शहरात नगरपंचायतच्या वतीनं साकारण्यात आलेल्या जिल्ह्यातल्या पहिल्या नमो उद्यानाचं लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फीत कापून तसंच शिलालेखाचं अनावरण करून करण्यात आलं. यानंतर उपस्थित मान्यवरांनी नमो उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी केली. सिंधुदुर्ग नगरी इथं पोलीस दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नशामुक्त शालेय परिसर कार्यक्रमाचा पालकमंत्री नितेश राणे यांनी शुभारंभ केला. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातल्या 134 शाळांनी सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राला वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात टास्क फोर्स स्थापन केली आहे. या अंतर्गत दोन्ही तालुक्यातल्या तब्बल 25 गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा हा मृद आणि जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी जलसंधारण दिनानिमित्त जिल्ह्यात सिंधुदुर्ग नगरी इथं आयोजित करण्यात आलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातले नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित सहभागींना जलसंधारणाची शपथ दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरला सुरुवात केली. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. किनारपट्टीवर समुद्राला पारंपरिक पद्धतीनं नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.

0: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
1: दुपारचे 1:45 झाली आहेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया माधुरी ओक यांच्या स्वरात हे गीत.

माधुरी ओक यांनी गायलेला गीत आपण ऐकलं, विश्वनाथ ओक यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि गजमल माळी यांचं गीत होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांताराम नांदगावकर यांची रचना आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात.

0: या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया लोकप्रिय जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या अ वाइल्ड शिप चेस या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, तुम्हाला गूढ गोष्टी आवडतात का? जर एका सामान्य माणसाच्या आयुष्यात अचानक काही विलक्षण घटना घडू लागल्या तर काय होईल? आज मी तुम्हाला अशाच एका अद्भुत कादंबरीची ओळख करून देणार आहे. या जगप्रसिद्ध कादंबरीचं नाव आहे अ वाइल्ड शिप चेस, आणि या विलक्षण कादंबरीचा लेखक आहे अत्यंत महत्वाचा आणि लोकप्रिय जपानी कादंबरीकार हारुकी मुराकामी. मुराकामीच्या लेखनाची शैलीच अशी आहे की तो एका अगदी साध्याशा वास्तवातून एका वेगळ्याच गूढ जगामध्ये आपल्याला कधी घेऊन जातो कळत नाही. या कादंबरीचा नायक असाच एक सामान्य एकटा तरुण आहे. त्याचं आयुष्य एका कंटाळवाण्या संथ गतीनं चाललेलं असतं, पण अचानक त्याच्या आयुष्यात एक अकल्पित प्रसंग येतो. त्याला एका अत्यंत विचित्र अशा मोहिमेवर जावं लागतं, आणि ती मोहीम असते एका विशिष्ट मेंढीचा शोध घेण्याची. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, पाठीवर स्टारची खूण असलेली एक रहस्यमय अशी मेंढी. एका महिन्याच्या आत जर त्यानं या मेंढीला शोधून काढलं नाही तर त्याचं करिअर आणि आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त होणार अशी धमकी नायकाला त्याचा चक्रम बॉस देतो. आणि मग सुरू होतो एक चक्रावणारा अविस्मरणीय असा प्रवास. एक नवीन मैत्रीण या प्रवासात त्याला साथ देते. हे दोघं जण मग जपानच्या उत्तरेला असलेल्या एका बर्फाळ निर्जन आणि शांत प्रदेशात म्हणजेच होक्काइडोच्या पर्वतरांगामध्ये त्या मेंढीचा शोध घेण्यासाठी जातात. या शोध मोहिमेत नायकाला द रॅट हा त्याचा जुना मित्र भेटतो. त्यापूर्वी हा मित्र देखील कुठेतरी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला असतो, आणि त्याचा या मेंढीशी काहीतरी संबंध असतो. मुराकामीनं या प्रवासात टोकियो शहरातलं अतिशय वेगवान आधुनिक जीवन आणि होक्काइडोच्या पर्वतरांगांमधला गूढ शांत निसर्ग यांचा अतिशय सुंदर असा विरोधाभास उभा केला आहे. नायकाला या प्रवासात भेटणारी चित्रविचित्र पात्र कथेची रंगत आणखी वाढवतात. मुराकामीची शैली साधी छोट्या छोट्या वाक्यांची अशी आहे, ती वाचकाला गुंतवून ठेवते. पण शैली साधी असली तरी हे पुस्तक साधं नाही. त्याच्या आशयाला अनेक पैलू आहेत, ते वाचकाला हळूहळू जाणवायला लागतात. अ वाइल्ड शिप चेस ही साधी रहस्यकथा नाही. मुराकामीनं या रंजक कथानकातून मानवी एकाकीपणा आणि अस्तित्वाचा शोध तसंच जपानच्या बदलत्या आधुनिक संस्कृतीवर एक अत्यंत प्रभावी भाष्य केलं आहे. स्वप्न आणि वास्तव यातली सीमारेषा या पुस्तकात इतकी धूसर होते की वाचक म्हणून आपणही त्या गूढ प्रवासाचा एक अविभाज्य भाग बनतो. ही कादंबरी वाचताना आपण एखादं सुंदर पण थोडं विस्कळीत असं स्वप्न पाहत आहोत असं आपल्याला वाटू लागतं. मुराकामी वाचकांसमोर अनेक प्रश्न उभे करतो, पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील याची हमी मात्र देत नाही. वाचकाच्या प्रगल्भतेवर त्याचा विश्वास आहे, त्यामुळे मुराकामीचा वाचक या पात्रांचा सहप्रवासी बनतो, स्वतः उत्तरांचा शोध घेतो. म्हणजे एक प्रकारे वाचक कादंबरीच्या लेखनातही सहभागी होतो. तर श्रोतेहो, जर तुम्हाला वेगळं स्वप्नवत आणि विचार करायला लावणारं जागतिक साहित्य वाचायची आवड असेल तर हारुकी मुराकामीची ही अप्रतिम कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
0: श्रोतेहो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला लोकप्रिय जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या अ वाइल्ड शिप चेस या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात कोंबड्यांमधील ई कोलाय आजार याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा कद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, ई कोलाय हा कोंबड्यांमध्ये आढळून येणारा जीवाणूजन्य आजार आहे.

0: या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचा 1:55 झाले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके

व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये या आजाराचा प्रादुर्भाव आढळून येतो. प्रामुख्याने पाण्याद्वारे आणि खाद्याद्वारे याचा प्रसार होतो. याचे जंतू कोंबड्यांच्या संपर्कात येणाऱ्या पाणी, माती, धुळीमध्ये आढळून येतात. याचा प्रादुर्भाव वर्षभरामध्ये केव्हाही होऊ शकतो. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. याच्याविरुद्ध प्रभावी लस नाही आहे, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांच्या माध्यमातूनच या रोगाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. हा आजार झाला असता कोंबड्यांचं वजन कमी होतं, त्यांचा मांसाचा दर्जा किंवा प्रत ढासळते, ब्रॉयलर कोंबडीचं अपेक्षित वजन मिळत नाही, कोंबड्यांमधील मानमोडी, गंबोरो यासारख्या आजारांना तो सहाय्यक ठरतो, त्यामुळे अधिक आर्थिक नुकसान होतं. याचे जंतू डोळ्यांची बाधा, अंडीवाहक नलिकेचा दाह, कोलीसेप्टिसेमिया, कोलाय ग्रॅन्युलोमा, सेल्युलायटिस इत्यादी अनेक प्रकारच्या समस्या कोंबड्यांमध्ये निर्माण करतात. ह्या आजार झाल्याची लक्षणं जर बघितली तर कोंबड्यांची यामध्ये भूक मंदावते, अपेक्षित वजन मिळत नाही, वाढ खुंटे, मांस आणि अंडी उत्पादनात घट येते. सुरुवातीला श्वसनासंबंधीची लक्षणं जसं की रात्रीच्या वेळी श्वासाची घरघर, तोंडाने श्वास घेणं ही लक्षणं दिसतात. यासाठी कोंबड्यांचं रात्रीच्या शांत वेळी निरीक्षण करावं. आजारी कोंबडीची पिसं विस्कटलेली दिसतात. आजारी कोंबड्या शेडमध्ये कोपऱ्यात मलूल होऊन बसतात. कोंबड्यांना पांढरी, पातळ, रक्तमिश्रित हगवण होते. अचानक मरतूक होते. बऱ्याच वेळा 50% मरतूक पोहोचते. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला काय करता येईल? मंडळी, हवेतील अचानक आणि मोठ्या बदलांपासून कोंबड्यांचं संरक्षण करावं. त्यासाठी ब्रूडिंग व्यवस्थापन काटेकोरपणे करावं. शेड हवेशीर राहील याकडे लक्ष द्यावं. मुख्यतः उन्हाळ्यामध्ये शेडमधलं वातावरण शुष्क किंवा कोरडं असतं. अशावेळी शेडमध्ये पंखे लावले जातात, त्यामुळे शेडमधील घाण, धुरळा हवेत पसरतो. त्यासाठी शेड कायम स्वच्छ ठेवावी. गुठळीयुक्त खाद्यामधून म्हणजेच पॅलेट फीडमधून या आजाराचा प्रसार कमी प्रमाणामध्ये होतो असं आढळून आलं आहे. उंदरांच्या विष्ठेमधून रोगकारक जंतूंचा प्रभाव अधिक तीव्रतेने होतो. त्यासाठी शेडमध्ये उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उंदरांच्या लेंड्या कोंबड्यांच्या खाद्यामधून जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. आजाराचा प्रसार प्रामुख्याने अंडी उबवणूक केंद्रामधूनच होण्याची शक्यता असते. त्यासाठी चांगल्या अंडी उबवण केंद्रातील कोंबड्यांची निवड करावी. प्रादुर्भाव टाळण्यासाठी पहिले 7 दिवस पिलांना प्रतिजैविकाच्या मात्रा द्याव्यात. पाण्याद्वारे प्रसार टाळण्यासाठी पाण्याचं निर्जंतुकीकरण करावं. प्रयोगशाळेतून किमान 2 वेळा पाण्याची तपासणी करावी. शक्यतो कूपनलिकेचं पाणी द्यावं. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना जर आपण केल्या तर कोंबड्यांमधील ई कोला या आजारावरती आपण नियंत्रण मिळवू शकू. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात कोंबड्यांमधील ई कोलाय आजाराविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: संपदा।
1: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत।
2: अल्सर्स म्हणजे नेमकं काय असतं आणि कशामुळे होतात?
3: अल्सर हा पोटाच्या जठराच्या आतील आणि जठराच्या पुढचा एक छोटा डिओडेनम म्हणतो आपण त्याला, त्या लहान आंतड्या छोटासा भाग, आणि काही वेळेला अल्सर अशा लहान आंतड्यामध्ये पण असतात, मोठ्या आंतड्यामध्ये पण। अल्सर म्हणजे एक पातळ थर जो आपल्या अन्ननलिकाची आतील आहे त्याला कुठंतरी छेद पडणं, छोटीशी जखम होणं, आणि तो पातळ जो काही थर आहे तो थोडासा कुठंतरी त्याला छोटासा खड्डा म्हणू अगदी मराठी भाषेत, तर ते पडणं म्हणजे आपण त्याला अल्सर म्हणतो। हे अल्सरमध्ये काय होतं की आतील भाग जो आहे तो ओपन होतो आणि ब्लड वेसल्स वगैरे त्याला त्या ओपन होतात, त्याला आपण अल्सर म्हणतो। ह्या अल्सर होण्याला कारण म्हणजे काही वेळेला हे अति ॲसिड वाढणं, नको असलेले पदार्थ खाल्ल्यामुळं, मग ते जसे की अल्कोहोल असेल, तंबाखू असेल, अति तिखट असेल, आणि काही वेळा स्ट्रेस अल्सर पण म्हटल्या जातात। स्ट्रेस म्हणजे अति स्ट्रेस झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी हार्मोनल वाढतात किंवा नर्व एंडिंग्ज असतात वेगस वगैरे, त्यांची ॲक्टिव्हिटी वाढते आणि मग ते अल्सरमध्ये काही वेळेला रूपांतर होतं।
2: अल्सरसाठी ट्रीटमेंट काय घेता येते आणि काळजी काय घेणं आवश्यक आहे?
3: अल्सरचं जे ट्रीटमेंट, आता बरीच औषधं चांगली चांगली आलेली आहेत, त्याचं प्रमाण, अल्सर कुठं आहे, काय आहे, ती किती प्रमाणात आहे आणि ती बघून ती कशामुळं आहे। काही वेळेला इन्फेक्शन, एच पायलॉरी म्हणून एक इन्फेक्शन आहे, त्या इन्फेक्शनमुळं असेल तर ते इन्फेक्शन ट्रीट केलं जातं, त्याचप्रमाणे त्याच्यामुळं नसेल तर मग त्यानुसार औषधी, काही ॲसिड कमीत कमी सिक्रिसिन होईल अशा पद्धतीची औषधं, आणि त्या अनुषंगानं ॲडवाईस आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवा ते अल्सरचं निदान स्पेशालिस्ट करून मगच ट्रीटमेंट त्यानुसार दिली जाते।
2: पोटविकारांची आपण माहिती घेत आहोत, तर पोटातला एक सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर, यकृत,
3: बरोबर?
2: खूप लोकांचं फॅटी लिव्हरचं निदान होतंय, तर फॅटी लिव्हर होतं म्हणजे काय होतं?
3: फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये काही फॅटी सेल्स प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं, आणि ज्या वेळेला आपलं एक्सरसाइज असेल, वर्क असेल, त्या प्रमाणात, खाण्याच्या प्रमाणात ते जर नसेल तर मग फॅटी लिव्हरचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे। काही अल्कोहोलिक पेशंटमध्ये पण फॅटी लिव्हर आपल्याला हे बघायला मिळतं, आणि काही नॉन अल्कोहोलिकमध्ये सुद्धा हे फॅटचं प्रमाण दिसून आलेलं आहे। तर हे जीवनशैलीशी संबंधितच आता जास्त वाढत चाललेलं आहे। आपलं एक्सरसाइज म्हणावा तसा होत नाही, वर्कआउट म्हणावा तेवढं होत नाही, आणि त्यामुळं फॅटी लिव्हरचं प्रमाण अलीकडे खूप वाढलेलं आहे।
2: फॅटी लिव्हर होण्याचे दुष्परिणाम काय होतात?
3: फॅटी लिव्हर हे असंच राहिलं, आणि काही जणांना मग फॅटी लिव्हरमधून एक सिरोसिस म्हणून एक रोग आहे, लिव्हरचा सिरोसिस, तो काही जणांना होण्याची पॉसिबिलिटी असते, तर काही जणांना आणखी एखाद्या वेगवेगळ्या त्या फॅटी लिव्हरमध्ये आणि काही इन्फेक्शन झालं तर मग काही वेळेला एकंदरीत कार्य थोडंसं मंदावण्याची शक्यता असते लिव्हरची। त्यामुळे फॅटी लिव्हर हे निदान होत असेल तर थोडंसे आपण लगेच काय होतं असं नाही आहे, परंतु आपण त्याची जर काळजी घेतली तर बरंचसं प्रमाण त्याचं कमी होऊ शकतं। थोडंसं आपण एक अर्धा तास चालणं म्हणतो, खाण्यापिण्यामध्ये ऑइली पदार्थ म्हणू किंवा खूप गोड पदार्थ, ह्याचं जर प्रमाण सगळं कमी केलं तर फॅटी लिव्हर बऱ्याच अंशी कमी होतं आणि नाहीसही होऊ शकतं।
1: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली। सादर करते प्रवीण चिपळूणकर, ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती।
4: दुपारचे 2:10 होत आहेत, थोड्याच वेळात दुपार समाचार या हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून।

0: आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया सुका कचरा आणि प्लॅस्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. ओल्या कचऱ्याबरोबरच सुका कचरा सुद्धा घरामध्ये असतो आणि त्याचबरोबर प्लॅस्टिक कचराही असतो. तर सुका कचरा आणि प्लॅस्टिक कचरा याचं व्यवस्थापन कसं करावं?
2: सुक्या कचऱ्यामध्ये जसं म्हटलं मी पेपरचे तुकडे वगैरे असतात ते टाकायचे नाहीत, त्यामुळे ते सेपरेट केलं. त्याच्या जोडीला जर आपण येणारे बिल असतात पेपरवरचे, लाईट बिल असतात, जे नको असलेली दुकानातली कशाची कशाची बिल असतात, म्हणजे जो पेपर असतो तो जर एकत्र एका जागी व्यवस्थित करून लावला तर त्याचा मूल्य पण येईल तुम्हाला आणि तो वेगळा पण होईल. जाड पुठ्ठे असतात, हल्ली पार्सलचं प्रमाण खूप वाढलंय तर त्याला पण मूल्य येतं. ते पण जर तुम्ही वेगळं केलं तर ते पण वर्गीकरणात जाऊन व्यवस्था व्यवस्थित लागू शकते. प्लॅस्टिकमध्ये प्लॅस्टिक पिशव्या असतात, आता दुधाची पिशवी आली ती

0: असतात, म्हणजे जो पेपर असतो तो जर एकत्र एका जागी व्यवस्थित करून लावला तर त्याचा मूल्य पण येईल तुम्हाला आणि तो वेगळा पण होईल. जाड पुठ्ठे असतात, हल्ली पार्सलचं प्रमाण खूप वाढलंय तर त्याला पण मूल्य येतं, ते पण जर तुम्ही वेगळं केलं तर ते पण वर्गीकरणात जाऊन व्यवस्था व्यवस्थित लागू शकते. प्लॅस्टिकमध्ये प्लॅस्टिक पिशव्या असतात, आता दुधाची पिशवी आली ती ती व्यवस्थित फाडली. मी बऱ्याच जणांना असं सुचवते की कोपरा कट करू नका, तर ती मध्ये थोडीशी कट करून अशी सरळ सलग कापली तर तिचा कुठेही तुकडा न निघता ती दुधाची पिशवी आपल्या पातेल्यात व्यवस्थित ओतून पाणी घालून विसळून घेतलं आणि पुन्हा तीन बाजूनं कट केली आणि ती उघडली तर त्याच्यात छोटी मलईचं काहीतरी लेअर थोडाफार असतो, तो एकतर तुम्ही तुमच्या पातेल्यात काढून घ्या किंवा अंगाला लावा आणि ती स्वच्छ केली. नॉर्मल बायकांना सवय असते ती पिशवी स्वच्छ धुतली की सिंकच्या टाईल्सला चिकटवतो, मग तिथं जर चिकटवली ती पटकन सुकून जाते. दुसऱ्या दिवशी तुम्ही प्लास्टिक जे बाजूला काढाल त्याच्यामध्ये कोरडी ती पिशवी जाईल. असंच आपण जर अन्न पदार्थ काही प्लास्टिकच्या ह्याच्यातून आणलं तर प्रत्येक गोष्टीला आपण हेच करू शकतो, स्वच्छ केलं, सुकवलं आणि वेगळं प्लास्टिक केलं.
1: ओके.
0: बऱ्याच कॉस्मेटिक असतात किंवा पॅकेट फूड्स असतात
1: किंवा शॅम्पूच्या
0: बॉटल, त्या सुद्धा जर स्वच्छ केल्या तर त्याला मूल्य आहे. पैशांसाठी नाही पण एक पर्यावरणाचं सजगता म्हणून जर ह्या गोष्टी तुम्ही बाजूला करत गेला.
1: बरोबर.
0: साधं मी मगाशी सांगितलं की दुधाची पिशवी ती मी बाजूला केली, त्याच्याबरोबर मुलं चॉकलेट खातात, ते छोटे छोटे रॅपर्स नाले वगैरे तुम्ही म्हणता त्याच्यासाठी खूप कारणीभूत राहतात कारण ते छोटे छोटे असतात, बाहेर कुठेही फेकलं तर ते उचलणं शक्य. वेफर्सचे पॅकेट्स बरं खाल्लं तर तुम्ही तुमचा जो कचरा असेल प्लास्टिकचा तो एकतर तुमच्या बॅगेमध्ये कॅरी करा आणि जिथं तुम्ही साठवून करत असाल प्लास्टिकची तिथं तो एकत्र करा. आणि हे मी केलं की माझी मुलं करणार आहेत किंवा माझ्या शेजारच्या, असा तो अवेअरनेस वाढणार आहे. ह्याचे दुष्परिणाम जसे पाणी तुंबणं किंवा त्याच्याबरोबर आपल्या बऱ्याच बायकांना काय सवय असते की अन्न उरलंय ते एका पिशवीत टाकतात, गाठ मारतात आणि ती डस्टबिनला टाकतात आणि आपले जे भटके जनावरं वगैरे असतात तर त्यांना ते कळत नाही, ती मुके प्राणी आहेत त्यांना आपल्यासारखं फारसं काही कळत नसते.
1: बरोबर.
0: तर त्याचा दुष्परिणाम काय होतो, ती पिशवीसह ते खातात. आणि आता कित्येक ठिकाणी असं झालंय की हे जी जनावरं आहेत अक्षरशः लोळतात ती रस्त्याला कारण पोट दुखत असतं, पोट फुगलेलं असतं, कुणालाही कळत नाही काय चाललंय. हे सगळं होऊ नये म्हणून पहिली गोष्ट की आपण ते अन्न तसं न टाकता कंपोस्टिंगला किंवा सॅग्रिगेट करून जर प्रॉपर दिलं प्लास्टिकमध्ये न बांधता, तर त्याच्यामुळे एखादा प्राणी जर असा प्लास्टिकमुळे त्याचा जीव जात असेल तर तो जाणार नाही. आणि माझा अनुभव असा आहे की जर एक मोठी थैली केली किंवा पिशवी केली तर त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वच्छ प्लास्टिक व्यवस्थित बाजूला काढून स्वच्छ साठवलं तर तीन तीन महिने ती मोठी थैली तुमची घरात एका कोपऱ्यात राहू शकते आणि त्यानंतर तुम्ही सॅग्रिगेशन जिथं केलं जातं तिथं देऊ शकता. बऱ्याच संस्थांनी ह्यात पुढाकार घेतलाय, त्यामुळं जे रिसायकलिंगला जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा अवेअरनेस वाढवतात की ह्या गोष्टी रिसायकलला प्रॉपर जात आहेत.
2: परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

दुपारचे 2:30 वाजलेत. नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया जयंती रामा यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग नारायणी आणि पूर्वकल्याणी. त्यांना व्हायोलिन साथ केली आहे सारदा मुरली यांनी आणि मृदंगम साथ आहे आदित्य राजगोपालन यांची. ऐकूया जयंती रामा यांनी

0: जयंती रामा यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग नारायणी आणि त्यानंतर पूर्वकल्याणी हे दोन राग आपण ऐकलेत. त्यांना व्हायोलिन साथ केली होती सारदा मुरली यांनी आणि मृदंगम साथ होती आदित्य राजगोपालन यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतायत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 438 पर्यटकांपैकी 338 जण सुरक्षित. पुरातल्या मृतांची संख्या 626. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकाचे अध्यक्ष सदिर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 107वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत. मुंबईच्या एका पर्यटन संस्थेमार्फत गेलेल्या 60 पर्यटकांचा अद्याप पत्ता लागला नसल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. राज्याच्या विविध भागातून गेलेले 149 पर्यटक चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं असून त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. राज्यातल्या 100 भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेसह बिहारमध्ये आणलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वेगाडीनं महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. नेपाळमध्ये पुरातल्या बळींची संख्या आता 626 झाली आहे. अजूनही सुमारे 2000 लोकांचा थांग पत्ता लागलेला नाही तर सुमारे 5000 लोकांशी संपर्क तुटल्याची भीती आहे. हिमालयीन क्षेत्रात बचाव कार्य सुरू असून अनेक ठिकाणी मृतदेह हाती लागत आहेत. ओळख न पटलेल्या मृतदेहांचं दफन करण्याचा निर्णय नेपाळ सरकारनं घेतला आहे. या सर्व मृतदेहांचे DNA नमुने दफनापूर्वी घेतले जातील असं नेपाळ सरकारनं म्हटलं आहे. पुरामुळे संपर्क तुटल्यानं विविध ठिकाणी अडकून पडलेल्या 2500 जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात काम करणारे कामगार बोगद्यात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी भारतानं तंत्रज्ञांचं पथक आणि इतर साहित्य पाठवलं आहे. आतापर्यंत भारतानं एकूण 57.5 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमध्ये हरद्वानी इथं सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांविरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत FIR दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शुद्धीकरण हा गुन्हा आहे असं ते म्हणाले.
1: ये एक क्राइम है, एक इलीगल चीज की गई है. हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन अनटचेबिलिटी को बैन करता है, कहता है कि अनटचेबिलिटी का जो प्रैक्टिस है वो इलीगल है. शुद्धिकरण जो हो रहा है वो अनटचेबिलिटी ही है, वो दूसरे नाम से अनटचेबिलिटी है. अगर मैं शुद्धिकरण करता हूं तो उसका फाउंडेशन अनटचेबिलिटी है. अनटचेबिलिटी के बिना मैं शुद्धिकरण कर ही नहीं सकता.
0: पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहिलं आहे. मराठवाड्यातील काही भागात गेल्या 45 दिवसांपासून अत्यल्प पाऊस झाला आहे. पाणी टंचाईमुळे सोयाबीनचं पीक वाळून गेलं असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. नुकसानीचा योग्य अंदाज घेण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करण्याची गरजही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा केला जात आहे. देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन 2012 पासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिना

0: निमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत, तसंच ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्ली इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. फिट इंडिया चळवळीला पुढची दिशा देण्याच्या उद्देशानं देशभरात खेळाच्या मैदानात एक तास या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: आज नेशनल स्पोर्ट्स डे के अवसर पर सारे देश में फिट इंडिया मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए एक घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है. आज सुबह से मुझे सूचना मिल रही है, लाखों की संख्या हर गली में मैदान में देश के युवा एक घंटे के लिए खेलने के लिए आए हैं. मुझे खुशी है, मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही क्रीडा दिनानिमित्त सलग 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारे मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. नागालँडच्या युवा संसाधन आणि क्रीडा संचालनालयानं कोहिमा इथं झालेल्या आयोजित कार्यक्रमात 2025-26 या वर्षातल्या गुणवंत खेळाडूंना सन्मानित केलं. 2036 ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग आणि पदकसंख्या वाढवण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रातली प्रतिभा शोधायची गरज आहे, असं प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केलं. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवरच्या विशेष टपाल आवरणाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते पुण्यात बोलत होते. देशातल्या क्रीडा संघटना, ऑलिम्पिक संघटना आणि वेगवेगळ्या क्रीडा मंडळांनी 5 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलांमधले क्रीडागुण हेरावेत, लहान वयातच गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असं त्यांनी सुचवलं. क्रीडा दिनानिमित्त आज नंदुरबार इथं मेजर ध्यानचंद चषक हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात मुलांचे 8 आणि मुलींचे 6 अशा एकंदर 14 संघांनी भाग घेतला. भालाफेकपटू नीरज चोप्रा स्नायूंच्या दुखापतीमुळे उर्वरित हंगाम आणि आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांमधून बाहेर पडला आहे. प्रशिक्षणादरम्यान ही दुखापत झाल्याची माहिती नीरजनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये दिली. काहीच दिवसांपूर्वी तो डायमंड लीग स्पर्धेसाठी पात्र ठरला होता, पण आता याही स्पर्धेत तो खेळू शकणार नाही. भारताच्या वेलावन सेंथिलकुमार यानं हंगेरी इथं झालेल्या पीएसए बुडापेस्ट खुल्या स्क्वॉश स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. काल रात्री झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं हंगेरीच्या बालास फरकास याच्यावर 3-0 अशी मात केली. मुंबई क्रिकेट संघटनेच्या परिसरातल्या 5 उपहारगृहांचे परवाने रद्द करणारा आदेश मागे घेऊ, असं महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 438 पर्यटकांपैकी 338 जण सुरक्षित. पुरातल्या मृतांची संख्या 626. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाली. श्रोते हो, आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. तोपर्यंत आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम. नमस्कार.

मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.65 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आजची आमची दुसरी सभा. या दुसऱ्या सभेत मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजत आहेत तेव्हा आजच्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही सुरुवात करीत आहोत. श्रोते हो, ठीक 5 वाजता मुंबई केंद्रावरून ठळक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करतोय.

0: नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी विविध क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होतील आणि किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदिर झापारव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत, तर 149 जण चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 626 झाली असून अजूनही सुमारे 2000 जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत भारतानं 157 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलं आहे. राज्यात 3 ठिकाणी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज दिली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी उपोषण सोडावं असं आवाहनही त्यांनी केलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराठी इथं आज सकाळपासून उपोषणाला सुरुवात केली. आंदोलनस्थळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित असून चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि ही आहे आजची आमची दुसरी सभा. श्रोते हो, आजच्या या आमच्या दुसऱ्या सभेत आम्ही आपलं पुनश्च स्वागत करतो. संध्याकाळचे 5:02:50 झालेत. आता ऐकूया कार्यक्रम गीतसंध्या. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आज आपण या कार्यक्रमात घेणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करते खामोशी द म्युझिकल या चित्रपटातील आपल्या सर्वांच्याच आवडत्या गीतानं. मजरू सुलतानपुरी यांचं हे गीत संगीत

खामोशी द म्युझिकल या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांनी गायलेलं मजरू सुलतानपूर यांचं गीत आपण ऐकलं. त्याला संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकवते जुदाई या चित्रपटातील समीर यांचं गीत. त्याला संगीत आहे नदीम श्रवण यांचं आणि स्वर आहे अलका याज्ञिक आणि अभिजित यांचा.

श्रोतेहो, जुदाई या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. गायन केलं होतं अलका याज्ञिक आणि अभिजित यांनी. गीतरचना समीर यांची, त्याला संगीत होतं नदीम श्रवण यांचं.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: गीतसंध्या या कार्यक्रमाचा श्रोतेहो आपण आनंद घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोतेहो कार्यक्रमात आता मी आपल्याला ऐकवते धडकन या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं।

श्रोते हो गीत संध्या या कार्यक्रमात आता ऐकूया बंधन या चित्रपटातील उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं भैरव अरुण यांचं गीत. संगीतकार आहेत आनंदराज आनंद.

बंधन चित्रपटासाठी उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं भैरव अरुण यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आनंदराज आनंद. श्रोते हो, आजच्या गीतसंध्या या कार्यक्रमावरती 90च्या दशकातील हिंदी चित्रपटातील गीतांची जादू होती. खामोशी द म्युझिकल, जुदाई, धडकन आणि बंधन या चित्रपटातील गीतं आज आपण ऐकली. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच संध्याकाळी 6:10 गीतबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेणार आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, 5:30 वाजत आहेत. आता युवक दोस्तांचा आवडता कार्यक्रम युववाणी. आजच्या कार्यक्रमात रंग माझा वेगळा या सदरात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीची युवा रिदमिक जिमनॅस्ट वृषाली गाडगिळ यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. युववाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतोय, आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाचा रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीची युवा रिदमिक जिमनॅस्ट वृषाली गाडगीळ यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणीच्या रंग माझा वेगळा या सदरातील कार्यक्रमात मी अनुजा भिसे आपलं स्वागत करते. मित्रांनो, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आज आपण भेटणार आहोत अशा एका युवा खेळाडूला जिने आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला आहे. रिदमिक जिमनॅस्टिक्स सारख्या कौशल्य, शिस्त आणि कलात्मकतेचा सुंदर संगम असलेल्या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आजच्या आपल्या पाहुणीशी तिच्या प्रवासाविषयी आपण संवाद साधणार आहोत. आपल्या बरोबर आहे वृषाली गाडगीळ. वृषाली, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: मित्रांनो, वृषाली ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिदमिक जिमनॅस्ट असून तिने 2023 आणि 24 अनुक्रमे फिलिपिन्स आणि उझबेकिस्तान इथे आशियाई अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच हंगेरीतील बुडापेस्ट येथे आयोजित ज्युनियर रिदमिक कप स्पर्धेतही तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची तिने कमाई करत

0: आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय आणि SGFI स्पर्धांमध्येही ऑलराऊंड तसेच विविध प्रकारांमध्ये पदकं जिंकत तिनं महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. खेळासोबत शिक्षणातही ती तितकीच यशस्वी आहे. 10वीच्या परीक्षेत 94% गुण मिळवल्यानंतर सध्या ती KHS ज्युनियर कॉलेज इथे 12वीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. चला तर मग वृषालीशी संवाद साधूयात. वृषाली, रिदमिक जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकाराविषयी तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल, काय सांगशील?
1: रिदमिक जिम्नॅस्टिक्स हा एक ऑलिम्पिक गेम आहे. हा आपल्या या देशात फारसा काही तो प्रसिद्ध नाहीये. तो जास्ती लोकांना माहितीच नाहीये की रिदमिक जिम्नॅस्टिक्स हा खेळ आहे आपल्या या देशात. हा एवढा मदर ऑफ स्पोर्ट्स म्हणतात रिदमिक जिम्नॅस्टिक्स किंवा साधं जिम्नॅस्टिक्सला. लोकांना आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स माहिती असतं पण रिदमिक जिम्नॅस्टिक्स नसतं माहिती. रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये तुम्हाला सगळं लागतं, फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेंथ, आय हँड कोऑर्डिनेशन आणि जो काही फोकस लागतो या गेममध्ये तो कुठेच नाही लागत. त्यामध्ये आपल्या 4 ऍपरेटर्स असतात, हुप, बॉल, क्लब्स आणि रिबिन. 5वा एक रोप असतो. रोप फारसा काही इकडे वापरला जात नाही. रोप मध्ये खूप म्हणजे ऑब्व्हियसली स्किपिंगसाठी आपण सगळ्यांनाच माहिती आहे स्किपिंग रोप्स वापरतो, तसा रोपचा वापर आहे. बाकीचे रोपचे हँडलिंग वगैरे असतात. हुप जर आपण एक घेतलं, हुप मध्ये रिंग लोकांना माहिती असते पण ते हुप असतं रिदमिक जिम्नॅस्टिक्स मध्ये हे नसतं माहिती.
0: ओके,
1: हुप हा ऑब्व्हियसली मोठी असते हुप. त्याच्यानंतर हुप मध्ये बरेचसे आता रिस्क आणि बॅलन्सेस, जम्प्स, पिवोट्स असे 4 मेन प्रकार असतात. बॅलन्सेस, जम्प्स, जम्प्स तर तुम्हाला माहितीच असतात. जम्प्स, बॅलन्सेस, पिवोट्स हे सगळे डिफिकल्टीज असतात आणि दे आर व्हेरी हार्ड टू डू. आणि त्याच्यात अटमोस्ट फ्लेक्सिबिलिटी लागते पायाची, बॅकची. रिस्क मध्ये सर्वात जास्ती कोऑर्डिनेशन लागतं हुप आणि क्लब्स मध्ये. सर्वात अवघड असतात आणि क्लब्स जोर जोरात लागतात. रिबेन सगळे घाबरतात रिबेनला मोस्टली, बिकॉज रिबेन करणं खूप अवघड आहे. मला पण अवघड जायचं. आणि रिबेन जर एकदा जमली तर त्याच्यासारखी अप्रतिम गोष्ट नाही. आमचे सेटचे 2 असतात, इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप. ग्रुपचा जो सेट असतो तो 5 लोक करतात. 5 आणि ऍपरेटर्स एव्हरी 4 इयर्स बदलत राहतात फॉर ग्रुपचा सेट. सो ग्रुपच्या सेटमध्ये 5 लोक करतात आणि 2.5 मिनिट त्यांचा सेट असतो. वेरॅज इंडिव्हिज्युअलच्या सेटमध्ये फक्त 1.5 मिनिटचा सेट असतो. त्या 1.5 मिनिटमध्ये एवढे सगळे विचार राहतात डोक्यातनं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे जे काही टाइम मॅनेजमेंट लागते ना ती मी खूप शिकले या स्पोर्ट्स कडनं. खूप जास्ती गोष्टी त्या 1.5 मिनिटात बसवायला खूप अवघड असतं. आणि जसं वयोगट वाढत जातं तसं ते वाढवत जातात, बिकॉज तेवढं ब्रेन स्ट्रॉंग व्हायला लागतं आणि तेवढं कळायला लागतं की किती मला बसवायचं ती गोष्टी. मग हे सगळं होतं. मग त्याच्यानंतर ग्रुपचं मी सांगितलं 5 लोक करतात. त्या 5 लोकांमध्ये पण कोऑर्डिनेशन अटमोस्ट लागतं. एकाचं चुकलं तर तो अख्खा ग्रुप फॉल होतो. फॉल होणं, आमचा असा एक एरिना असतो 13x13 त्या एरिनाच्या बाहेर गेलं तर तो फाऊल असतो. ऍपरेटस हातात न पडला तर इट इज ऑल्सो फॉल. मग आर्टिस्ट्री मध्ये आहे की तुम्ही म्युझिक सोबत किती कनेक्टेड आहात. रिदमिक या नावातच रिदम आहे, रिदम सोबत कनेक्शन तर असायलाच पाहिजे. सो जर म्युझिक काहीतरी वेगळंच करतो आणि आम्हीच काहीतरी वेगळं करतोय, सो दॅट इज नॉट राईट. आणि हे सगळं आर्टिस्ट्री मध्ये त्याचे मार्क कापले जातात. तर मग असे 10 आर्टिस्ट्री मध्ये मिळतं आणि एक्झिक्युशन मध्ये पण 10 मिळतं. अँड डिफिकल्टी कॅन गो ऑन.
0: खूप छान प्रकारे आणि सखोल माहिती दिलीस आम्हाला, त्याबद्दल तुझे आभार. कारण बऱ्याच जणांना याविषयी माहिती नसतं. कदाचित आजच्या या कार्यक्रमामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचली असेल. जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकाराकडे तू कशी वळलीस, तुझी सुरुवात कशी झाली?
1: मी आधीपासूनच थोडीशी ऍथलेटिक होते. तर मग ऍथलेटिक म्हटलं की माझ्या घराच्या जवळच्या एका ग्राउंडला असं साधं नॉर्मल किड्स प्ले ग्राउंड सारखं होतं ते, तिथे मी जायचे. आणि तिथे पण बऱ्यापैकी ऍथलेटिक म्हणजे रनिंग, जम्पिंग जे काही असतं ते सगळं करायचे. माझी एक फ्रेंड होती, तिने मला एकदा सांगितलं ती जिम्नॅस्टिक्स करायची, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स. तर तिने मला म्हटलं की बघ करून, कारण काय ती पण थोडीशी ऍथलेटिकच होती. सो मग मी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स जॉईन केलं. आय मग तिकडनं माझं असं मन वळलं आणि मी रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या साईडला गेले. मी आता करंटली मधुरा तांबे आणि कल्याणी तांबेच्या अंडर शिकते. मधुराताई ही स्वतः इंटरनॅशनल प्लेअर, छत्रपती अवॉर्डी आणि इंटरनॅशनल जज आहे. आणि कल्याणीताई सध्या इंटरनॅशनल कोच आहे. आणि ते दोघंही अप्रतिम आम्हाला ट्रेनिंग देतात आणि त्यांचं गायडन्स पण सुंदर आहे.
0: ग्रेट. तू जेव्हा भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतेस, फिलिपिन्स, उझबेकिस्तान, हंगेरी यासारख्या कंट्रीज

0: मध्ये तू जेव्हा इंडियाला रिप्रेझेंट केलं तेव्हा तुझा अनुभव कसा होता? तुला काय वाटलं तिथे गेल्यावर, तिथलं वातावरण कसं होतं?
1: तिथे तर पहिले सिलेक्ट झाल्यावरती एवढा आनंद होतो सगळ्यांना, की कारण काय इंटरनॅशनलला पहिल्यांदा खेळणार म्हणजे हे खूपच अचीवमेंट असतं, सेल्फ अचीवमेंट. सो मग पहिले तर मी एक्सायटेड होते, पण मधल्या तो एक 2 महिन्याचा गॅप मिळतो ट्रेनिंगसाठी आफ्टर सिलेक्शन झाल्यावरती. तेव्हा मग झालं ट्रेनिंग, असं 7-8 तास दिवसाला हे सगळं केलं, आणि जवळजवळ आल्यावरती की आता माझी कॉम्पिटिशन आहे नेक्स्ट वीक, जे काय भीती वाटायला लागली की आता काय करायचं जाऊन, तर मग ती भीती वाटणारच. आणि मग एकदा मी तिथे पोचल्यावरती, म्हणजे पोचल्यावरती पण ठीक आहे, अख्खी टीम होती, मस्त आम्ही मज्जा केली, बिकॉज ऑलमोस्ट सगळ्यांचीच पहिली इंटरनॅशनल होती, सगळ्यांनी मस्त मज्जा केली. तिथे पोचलो त्या स्टेडियममध्ये गेल्यावरती, एवढं मोठं स्टेडियम होतं, आपल्या इंडियात कुठेच नाही एवढं मोठं जस्ट फॉर रिदमिक जिमनॅस्टिक्स. तिथे आम्ही गेलो, एवढं मोठं स्टेडियम बघून आम्ही सगळे असे शॉक्ड होतो की ओ माय गॉड हे काय म्हणजे आता. आणि मग आम्ही तिथे गेलो, तिथे ऑब्व्हियसली प्रॅक्टिस करायला आम्हाला खूप मजा आली, बिकॉज तिथे प्रॉपर एरिनाज होते, प्रॉपर हाईट्स होते फॉर थ्रोज कॅचेस रिस्क करायला. त्याच्यानंतर मग सगळे ट्रेनिंग वगैरे केली आणि मग परत सगळ्यांना भीती वाटायला लागली. पण परत आमच्या कोचेसने आम्हाला सगळं सांगितलं की मस्त करा, शांतपणे करा. आणि फर्स्ट टाइम इंटरनॅशनल गेल्यावर की थोडस तरी भार असतोच ना आपल्यावरती की आपण इंडियाला रिप्रेझेंट करतोय, काहीतरी तरी नीट करायला पाहिजे, तेवढं तर टेन्शन होतच. पण जेव्हा मी तिथे फ्लोअरवरती गेले तेव्हा मला काही असं वाटलं नाही की आपण इंटरनॅशनल खेळतोय, कारण काय त्या पॉइंटला सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं की फक्त मी आणि माझा ऍपरेटस आहे, आणि मी ज्युनियर होते सो मला फक्त हूप होती, आणि म्हणून त्या वर्षाला माझी फेवरेट हूपच होती बिकॉज मी त्याच्यासोबत ट्रेन केलं. त्या मोमेंटला जेव्हा मी गेले फ्लोअरवरती तेव्हा हूप करून, म्हणजे इट वॉज ओनली मी, माझी हूप आणि देव, बिकॉज तो माझी मदत करणार होता, कारण मला भीती वाटत होती. सो तो 1.5 मिनिट खूप महत्वाचा असतो, आणि तेव्हा फोकस हल्ला की गेला. पण माझं थोडस ठीक होतं, कारण काय मला माहिती होतं की मी आणि माझी हूपच आहे, नॉर्मल माझा सेट आहे, आणि फक्त एरिना वेगळे आणि समोर जजेस वेगळे, आणि ह्या वेगळीच भीती असते की बाहेरचे जजेस बघून खूपच हलायला होतं, आणि मग काय करायचं कळतच नाही. पण ठीक आहे, हूप होती, मग प्रॅक्टिस केलेली एवढी ताईच्या अंडर, मग झालं, हूपचा सेट वगैरे झाला, आणि बाहेरून जो आनंद होतो तो वेगळाच असतो की झालं. पण आम्हाला तिथे फर्स्ट टाइम जाऊन आहे ना हे खरं कळलं की तिकडे आहे ना, म्हणजे जसं सांगितलं मी की न्यूट्रिशनिस्ट किंवा त्यांच्यासोबत केवढे फिजिओथेरपिस्ट वगैरे असतात तेवढे आमच्यासोबत नव्हते, इट वॉज जस्ट अस अँड आर कोचेस. तेव्हा तिथे बाहेरचे खूप सारे लोक होते आणि त्यांच्यासोबत हेल्पर्स पण खूप असतात आणि त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर पण एवढं भारी होतं. मग आम्हाला असं झालं की आमच्याकडे का असं नाहीये,
0: तो म्हणजे अजून आपल्या टीम्स अजून परिपूर्ण होणं असं तुला महत्वाचं वाटतं की सगळे स्पेशलिस्ट तुमच्या टीम मध्ये असणं हे महत्वाचं आहे आणि रिदमिक जिमनॅस्टिक सारख्या खेळाकडे अजून त्या प्रमाणात फोकस नाही आहे असं तुझं म्हणणं आहे.
1: हो, आणि म्हणजे थोडस आम्ही मागेच होतो, म्हणजे माझी पण रँक 12वी वगैरे होती इन आय डोंट नो किती लोक होते, पण हे जर वर न्यायचं असेल तर हे गरजेचंच आहे ना की असं न्यूट्रिशियस असावं किंवा कोणीतरी वेगळं हेल्पर्स असावं,
0: बाकी प्रोफेशनल्स पण असणं महत्वाचं आहे.
1: बिकॉज जर तिथे त्या क्षणाला काहीतरी झालं आणि कोणी नसेल फिजिओथेरपिस्ट, कोणाचं अँकल ट्विस्ट झालं आणि फिजिओथेरपिस्ट नसेल तर काय करायचं, आणि बाहेरचे हॉस्पिटल आर नॉट अफोर्डेबल फॉर अस, आणि मग कसंच करणार ना. सो देअर शुड बी सम गव्हर्नमेंट सपोर्ट आय थिंक.
0: खेळ आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात तू कसरत करतेस, या दोन्हीचा समतोल कसा राखतेस?
1: जिमनॅस्टिक्सने मला एक गोष्ट खूप महत्वाची शिकवली माझ्या आयुष्यात, डिसिप्लिन. बिकॉज आमच्या प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही 1 मिनिट उशिरा आला तर तुम्हाला पनिशमेंट मिळणारच, की तुम्ही 6 ट्रेनिंगला 6 नाही आला तर पनिशमेंट मिळणार. सो एक ती गोष्ट महत्वाची होती की डिसिप्लिन, एक तर मोटिवेशन होतं की मला हे जिंकायचंय, कारण की एकदा सीजन चालू झाला ना की असे पाठोपाठ येतात ना कॉम्पिटिशन्स की काहीच कळत नाही. सो मग तेवढं मोटिवेशन लागतं की मला पुढे जाऊन मला मेडल मिळवायचंय, मला गोल्ड मेडल मिळवायचंय, मला काहीतरी करायचंय आणि इंडियाला रिप्रेझेंट करायचंय, एवढंच सगळं असतं. ह्याच्यानंतर पहिले तर डिस्ट्रॅक्शन्स नसतात, कारण का एवढं सगळं चालू असतं की डिस्ट्रॅक्शन्सला वेळच नसतो. सो डिसिप्लिन आणि मोटिवेशन आणि डिस्ट्रॅक्शन नसणं हे तिन्ही खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत.
0: आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला कोणी कोणी साथ दिली किंवा तुझ्या शाळेचा किंवा तुझ्या प्रशिक्षकांचा त्यांचा सपोर्ट कसा होता तुला?
1: माझे कोचेस तर पहिले, तर मग त्यांना पण माहिती होतं की दहावी आहे, म्हणजे मी पण थोडीशी असं अभ्यासा साईडला होते, तर मग त्यांना पण माहिती आहे की असं असं होतं, अभ्यास वगैरे महत्वाचा आहे.

0: सो त्यांनी मला तसं सहाय्य केलं की तू अभ्यास पण कर हे पण कर, तसं टायमिंग वगैरे सगळी अरेंज केली की शाळा प्रॅक्टिस परत प्रॅक्टिस आणि अभ्यास हे सगळं झालेलं अरेंज करून. सो मग त्यांचा पण गायडन्स अप्रतिम होता. जेव्हा जेव्हा मला असं खूप व्हायला लागायचं की नाहीच आता होते माझ्याकडनं अभ्यास पण हे मग हे पण कॉम्पिटिशन हे, मग असं झालं की मग ताई येऊन बोलायची माझ्याशी की असं असं कर, मग ते सगळं सॉर्ट होऊन जायचं प्रॉब्लेम. आणि मग जसं मला गायडन्स मिळाला, ऑब्व्हियसली शाळा मला काय म्हणजे आता मी 5वी ते 10वी गेलेच नाही, पहिले 4 पिरियड मी बघितलेच नाही कोणाची तोंड पहिले 4 पिरियड मध्ये, कारण काय सकाळची प्रॅक्टिस असायची आणि त्याच्यानंतर शाळेला जाणं म्हणजे खूपच त्रासदायक होतं, बिकॉज प्रॅक्टिस नंतर एवढं शरीर दमलेलं असायचं की शाळेत जाऊन ते परत 5 तास बसा हे खूपच हॉरेबल होतं. तर मग तरी ते केलं, शाळेने पण भरपूर सपोर्ट दिला, 10वी असून सुद्धा हे सगळे असे एक्झाम्स न देणं परमिशन दिली हे खूप महत्वाचं होतं. आणि प्रिलिमला पण मी जरा घाबरलेले की देतील की नाही परमिशन, कारण काय प्रिलिमच्या वेळेस माझी इंटरनॅशनलची ट्रायल होती आणि बरोबर प्रिलिम पडली, तर आम्ही गेलो मॅमला विचारायला, तर मॅम बोलले जा जा काही टेन्शन घेऊ नका, नंतर द्या तुम्ही पेपर आरामात. म्हटलं मॅम ठीक आहे जातो, आणि मग गेलं आणि नशिबाने ती इंटरनॅशनल मिळाली मला.
1: ग्रेट.
0: त्याच्यानंतर शेवटी आई बाबा ऑब्व्हियसली आता दररोज तर काय आई सगळं दबा वगैरे भरून द्यायची, मग हे करा ते करा, असाइनमेंट लिहायची माझी आई कधी कधी की शाळेत लेट नको सबमिशन करायला परत ओरडतील, आई ते लिहून द्यायची. बाबा काय बाबा ऑफिसला जायच्या आधी दररोज मला क्लासवरनं पिकअप करायचा माझ्या प्रॅक्टिसवरनं आणि मग मला शाळेत सोडायचा आणि मग परत घ्यायला यायचा. आणि कधी कधी काय व्हायचं एक्स्ट्रा प्रॅक्टिस द्यायची ना, तर मग जर 6 प्रॅक्टिस संपणार असेल तर ती जायची 7:30 पर्यंत बाहेर 2 तास माझी वाट बघत त्याच्या ऑफिस नंतर सुद्धा. सो मग आय एम रिअली ग्लॅड की ते दोघं होते माझ्यासोबत या अख्ख्या जर्नीमध्ये.
1: म्हणजे तुझ्या जर्नीमध्ये इतके सपोर्टिव्ह लोक होते त्याच्यामुळे तू हा पल्ला गाठू शकली आणि तू तुझं बेस्ट देऊन तसे रिझल्ट पण मिळवलेस. आपण बघतो की प्रत्येक स्पोर्ट्स पर्सनच्या आयुष्यात असे चढ उतार येत असतात, काही चॅलेंजेस येत असतात, तर तुझ्या या प्रवासात काही चॅलेंजेस आले का आणि त्यांना तू ओव्हरकम कसं केलंस?
0: पहिलाच एक मोठा चॅलेंज आलेला. पहिलं मी कधी 2016 जॉईन केलं आणि 2017 माझी पहिली नॅशनल झाली मोहालीमध्ये. त्याच्यात पण आम्हाला गोल्ड मिळालं महाराष्ट्राला, बिकॉज थोडस महाराष्ट्र आहोत आम्ही म्हणून गोल्ड मिळालं आम्हाला त्याच्यात. आणि मग ऑब्व्हियसली 7-8 वर्षाची होते, झाला मला भरपूर आनंद आता काय म्हणजे. मग मी आय थिंक त्याच्यानंतर थोडीशी कमी प्रॅक्टिस केली का काय झालं आय डोंट नो, अंडर 10 माझं पहिलं वर्ष होतं आणि त्याच्यात मी सिलेक्टच नाही झाले स्टेटला. तर मग त्यानंतर जी काय रडारडी झाली घरी येऊन की असंच नाही तसंच नाही मी का नाही झाले असं तसं, त्याच्यानंतर मी गेलेच नाही 3-4 महिने की नाहीच मी सोडून देणार हे. आणि मग त्याच्यानंतर मला खूप वाईट वाटलं की आता काय करायचं, अंडर 10 आहे आत्ताशीच आपण रडत बसलो तर काय होईल. मग आय डोंट नो काहीतरी झालं असेल 3 महिन्यांना, मला रिअली आठवत नाहीये काय झालं. आणि मी 3 महिन्याने जस्ट गेले प्रॅक्टिसला आणि मला झालं की अरे आपण उगीच सोडलेलं. मग मला ते 3 महिन्याचा लॅग परत भरायला लागला, कारण काय होतं ना तुम्ही एक जर प्रॅक्टिस बुडवली ना तर तुम्हाला 2 दिवस अजून लागतील त्याचं जे भरपाई असेल ती करायला, बिकॉज बॉडीला 1 दिवस रेस्ट मिळाला ना तरी मग ती अशी स्लॉपी होते की काहीच नाही म्हणजे. आणि मग परत पुढच्या दिवशी असं इंजिन स्टार्ट केल्यासारखं असं घाणेरडा आवाज येतो आणि मग सगळं असं परत रिस्टार्ट करायला लागतं. सो मी 3 महिने बुडवलेले, मला त्याच्यासाठी परत बरेच एफर्ट्स करायला लागले. त्याच्यानंतर अंडर 12 पण असं एकदा झालेलं की मुंबईचे स्टेट्स होते आणि मला नाही माहिती काय झालेलं, मे बी माझ्या आई बाबा मी असा परफॉर्मन्स बघत नाहीत आणि मी सांगते बघू नका, बिकॉज मला ते वेगळंच टेन्शन येतं की तुम्ही बघू नका मला नाही आवडत तुम्ही बघितलेलं. आणि तेव्हा ना ते आलेले, आय डोंट ब्लेम त्यांच्यावरती असं झालं, पण लाईक ते अंडर 12 पहिलं वर्ष होतं आणि मग मी 5वीत वगैरे का काहीतरी होते. आणि मग मी तिथे पण खूप घाण केलं मुंबईमध्ये, अनफॉर्च्युनेटली मला खरंच नव्हतं घाण करायचं पण ते घाण केलं मी. आणि मग तिकडे पण खूप सारी रडारडी झाली असंच आहे तसंच आहे, मग मला सोडूनच द्यायचंय हे नकोच आहे मला. पण मग त्याच्यानंतर जे काय असं मला मोटिवेशन मिळालं ना की आपण एकदा जर घाण केलंय तर मग ही आपल्याला घाण सुधारायला लागणार आहे. सो मी त्याच्यानंतर अंडर 12 ते दुसरं वर्ष होतं तेव्हा ऍक्च्युली लॉकडाऊन पडलं आणि मग त्या सगळेच कॉम्पिटिशन वगैरे गेले आणि मग ज्युनियर मध्ये मी ठरवलं की नाही आता मी असं घाण नाही करून चालणार, मला काहीतरी तरी करायला लागेल. सो मी त्या बरेच प्रॅक्टिस केली आणि मग मला थोडस अजून मोटिवेशन मिळायला लागलं की आपण हे खरं करूया. नशिबाने माझ्या तरी आयुष्यात काहीच इंजुरी झाले नाहीत, बिकॉज मे बी ते असेल की रेग्युलरली ट्रेनिंग केलं
1: बरोबर
0: किंवा नीट सगळं खाल्लं वगैरे, पण माझ्या तरी कधीच आयुष्यात इंजुरी आले नाही आणि व्हेरी ग्लॅड की तसं नाही झालं.

0: बिकॉज एकदा इंजुरी आली ना की दॅट इज दी वर्स्ट पार्ट. ते मेंटली पण तुम्हाला दुःख होतं, फिजिकली पण ऑलरेडी दुखत असतं, आणि मग त्याच्यानंतर इंजुरी नंतर परत येऊन तुम्ही कसं करणार ह्याचा पण विचार येऊन सगळाच त्रास व्हायला लागतो. सो मग ते नशिबाने माझ्या कधी आयुष्यात झालं नाही.
1: सो जो काही सेटबॅक तुझ्या आयुष्यात आला होता तो तू ओव्हरकम केला, काय चुका झाल्यात याच्याकडे तू लक्ष दिलंस आणि त्या सुधारून व्यवस्थित नियमित तू सराव केलास आणि पुढे तुला यश मिळत गेलं. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एका जिमनास्टचा दिवस हा कसा असतो, म्हणजे तुझ्या आयुष्यात तू सराव, व्यायाम, आहार, अभ्यास, विश्रांती या सगळ्यांचा समतोल कसा राखलास?
0: खूप मोठा दिवस असतो ऍक्च्युली जिमनास्ट लोकांचा. खूपच करायला लागतं, म्हणजे जर शाळेवर पण तुम्ही असं हुशार असाल तर ऑब्व्हियसली म्हणजे करायलाच लागतो अभ्यास. आता काही कुठली शाळा सांगत नाही की तुम्ही स्पोर्ट्स आहात, तर भारतात तर सांगतच नाही, तर तुम्ही स्पोर्ट्स करताय तर नुसतं स्पोर्ट्स करा असं कोणी सांगत नाही. दहावीपर्यंत तरी ते सायन्स मॅथ्स करायलाच लागतं रडून रडून. तर मग काय, सकाळी लोक उठायचं सकाळी 6 वगैरे वाजता, 3 तासाची प्रॅक्टिस करायची, त्याच्यानंतर शाळेत जाऊन बसायचं, मी पहिले पिरियड बुडवायचे म्हणून 4 तास तिथे बसायचं, मग परत घरी येऊन लगेच जेवण, आजी जे जेवायला देईल ते जेवायचं, आणि मग परत प्रॅक्टिसला जायचं. आणि मग संध्याकाळी आलं की 7:30 वगैरे व्हायचे, आणि मग त्याच्यानंतर आता विचार करायचा अभ्यास करायचा की नाही, आणि मग तो करायलाच लागायचा बिकॉज होमवर्क वगैरे असायचं, तर ते करायचं मग सगळं, आणि मग झोपायचं. एवढंच होतं, बाकी काहीच केलं नाही मी, कारण 3-4 वर्ष तर काहीच केलं नाही. नुसतं उठायचंय, प्रॅक्टिस करायचंय, अभ्यास करायचंय, परत प्रॅक्टिस झोपायचं, एवढंच केलं. आणि मग विश्रांतीसाठी आम्हाला युजली फिजिओथेरपिस्ट असतात, म्हणजे जर काही मसल स्पॅझम वगैरे झाला तर मग तिथे जाऊन तुम्हाला ते मसाज वगैरे करून देतात, आणि मग ते रिलीज वगैरे होतात मसल्स. किंवा आम्हाला एक असं अख्ख्या 7 डेजच्या मध्ये एक कुठला तरी दिवस ऑफ असतो, की तेव्हा थोडस म्हणजे एखादं सेशन ऑफ असतं, मॉर्निंग इव्हनिंग मधलं एक सेशन ऑफ असतं, सो दॅट थोडस बॉडीला रिलॅक्स होईल. आणि मग ते 3-4 तास थोडस फक्त रिलॅक्सेशन मध्ये गेले की बॉडी पण असं थोडस रिकवर होते, की आदल्या वीक खूपच एक्झॉस्टिंग असेल तर मग 2 ऑफ, म्हणजे थोडस अजून शांत बसायला, काहीच नाही करायचं, मग आईस बाथ वगैरे तर असतातच, त्याने सगळं रिलॅक्स होऊन जायचं.
1: म्हणजे तुला श्वास घ्यायला पण वेळ नसायचा असं म्हणलं तरी हरकत नाही, कारण शाळा आणि स्पोर्ट्स दोन्ही तू व्यवस्थितपणे सांभाळलंस. जेव्हा तू इंटरनॅशनल लेवलला इंडियाला रिप्रेझेंट करतेस आणि नॅशनल लेवलला खेळतेस, या दोन्ही लेवल्समध्ये तुला तिथे परफॉर्म करताना काय फरक जाणवतो, काय वेगळं वाटतं की त्याच ईजने तू व्यवस्थित परफॉर्म करू शकते की प्रेशर जास्ती असतं जेव्हा इंटरनॅशनली परफॉर्म करतेस?
0: मी जेव्हा खरं तर इंटरनॅशनल खेळले ना, तीनही इंटरनॅशनल, मला नाही प्रेशर आहे. मला इंडियात खेळायला जास्ती प्रेशर येतं दॅन बाहेर खेळायला, बिकॉज बाहेर रिदमिक जिमनॅस्टिक्समध्ये इंडिया तेवढी पुढे नाही आहे. सो मग मला माहिती होतं बॅक ऑफ माय माइंड की एवढं काही मिळणार नाही आहे. सो माझं थोडंसं ईजमध्ये होते मी, की आता फक्त जाऊन सेट करायचं आहे मला आणि बाकी काय नाही, तो 1.5 मिनिटं फक्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. पण जेव्हा मी इंडियात खेळते ना, तेव्हा मला प्रेशर खूप फील होतं, कारण काय मला माहिती नसतं, नवीन नवीन प्लेयर्स येतात खेळायला, मला माहिती नसतं की मी सिलेक्ट होईल की नाही, माझा फॉल होईल की नाही. पण जेव्हा मी बाहेर खेळले तेव्हा मला काही वाटलंच नव्हतं की फॉल झाला तरी इट्स ओके, माझी फर्स्ट इंटरनॅशनल आहे, की आपण खरंच इंटरनॅशनलला पोहोचलोय. पण इंडियामध्ये ते होतं की मला इंटरनॅशनलला जायचंय, मग एवढे सगळे लोक आहेत, एवढे सगळे जजेस आहेत आणि सगळे मला ओळखतात, जरी मी काही चूक केली तर ते मार्क कापणार आहेत माझे. सो हे मला इंडियात खूप वाटलं की खूप प्रेशर होतं इंडियात.
1: आजकाल म्हणजे आपण बघतो की बऱ्याच लोकांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं असतं, पण काही ना काही चॅलेंजेस असतात, कधी सपोर्ट नसतो किंवा काय, तर तू त्यांना आणि त्यांच्या पालकांना काय सांगशील?
0: तुम्हाला जर स्पोर्ट्स खरंच आवडत असेल ना, तर तुम्ही खरंच म्हणजे करायलाच पाहिजे. म्हणजे स्पोर्ट्स जेवढं तुम्हाला शिकवतं ना अबाउट डिसिप्लिन, अबाउट मोटिवेशन, आणि स्पोर्ट्सचा प्रॅक्टिस मध्ये काय होतं माहिती का, एकदा तुम्ही ती गोष्ट करायला लागली ना, कुठलाही स्पोर्ट्स असू दे त्याच्यावरतीच फोकस असतो. जर मी टेनिस खेळते तर माझ्याकडे बॉल येतोय आणि मी काहीतरी वेगळा विचार करून चालणारच नाही, मला तो बॉल रॅकेटने मारायचाच आहे, हाच विचार येतो डोक्यात. सो मग तेवढं ब्रेनला पण ट्रेनिंग होतं की याच वेळेस हेच करायचं, याच वेळेस तेच करायचं, आणि मग ते सगळा घोटाळा नाही होत डोक्यात की मला हे पण करायचंय, ते पण करायचंय. मग स्पोर्ट्स ऍक्च्युली असं सेग्रिगेट करायला शिकवतं, आणि मेजर पार्ट इज डिसिप्लिन. कितीही तुम्हाला मोटिवेशन असू दे की मी आज प्रॅक्टिसला जाणार, तुम्ही जाल, आणि मग उद्या मला नाही आता मी दमलो नाही जाणार हे असं नाही चालणार. हे अभ्यासाबद्दल पण होतं की आज मी अभ्यास करणार उद्या नाही करणार, पण हे असं नाही चालत ना. ते

0: स्पोर्ट्स डिसिप्लिन शिकवतं. आणि जर तुम्हाला स्पोर्ट्स खरंच करायचं असेल तर तुम्ही तेच करू शकता. बिकॉज जर एक माणूस खूप ॲथलेटिक आहे आणि ही इज ऍक्च्युली डुईंग गुड इन स्पोर्ट्स, जर तुम्ही अभ्यासाला बसवलं की तू चल हे फिजिक्स आणि न्यूमेरिकल सोड, तर त्याला ते नाहीच येणार आहे आणि त्याला ती इच्छा नसल्यामुळे तो करणार पण नाहीये. पण जर त्याच माणसाला तुम्ही फील्ड वरती पाठवलं की जा तू फुटबॉल खेळ, तर तो येईल 4-5 गोल मारून, कारण का त्याला करायची ती इच्छा आहे आणि त्याच्यात ते पोटेन्शियल आहे. सो आय थिंक की जर तुम्हाला तुमच्या म्हणजे असं टीनेज मध्येच तुम्हाला तुमचं पोटेन्शियल किंवा तुम्हाला कशात खरा इंटरेस्ट आहे हे कळलं, तर तुम्हाला त्या पाथवर जायला ते खूप इझी होतं, पाथ चूज करायला की कुठे जायचं. आणि जर दोन्ही करणार असाल तर दॅट इज ऑल्सो वेल अँड गुड, बिकॉज सांगितलं ना स्पोर्ट्समुळे डिसिप्लिन लागतं आणि डिस्ट्रॅक्शन पण खूप कमी होतात बिकॉज वेळच नसतो काही करायला. सो मग ते स्पोर्ट्समुळे दोन्ही ऍक्च्युली मॅनेज करता येतं. म्हणजे हे खरंच आहे, स्पोर्ट्स करा, म्हणजे सगळ्यांनीच करायला पाहिजे. बॉडी फिट ठेवायला ते उत्तम आहे, ब्रेन फंक्शनिंगसाठी ते चांगलं आहे. पण आपल्या इथे काय प्रॉब्लेम होतो माहिती का, आपल्या शाळा किंवा आपली अख्खी सिस्टीम इज ओनली बेस्ड की माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, ह्याच्यातच लोकांना प्राऊड फिलिंग आहे जास्ती पेरेंट्सला. पण जर माझा मुलगा इंटरनॅशनल प्लेअर आहे, माझा मुलगा इंटरनॅशनल मेडलिस्ट आहे, तर ते पण सेम लेवलला अचीवमेंट आहे हे कळत नाही.
1: तेवढं प्रोत्साहन दिलं पाहिजे खेळाडूंना.
0: बाहेरच्या कंट्रीज मध्ये पण स्पोर्ट्स कोचिंग मध्ये पीएचडी मिळते, आपल्या इथे ती मिळतच नाही. जर स्पोर्ट्स कोचिंग मध्ये पीएचडी मिळायला लागली तर केवढं ब्रिलियंट होईल. म्हणजे थोडस सपोर्ट मिळेल स्पोर्ट्स पीपलला, बिकॉज जे लोक रिटायर होतात किंवा काय करायचं म्हणजे ते कोचिंग करतात, जजिंग करतात, दॅट इज वेल अँड गुड. पण लाईक गव्हर्नमेंटने किंवा अजून लोकांनी जर स्पोर्ट्स जर असं पुढे ढकललं तर मग ते थोडस बेटर होईल आणि मग लोकांना पण त्याच्यात अपॉर्च्युनिटीज मिळतील जास्ती आहे.
1: तू आता जसं म्हणालीस तसं सिस्टम मध्ये पण काही लूप होल्स आहेत की ज्याच्यामुळे ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे पण ती लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये एखाद्या कुठल्याही स्पोर्टमध्ये रादर. तर तुला काय वाटतं की कुठले गॅप्स आहेत, की कुठल्या गोष्टी अजून सुधारण्याची गरज आहे प्रशासनाकडून किंवा शासनाकडून?
0: आय थिंक आता जर कोणीतरी आहे मिडल क्लास फॅमिलीकडनं, तर मग त्याचं झालं सिलेक्शन कुठेतरी आणि त्याच्याकडे पैसेच नसतील जायला, तर तो कसा जाईल? आता सगळे लोक नुसतं क्रिकेट फुटबॉल हे सगळं हाईप केलंय, म्हणजे अग्री की ते पण रिझल्ट देतात किंवा हे असतं पण अग्रिएबल आहे की ते तुम्ही त्याला सपोर्ट करता. पण लाईक ह्या सगळ्यात आहे ना, हे जे साधे साधे स्पोर्ट्स आहेत, जिम्नॅस्टिक्स, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस, टेनिस, हे सगळ्याचे स्किप होऊन जातात आणि मग ह्यांना काही मिळतच नाही की वाव काहीतरी हे करतायत ऍक्च्युली किंवा हे इंटरनॅशनल खेळतायत, ह्यांना काही मिळतच नाही. आणि स्कॉलरशिप म्हणायला गेलं तर इझिली कोणालाच नाही मिळत. आणि प्रॉब्लेम असा होतो की मिडल क्लास लोकांकडे दे हॅव मनी टू गो आउट आणि प्ले, बट लाईक एव्हरी टाइम जर सिलेक्ट झाला तर एव्हरी टाइम 3 लाख घालवणं इज नॉट इझी फॉर लाईक एका इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी. सो आय थिंक की जर स्कॉलरशिप जर गव्हर्नमेंटने दिल्या किंवा हे जे सगळे खालचे जे स्पोर्ट्स आहेत नॉट रेकॉग्नाइज्ड येत, हे सगळ्या स्पोर्ट्सला जर त्याने ऍक्च्युली प्रोत्साहित केलं किंवा असे वेगवेगळे कॉम्पिटिशन कंडक्ट केले फॉर दी स्पोर्ट्स, तर मग ते थोडंसं आय थिंक लोकांपर्यंत पोहोचतील की असे असे स्पोर्ट्स आहेत आणि ह्याच्यात खरंच काहीतरी करतायत लोक.
1: जाता जाता युववाणीच्या श्रोत्यांना तू काय संदेश देशील, किंवा ज्यांना स्पोर्ट्स आणि त्यांची नोकरी किंवा अभ्यास हे दोन्ही सांभाळून पुढे जायचंय अशा लोकांना तू काय सांगशील?
0: इच्छा असेल तर सगळं करता येतं, इच्छा आणि मोटिवेशन असेल तर खरंच सगळं करता येतं.
1: खूप खूप धन्यवाद, तू आज नॅशनल स्पोर्ट्स डेच्या निमित्ताने युववाणीच्या या कार्यक्रमात सहभागी झालीस आणि तुझ्या प्रवासाविषयी तू खूप गोष्टी सांगितल्या, तुझे एक्सपिरियन्सेस कसे होते आणि कशा प्रकारे तू तुझ्या चॅलेंजेसवरती मात करून पुढे गेलीस. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद वृषाली.
0: थँक्यू.
1: राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने झालेल्या आजच्या या संवादातून वृषाली गाडगीळ हिच्या मेहनतीचा, शिस्तीचा आणि जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेतला. खेळ म्हणजे फक्त केवळ पदकं जिंकणं नव्हे तर स्वतःला सतत घडवत राहण्याची, आव्हानांना सामोरं जाण्याची आणि प्रत्येक अनुभवातून पुढे शिकत जाण्याची एक जीवनशैली आहे हे आज वृषालीच्या प्रवासातून स्पष्टपणे जाणवतं. युववाणीच्या सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमातून मी अनुजा भिसे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे युववाणी एअर पुणे

0: yuvanai@gmail.com अर्थात yuvwanaiarpune@gmail.com। ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com yuvwanaiarpune@gmail.com। तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा या ईमेल आयडीच्या माध्यमातून। त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। आजच्या भागात इथेच निरोप घेतो। नमस्कार।
1: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीची युवा रिदमिक जिमनॅस्ट वृषाली गाडगीळ यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात। सादरकर्ते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
2: श्रोतेहो संध्याकाळचे 6 वाजतायत। ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून थोड्याच वेळात।

होतं अमित राज यांचं. या गीताबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत 6:35 सादर करणार आहोत लोकसंगीत. मात्र त्याआधी 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातम्या प्रसारित होणार आहेत. हे बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं पोस्टर गर्ल या चित्रपटातलं. हर्षवर्धन वावरे यांनी गायलेलं हे गीत क्षितिज पटवर्धन यांचं आणि त्याला संगीत

0: हॉकी प्रवीणं मेजर ध्यानचन्दवर्यं संस्मर्तुं तस्य जन्मजयन्त्याम् अद्य समग्रे देशे राष्ट्रिय क्रीडा दिवसः सौल्लासेन आयोज्यते। एषः दिवसः भारतस्य समृद्धं क्रीडा वैभवं दर्शयति, जनसामान्यं च स्वदैनिक जीवनस्य नियमित भागरूपेण क्रीडाः अंगीकर्तुं प्रेरयति। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी मेजर ध्यानचंद वर्याय भावांजलिं समर्पयन् अवदत् यत् हॉकी क्षेत्रे तस्य अतुलनीयं योगदानं सर्वदा राष्ट्राय प्रेरणास्रोतः स्थापयिष्यति। इति वार्ताः।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, ही आजची आमची दुसरी आणि अंतिम सभा। संध्याकाळचे 6:30 आणि 19 सेकंद झालेत। आता सांगत आहोत रूपरेषा आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। श्रोते हो, या रूपरेषेनंतर 6:35 लोकसंगीताचा आनंद घेऊया। त्यानंतर मुंबई केंद्रावरून 7:15 अर्थविशेष आणि 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी। रात्री 8:15 गझल। दिल्ली केंद्रावरून रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय युवा पत्रिका युवा भारती, तर 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम। यामध्ये कलाकार डॉक्टर मंदा पाकसारडा यांनी गायलेलं कर्नाटकी यांचं कर्नाटकी गायन आपण ऐकणार आहोत। दिल्ली आणि मुंबई केंद्रावरील कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत। हे होते आजचे उर्वरित कार्यक्रम। श्रोते हो, आता उद्या म्हणजेच रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजीचे दिवसभरातील कार्यक्रम आम्ही आता सांगत आहोत। आमची पहिली सभा सुरू होईल 5:55, त्यामध्ये 6:05 आम्ही सांगू सुविचार, आणि त्यानंतर भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात, 6:40 कृषीवाणी, यामध्ये शेवग्याची शास्त्रीय पद्धतीनं छाटणी या विषयावरची माहिती आपण ऐकाल वाचनस्वर गायत्री भरणकर यांचा। मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम, यामध्ये पोटविकार या विषयावर डॉक्टर सोपान चौगुले यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत। आणि मुंबई केंद्रावरीलच 6:50 प्रसारित होणाऱ्या परिसर कार्यक्रमामध्ये स्वच्छता या विषयावरची माहिती आपण घेणार आहोत। दोन्ही कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। रत्नागिरी केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रमामध्ये 7:00 गोष्टीतून दृष्टी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 7:25 मुंबई केंद्रावरून अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल। 7:40 असेल भावगीतांचा कार्यक्रम भावधारा। 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती, संकलन आणि निवेदन आहे अनघा मगदूम यांचं आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। 9:30 बालजगत, यामध्ये भारत शिक्षण मंडळ पटवर्धन हायस्कूलच्या संजीवन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला श्रावण मास विशेष कार्यक्रम, निवेदन आहे सोनाली सावंत यांचं आणि सादरकर्ते विवेक वानखडे। 10:00 असेल आपली आवड। 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रभाकर धाकडे यांचं व्हायोलिन वादन, व्हायोलिनवर वाजवलेला राग साल गौराळी आपण ऐकणार आहोत। श्रोते हो, उद्या महिन्याचा शेवटचा रविवार, म्हणूनच दिल्ली केंद्रावरून 10:55 मन की बात, माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आम्ही सहक्षेपित करू। त्यानंतर 11:30 मुंबई केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद प्रसारित होईल, हाही आम्ही सहक्षेपित करणार आहोत। श्रोते हो, दुपारी 12:00 असेल वनिता मंडळ, यामध्ये सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत। दुपारी 1:05 असेल गीतबहार, 1:40 सोलापूर जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके पुन्हा प्रसारित कार्यक्रमामध्ये, 2:00 रत्नागिरी केंद्रावरून कृषीवाणी, त्यानंतर 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर, तर श्रोते हो दुपारी 2:30 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रम प्रसारित

होईल नादब्रह्म। श्रोतेहो, आमची दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता। यामध्ये 5:02 गीतसंध्या, चित्रपट गीतं, 5:30 मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल कार्यक्रम युववाणी। यामध्ये शोध हरवलेल्या जिज्ञासेचा, लेखन निवेदन आहे मैथिली जगताप यांचं। मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। 6:10 असेल गीतबहार। 6:30 श्रोतेहो उद्या आहे गम्मत जम्मत। यामध्ये विद्या मंदिर वाघापूरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम प्रसारित होईल। हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। 6:55 असेल कार्यक्रमांची रूपरेषा। 7:15 वृत्तविशेष। श्रोतेहो, दिल्ली केंद्रावरून 7:30 महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत भारत आणि थायलंड संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान दुबई येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आम्ही सहक्षेपित करणार आहोत। श्रोतेहो, या समालोचनाचा आनंद आपण घेणार आहोत 1143 kHz। तर रत्नागिरी केंद्राचे दैनंदिन कार्यक्रम प्रसारित होतील न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून। त्यामध्ये 7:30 उद्या आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम प्रसारित होईल। त्यामध्ये कीर्तनकार आहेत हरिहर नातू। श्रोतेहो, 7:58 1143 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवादाचा पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करू। 8:30 असेल लोकसंगीत। दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये 9:15 स्पॉटलाईट, तर 9:30 अनुगुंज, 10:00 अखिल भारतीय संगीताच्या रविवासरीय कार्यक्रमामध्ये कलाकार राघवेंद्र प्रसाद यांचं कर्नाटकी शैलीतील व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत। त्याशिवाय श्रोतेहो, सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आणि चॅनलवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत। ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। श्रोतेहो, ही आहे आजची आमची दुसरी सभा। 6:36:57 झालेत। आता लोकसंगीत कार्यक्रमाची सुरुवात करते कृष्णा शिंदे आणि सहकार्याने गायलेल्या अनंत पाटील यांच्या गीतानं। संगीतकार मधुकर पाठक।

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकवतीये.

0: काम.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: थांब बुद्धू.
1: काय?
2: अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
3: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.

0: पर्याय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा।
1: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता विठ्ठल हेदुकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत, रचना हरेंद्र जाधव आणि संगीत मधुकर पाठक यांचं।

0: म्हणजे कोकण
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती.
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर
1: सादर करते विवेक वानखडे.

लोकसंगीताच्या या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकत होतो सुलोचना चव्हाण यांना. हे गीत होतं राम मोरे यांचं आणि याला संगीत होतं किरण प्रधान यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आपल्याला एक आठवण. उद्या सकाळी 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती आपण ऐकणार आहोत. संकलन निवेदन अनघ.

वाजता मगदुम यांचं आणि सादरकर्ते विवेक वानखडे, तर 9:30 वाजता बालजगत भारत शिक्षण मंडळ पटवर्धन हायस्कूलच्या संजीवन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला श्रावण मास विशेष कार्यक्रम. निवेदन सोनाली सावंत, सादरकर्ते विवेक वानखडे. आकाशवाणी रत्नागिरी, श्रोते हो, संध्याकाळचे 7 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताशकंदमध्ये दाखल. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आजपासून आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा बेमुदत उपोषणावर. आणि FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपाऊंड हिंगावर बंदी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद इथं पोहोचले. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियायोव्ह यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी या भेटीत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानंतर ते किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होतील. किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदीर झापारोव्ह यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दोन्ही देशांच्या भेटींमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत. मुंबईच्या एका पर्यटन संस्थेमार्फत गेलेल्या 60 पर्यटकांचा अद्याप पत्ता लागला नसल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. राज्याच्या विविध भागातून गेलेले 149 पर्यटक चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं असून त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. राज्यातल्या 100 भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेसह बिहारमध्ये आणलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वेगाडीने महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 669 गेली आहे. जवळपास 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. या महापुराचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून मृतदेह हाती लागत आहेत. नेपाळच्या सुरक्षा दलांचे 11,000 जास्त कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. राज्यात 3 ठिकाणी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या देणं आणि आदिवासी आश्रमशाळांची परिस्थिती सुधारणं इत्यादी मागण्या सरकारनं मान्य केल्या. यानंतर आज

विद्यार्थी उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळेत 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यानंतर पुणे, नागपूर आणि नाशिक या 3 ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलं होतं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं विविध मागण्यांसाठी आजपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार जात प्रमाणपत्र द्यावी, रद्द केलेली प्रमाणपत्र पुन्हा वितरित करावीत, हैदराबाद, सातारा, कोल्हापूर गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना शासकीय नोकरी द्यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे परतावे द्यावेत, सारथीच्या योजना प्रभावीपणे सुरू कराव्यात इत्यादी मागण्याही जरांगे यांनी यावेळी केल्या. उपोषणस्थळी मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी असून पोलिसांचा कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंतरवाली सराटी इथं मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईत आंदोलन करायचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान या आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगलीत मराठा समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलखोल आंदोलन सुरू केलं आहे, तर ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढाईसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. नवी मुंबईत वाशी इथं आयोजित एका वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोलनाक्यावरून मुंबईच्या दिशेनं ही संघर्ष यात्रा सुरू होणार आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिरिक्त संतृप्त मेद, अतिरिक्त साखर तसंच मिठाचं प्रमाण जास्त आहे अशा खाद्योत्पादनांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगात ठळक स्वरूपात इशारा लावण्याचा प्रस्ताव आपण मांडला असल्याचं FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात अनुपालनविषयक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अशा पोषक घटकांचं जास्त प्रमाण असलेल्या खाद्योत्पादनांबद्दल ग्राहकांना सोपे ठळक आणि सहज समजू शकेल अशा भाषेत इशारा देता येणं हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचं प्राधिकरणानं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या अंतर्गत ग्राहकांना अशी खाद्योत्पादनं सहज ओळखता यावीत यासाठी गरजेनुसार हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट आणि हायली स्वीटन्ड बेव्हरेज असं ठळक शब्दांमध्ये दिसणारे इशारे या लेबलवर असतील असंही प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात एका सामाजिक संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकरणानं हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं. FSSAI नं एव्हरेस्ट आणि LG या कंपन्यांच्या कंपाऊंडेड हिंगावर बंदी लादली आहे. यासंदर्भात मिळालेल्या एका तक्रारीनंतर प्राधिकरणानं सर्व प्रमुख कंपन्यांच्या हिंग उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यात या दोन्ही कंपन्यांची हिंग निकृष्ट दर्जाची आढळून आल्याचं FSSAI नं म्हटलं आहे. या कंपन्यांच्या हिंगामध्ये कच्च्या हिंगाचं प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा 30-40% कमी होतं, तसंच इतर पदार्थ मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात होते. विविध वेळा उत्पादित केलेल्या हिंगांमध्ये या त्रुटी आढळून आल्या. महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या हिंगाच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर प्राधिकरणानं हा निर्णय घेतला. दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारातून परत घ्यावीत असा सल्लाही प्राधिकरणानं या कंपन्यांना दिला आहे. मुंबईतल्या MCA क्लबच्या परिसरातल्या 5 उपाहारगृहांचे परवाने रद्द करणारा आदेश मागे घेऊ असं अन्न आणि औषध प्रशासन FDA आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. FDA अधिकारी व्यावहारिक पद्धतीनं काम न करता अनावश्यक बारकाव्यांवर भर देत आहेत असं मत प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं नोंदवलं आणि अधिकाऱ्यांविरोधात कठोर आदेश द्यायचा इशारा दिला. त्यानंतर FDA ही भूमिका घेतली. ही 5 उपाहारगृह पुन्हा सुरू करायला न्यायालयानं परवानगी दिली. सिप्ला कंपनीच्या पुण्यातल्या उत्पादन केंद्राचा औषध विक्री परवाना रद्द करणारा आदेशही FDA आज मागे घेतला. FDA मर्यादा ओलांडल्याचे आणि मनमानी पद्धतीनं कारभार केल्याचे ताशेरे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं ओढले. सिप्लाच्या या उत्पादन केंद्रात रिॲक्टिन प्लस या गोळ्यांचं पॅकेजिंग, साठवण आणि या गोळ्या परत मागवण्याच्या प्रक्रियेत
प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याने

0: एफडीए ने ही कारवाई केली होती. आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या आश्रमशाळेत काही दिवसांपूर्वी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांमधल्या सद्यस्थितीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं आज हे निर्देश दिले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आजपासून आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा बेमुदत उपोषणावर. आणि FSSAIकडून एव्हरेस्ट आणि LG कंपच्या कंपाऊंडिंगावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि ही आहे आजची आमची दुसरी आणि अंतिम सभा. संध्याकाळचे 7:10 आणि 48 सेकंद झालेत. श्रोते हो, जाणून घेऊया काही विशेष कार्यक्रमांविषयी.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 30 अगस्त सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें रविवार 30 अगस्त सुबह 11 बजे मन की बात.

श्रोते हो, उद्या दुपारी 12 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची मुलाखत ऐकणार आहोत. उद्या या कार्यक्रमाचा भाग पहिला प्रसारित होईल. कार्यक्रम आहे वनिता मंडळ. मुंबई केंद्रावरून संध्याकाळी 7:30 ते 5:30 प्रसारित होणाऱ्या युवावाणी कार्यक्रमात शोध हरवलेल्या जिज्ञासेचा लेखन आणि निवेदन आहे मैथिली जगताप यांचं. उद्या संध्याकाळी 6:30 असेल गम्मत जम्मत. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात विद्यामंदिर वाघापूरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, उद्या म्हणजे 7:30 महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत भारत आणि थायलंड संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान दुबई येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, या समालोचनाचा आनंद आपण घेणार आहोत 1143 किलोहर्ट्सवरून. तर रत्नागिरी केंद्राचे दैनंदिन कार्यक्रम प्रसारित होणार आहेत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 7:15 वाजतात आता मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष हा कार्यक्रम प्रसारित होईल. तर 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल किसान वाणी. यामध्ये कृषी उत्पादनांच्या ब्रँडिंग याविषयी डॉक्टर रुपाली देशमुख यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला 7:15 वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे महान खेळाडू ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी त्यांचं क्रीडा क्षेत्रातलं अद्वितीय कौशल्य आणि प्रेरणादायी योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांच्या कामगिरीत झालेली सुधारणा, त्यासाठी सरकारकडून दिलं जाणारं प्रोत्साहन, शासकीय पातळीवर सुरू असलेले प्रयत्न आणि नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या खेळाडूंना केलेलं मार्गदर्शन, याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व क्रीडाप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाडूंची समर्पण वृत्ती, निष्ठा, जिद्द आणि दृढनिश्चय यामुळे देशाची मान अभिमानानं उंचावते असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारनं राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे भारताच्या विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंची कामगिरी उंचावल्याचं दिसून आलं आहे. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातल्या खेळाडूंना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले,
1: साथियों, मैंने इस 15 अगस्त को लाल किले से भारत का स्पोर्ट्स विजन देश के सामने रखा. जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं, तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं, जो खेले वो खिले, और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना, परिवार का खिलना और देश का गौरव बढ़ाना. साथियों, जब कोई खिलाड़ी सफल होता है, तो वो सफलता केवल उसकी नहीं होती, उसकी सफलता से उसके परिवार की पहचान बनती है, प्रतिष्ठा बढ़ती है. जिस स्कूल और कॉलेज में वो पढ़ा, उसकी प्रतिष्ठा बढ़ती है, उसके जिले और राज्य की पहचान और मजबूत होती है. यानी दुनिया उस खिलाड़ी के नाम से उस शहर या राज्य को पहचानने लगता है. और जब ऐसी अनेक सफलताओं को लेकर कोई क्षेत्र ग्लोबल स्पोर्ट्स मैप पर चमकता है, तो दुनिया का उस शहर को देखने का नजरिया भी बदल जाता है.
0: श्रोते हो, देशभरात दृकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अशा काही विद्यार्थ्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलेलं मनोगत आता ऐकूया.
2: माझे नाव राकेश श्रीनिवास रणगुरे. विकसित युवा भारत कनेक्ट प्रोग्राम खेलो भारत साठी मी प्रोग्राम ले अटेंड केलो आहो. या प्रोग्राम मध्ये मला खेळांबद्दल आणि जे काही नॅशनल किंवा इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे खेळांबद्दल माहिती मिळाली, आणि तिथं अनेक नॅशनल प्लेयर्सचे सोबत आमची संवाद साधला होता. पुन्हा आम्ही त्यांच्यासोबत बहुत काही संवाद साधलो. त्याच्यानंतर आम्हाला त्यांच्या नॅशनल पर्यंत प्रवास कसा असेल आणि त्यांची प्रोसेस काय ते सगळे जाणून घेण्यासाठी आम्हाला मिळाला. आणि पंतप्रधान मोदी सर यांच्यासोबत पण आम्ही लाईव्ह कॉन्फरन्स बघितली
3: आहे. आदित्य देशकर, त्यांनी मोटिवेट केलंय ऍथलीटला, जे युवा आहेत त्यांना मोटिवेट केलंय की खेळा समोर जा, पण जे आता मेडल पर्यंत नाही तर एक आयुष्य बनवण्यापर्यंत स्पोर्ट्स कामात येतो, हे त्यांनी सांगितलंय, मार्गदर्शन केली आहे लाईव्हमुळे. मी याआधी पार्टिसिपेट केलंय जॅव्हलिन थ्रोमध्ये. स्पोर्ट्समध्ये देखील ग्रामीण भागातलं त्यांना आहे की मी एकच म्हणणार की जे फॅसिलिटीज आहेत त्या डिव्हिजन लेवल की जे मेट्रो सिटी आहेत त्यांना न मिळून डिस्ट्रिक्ट लेवलला पण मिळावे, सगळे गोंदियाला पण मिळावे.
4: निमंत्रित करण्यात आले आहे राजधर्मराव सायन्स कॉलेजमध्ये. तर आपली जो मेन प्रोग्राम होता, तर त्या प्रोग्रामाचा विषय होता विकसित भारत युवा कनेक्शन प्रोग्राम. या प्रोग्रामामध्ये आपल्याला माननीय श्री PM नरेंद्र मोदीजी यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केले, तसंच खेलो इंडिया स्कीम बद्दलही सांगितले आपल्याला. तरी सगळ्या मुलांना मोटिवेशन स्पीच म्हटल्या

0: आहे त्यांनी आपल्याला, तर त्या मोटिवेशननुसार आपल्याला येणाऱ्या 2036 ऑलिम्पिकमध्ये विद्यार्थी नाव लोकं करतील भारताचं असं त्यांनी सांगितले आहे. तर त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनी प्रॅक्टिस करावी आणि त्याच ह्याच्यात आम्ही पण स्वतः मी स्वतः जयशामले प्रॅक्टिस करणार अशी मी बोलू.
1: श्रोते हो, केंद्र आणि राज्य सरकार यांनी देशातल्या क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी खेलो इंडिया, राष्ट्रीय क्रीडा धोरण यांसारख्या महत्वाच्या योजना राबवल्या. यामुळे भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उंचावली आहे. याविषयी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे माजी उपाध्यक्ष जय कवळी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
2: मला असं वाटतं की केंद्र शासनाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे क्रीडा क्षेत्रासाठी आणि हे सर्वात मोठं पाऊल आहे असं मला वाटतं. केंद्र शासन आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं सुद्धा त्यांनी पावले उचललेली आहेत. जगातील अनेक देश, आपण दरवेळेला आपली तुलना चीन बरोबर करतो, परंतु चीनपेक्षाही वेगवेगळे छोटे मोठे देश आपल्या खूप पुढे निघून गेले, कारण क्रीडा क्षेत्राला कधी प्राधान्य मिळालं नव्हतं ना तरतूद झाली होती आणि ती आता झालेली दिसते. आणि त्यामुळेच खेलो इंडिया किंवा नॅशनल स्पोर्ट्स कोडचं नॅशनल स्पोर्ट्स लॉ होणं, म्हणजे कायद्यामध्ये रुपांतर होणं, अशा प्रकारचे ठोस पावले उचललेली आपल्याला दिसत आहेत आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल, महाराष्ट्राला होईल, देशाला होईल. कारण तुम्ही ऑलिम्पिकमध्ये जर नीट बघाल किंवा जागतिक स्तरावर नीट बघाल तर आपल्या मते आफ्रिकन लोक सर्वात स्ट्रॉंग आणि नैसर्गिक गुण संपन्न अशी आपल्याला वाटतात. तुम्ही जर नीट बघाल तर ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारी जी लोक आहेत ते जे देश आहेत ज्या देशांमध्ये गुणवत्तेपेक्षा क्रीडा संस्कृतीला महत्व दिलं गेलं आणि त्या क्रीडा संस्कृतीमधून पुढे आलेलं जे काय गुणवत्ता आहे त्यांनी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे. नुकताच झालेल्या फुटबॉलच्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा तेच दिसून आलं. अगदी फ्रान्सची आपण उदाहरण घेऊ की फ्रान्समध्ये नावाला एक गोरा म्हणजे फ्रेंच ओरिजिनल युरोपियन माणूस होता, बाकी सर्व आफ्रिकन डिसेंडंट होते आणि त्याच्या बाबतीत फार मोठा वादही झाला. परंतु तुम्ही नीट बघाल हेच आफ्रिकन आफ्रिकेमधून पुढे आलेले नव्हते. हे आफ्रिकन जेव्हा ते युरोपच्या भूमीवर आले आणि युरोप भूमीवरील जी क्रीडा संस्कृती आहे त्या संस्कृतीतून ती पुढे आलेली मंडळी होती. त्यातून आपल्याला हे सर्व जी दोन उदाहरणं दिली ती क्रीडा संस्कृती ही जास्त महत्वाची आहे आणि ते सुद्धा मला वाटतं आता शासनाने त्याची जाणीव झालेली आहे.
1: श्रोते हो, काही निवडक क्रीडा प्रकार सोडले तर असे अनेक खेळ आहेत ज्यात भारत सहभागी होत नाही, मात्र इतर देश त्यात पदकं जिंकताना दिसून येतात. यात आपण मागे का आहोत, तसंच आज स्क्रीन पेक्षा क्रीडा केंद्रांना अधिक महत्व देण्याची गरज आहे याविषयी बोलताना महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे माजी उपाध्यक्ष जय कवळी म्हणाले.
2: आज कोडचा लॉ झालेला आहे म्हणजे कायदा झालेला आहे. कोड राहिला नाही, कोड हे त्याला म्हणता येईल की बाबा एक प्रकारची गाईडलाईन होती. लॉ हा कायदा आहे म्हणजे तो पाळावाच लागेल आणि मला वाटतं या लॉ होण्यामुळे येत्या काही वर्षात आपल्याला अत्यंत असे सकारात्मक बदल क्रीडा क्षेत्रामध्ये आढळून येतील. आणि मग हा जो विषय आहे की अनेक ठिकाणी आपलं अत्यंत वाईट असं प्रदर्शन आहे अनेक खेळांमध्ये आपल्याकडे ते खेळही रुजलेले नाहीत. जर खेळच रुजलेले नाही तर खेळाडू कुठून होणार आणि मग ते खेळाडू पोहोचणार कसे आंतरराष्ट्रीय स्तरावर? म्हणजे जशा मगाशी मी बोलल्याप्रमाणे जे चीनकडून अनुकरण करायला हवं त्यांच्या विचारांमध्ये त्यांनी त्यांचा जो म्हणजे प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक गावापर्यंत साधन सुविधा मिळायला हव्यात त्यासाठीची बांधणी केली आणि मग ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आले. आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, चीनला 1948 ते जपानपासून स्वतंत्र झाले. आपण 48 ऑलिम्पिकमध्ये एक मेडल मिळवलं खाशाबा जाधवांच्या मेहनतीने, एक ब्रॉन्झ म्हणजे जे वैयक्तिक मेडल आहे, आणि हॉकीमध्ये आपलं गोल्ड होतं. त्यानंतर आपण पुढच्या ऑलिम्पिकमध्ये आपलं हॉकीचंही मेडल गेलं आणि वैयक्तिक मेडलही मिळालं नाही आणि मग पुढे फार अधोगतीच झाली आणि आपण अगदी 1980 साल उजाडावं लागलं आपल्याला पुन्हा सुवर्ण पदक मिळवायला मॉस्को ऑलिम्पिकमध्ये. मला मजा अशी सांगतो की 48 ते 80 चीन ऑलिम्पिकमध्ये आलाच नाही. चीन आपल्या घरात तयारी करत होता. 84 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये चीन प्रथम सहभागी झाला आणि तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की जगामध्ये 2 नंबरच्या पदक विजेत्या यादीत 2 नंबरवर जाऊन बसला. तयारीमध्ये त्यांनी एवढा वेळ घालवला, त्यांची क्रीडा संस्कृती बांधण्यामध्ये एवढा ते वेळ घालवला की त्यातून त्यांनी आज त्याच्यानंतर असलेल्या प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये अत्यंत चांगलं परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे. त्यांचं कामगिरी अत्यंत चांगली आहे. नेहमीच ते टॉप 10 किंवा टॉप 5 देशांमध्ये असतात आणि अजूनही आपण 6-7 मेडल्सच्या पुढे जाऊ शकलेलो नाहीये. तर हे सगळं विचाराचा हा विषय आहे.

0: हे आपण याबाबतीत विचार करायला हवं, चांगलं ते घ्यायला हवं, नको ते सोडायला हवं. आणि एका नव्या उमेदीने आजचा जो दिवस आहे राष्ट्रीय क्रीडा दिन, हा फक्त एक उत्सव न करता एक नवीन निश्चय दिन व्हावा आणि त्या दृष्टीने आपण पावले उचलायला हवीत असे मला वाटतं. हल्लीची पुढची पिढी कशाला सर्वच जण सर्वच समाज रात्री झोपायच्या आधी मोबाईलवर असतो आणि सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मोबाईल बघतो. यातून मुक्ती मिळवणं हे फार महत्वाचं आहे आपल्या सर्वांच्या तब्येतीसाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी. हाच मुद्दा त्यांनी मांडून दाखवला की बाबा तुमची स्क्रीन मध्ये अडकून न राहता, म्हणजे नुसतं मोबाईल किंवा कम्प्युटर समोर न अडकून राहता, तुम्ही क्रीडा केंद्रांकडे आकृष्ट झाला पाहिजे, क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही सहभागी झाला पाहिजे, क्रीडा प्रकारांमध्ये तुमचा सहभाग असायला पाहिजे. सुदृढ असा भारतीय असायला हवा, भारतीय माणूस भारतीय समाज हा सुदृढ असायला त्याला क्रीडा क्षेत्रांमध्ये खेचला गेला पाहिजे, तो क्रीडा प्रकारांमध्ये गुंतला गेला पाहिजे. एखाद्या स्क्रीन मध्ये म्हणजे तो मोबाईलचा असू दे किंवा व्हिडिओचा, त्यापेक्षा त्याने तिथे येणं अपेक्षित आहे.
1: श्रोते हो, विशेष क्रीडा विद्यापीठांसह अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांच्या उभारणीला केंद्र सरकारकडून देण्यात येत असलेलं प्रोत्साहन हे 21व्या शतकातलं आधुनिक क्रीडा व्यवस्था उभी करण्याचं महत्वाचं पाऊल ठरलं आहे. क्रीडा विज्ञान प्रशिक्षण आणि प्रशिक्षक क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी भारत सरकारकडून आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धीसाठी सक्रिय प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रतिभावान खेळाडूंची पारख करण्यापासून ते त्यांना जागतिक स्तरावर पोहोचवण्यापर्यंतच्या प्रत्येक स्तरावर पाठबळ मिळणं सुलभ होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
0: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
0: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी,
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग या विषयी प्राध्यापक रुपाली देशमुख यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
8: नमस्कार श्रोते हो। श्रोते हो, आपला देश हा कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे विविध प्रकारची उत्पादनं आपल्याकडे येत असतात। पण ही उत्पादनं जेव्हा आपण घेतो तर नुसतं उत्पादन घेऊन चालत नाही, तर त्यासाठी आपल्याला एक ब्रँडची गरज असते की जेणेकरून आपला जो उत्पादित माल आहे हा चांगल्या प्रकारे कसा विकला जाईल आणि त्यातनं आपल्याला उत्पन्नाचा स्रोत कसा चांगला निर्माण होईल, या सगळ्या गोष्टी या कृषी उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतात। तर आज आपण कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयीच बोलणार आहोत आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आम्ही आज आमंत्रित केलेला आहे प्राध्यापिका रुपाली देशमुख मॅडमना। देशमुख मॅडम या कृषी विज्ञान केंद्र कोसबाडील डहाणू जिल्हा पालघर इथे विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत। मॅडम नमस्कार।
9: नमस्कार
8: मॅडम। आताच मी जसं म्हटलं की आपला देश हा कृषी प्रधान आहे आणि खूप सारी उत्पादन आपल्याकडे
9: आपल्याकडे राज्यनिहाय म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं पीक घेतलं जातं।
8: बरोबर। तर आता मला सुरुवातीला असं सांगा की ब्रँड म्हणजे नेमकं काय।
9: आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण बघूया की जसं तुम्ही सांगितलं की आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात, त्याच्यामुळे आपल्याकडे जर आपल्याला एखादा त्याच्यावर प्रक्रिया उद्योग करायचा असेल तर आपल्याकडे खूप मोठी संधी आहे, कारण आपल्याला माल जो आहे, कच्चा माल जो आहे, तो प्रत्येक ठिकाणवरनं प्रत्येक राज्यातनं आपल्याला मिळवता येतो।
8: बरोबर।
9: आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे सुद्धा भरपूर साऱ्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जात आहेत, जसं PMFME आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहे, ज्याच्यामुळे वैयक्तिक मालकी असेल किंवा तुमची भागीदारी असेल, शेतकरी उत्पादन गट असेल, एखादी संस्था किंवा कंपनी असेल किंवा स्वयंसहायता गट असेल जे आपले बचत गट्स वगैरे असतात,
8: बरोबर,
9: तर यांच्यासाठी किंवा सरकारी उत्पादन संस्था असेल, बेरोजगार युवक असतील, महिला असतील, प्रगतशील शेतकरी असेल, या सगळ्यांसाठी ही योजना काम करते आहे।
8: बरोबर।
9: आणि त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर सारे कृषी उत्पादन तयार होत आहेत, परंतु फक्त कृषी उत्पादन तयार होऊन चालत नाही। आता आपण बघतो की घरगुती महिला खूप सारे पदार्थ बनवतात, पण त्यांना विक्री करण्यासाठी त्याचा कुठला तरी ब्रँड असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ब्रँडची आपल्याला खूप गरज आहे। त्याच्यामुळे चांगलं पॅकेजिंग, लेबलिंग असेल, जो आपला ब्रँड आहे तो आपल्याला

0: चांगल्या मोठ्या डिजिटल माध्यमातून म्हणा किंवा आपलं तर एक चांगले नाव किंवा स्थान त्याचं आपलं करता येतं. आता जसं आपण एखादं बाळ जन्माला आलं की त्याला एखादं नाव देतो, बरोबर, त्याच पद्धतीने आपल्याला जेव्हा आपण एखादा प्रोडक्ट तयार करतो आहे की कृषी उत्पादन घेतोय ते विक्रीसाठी, आपल्याला त्याला एक नाव देणं गरजेचं आहे, कारण ती त्याची ओळख बनणार आहे. का आता आपण बघतो की प्रक्रिया उद्योगामध्ये पण आपण जर दुकानांमध्ये गेलो तर आपल्याला दिसतं की एकाच पदार्थ जसं आपण जर कॅचअप घेतलं तर वेगवेगळ्या व्हरायटीचे क्रॅचअप आपल्याला मिळतात, पण त्याच्यामध्ये कुठला ब्रँड आपल्याला तो ब्रँडच आपण शोधतो आणि तो मार्केटमधनं घेतो. सो ब्रँड हे अशी गोष्ट आहे, कंपनी असेल किंवा उत्पादन असेल त्याला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याची सन्मान किंवा ओळख मिळवून देते. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांच्या मते जर आपण विचार केला तर त्यांचं म्हणणं आहे की ब्रँड म्हणजे एखादं नाव किंवा एखादं डिझाईन असेल किंवा एखादा लोगो असेल किंवा एखादं वैशिष्ट्यपूर्ण एखादं वाक्य असेल तर याला आपण ब्रँड म्हणू शकतो. जसं आता आपल्या भारतामध्ये जर बघितलं आपण जे काही ब्रँडचे नावं असणारीच वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये चालते आणि त्याला ग्राहक इमोशनली म्हणजे मानसिकरित्या सुद्धा त्याला अटॅच झालेला असतो आणि त्या वस्तूला आपण बाकीच्या वस्तूंपेक्षा जास्त किंमत देऊन सुद्धा आपण त्याला विकत घेतो ते आपण. तर या सगळ्यांनाच आपण ब्रँड असं आपण म्हणू शकतो.
1: मॅडम आता हे ब्रँडची निर्मिती जी असते तर ही कशी करायची?
0: आता ब्रँड बऱ्याच वेळा एक नाव असतं किंवा तुम्ही सांगितलं की एक लोगो आहे किंवा चिन्ह आहे किंवा ग्राफिक एखादा डिझाईन असेल किंवा एखादं घोष वाक्य आहे याच्या रूपात आपण ते व्यक्त करतो आणि त्याची जी ओळख आहे किंवा मार्केटिंग करण्याचं ते एक चांगलं प्रभावी साधन आहे. आणि याचाच विचार करून आपण ब्रँडची निर्मिती जी करायची असते याच्यामध्ये ग्राहक जो आहे तो भावनिक मार्गाने सुद्धा आपल्याशी जोडला जातो आणि ते ब्रँड जो आहे तो नावारूपाला येतो. आता जेव्हा एखादा ब्रँड आपल्याला ट्रेडमार्क कायदा म्हणजे 1999 अंतर्गत नोंदणीकृत होतो तेव्हा तो ट्रेडमार्क बनतो आणि सरकारकडून नोंदणीकृत हे ट्रेडमार्क आपण काढून घेतलेल्या उत्पादनाची खास मालमत्ता आपल्याकडे असते. एका कंपनीने ट्रेडमार्क इतर कंपनी जे वापरू शकत नाही आणि असे ट्रेडमार्क वापरणारे कुणाचे शिक्षेस पात्र, म्हणजे सेम नाव जर तुम्ही घेतलं आणि त्याने ट्रेडमार्क केलं असेल तर तुम्ही त्याचे शिक्षेस पात्र होतात. ब्रँड निर्मिती जी आहे ती आपल्याला ट्रेडमार्क करूनच आपल्याला करायची आहे.
1: अच्छा मॅडम, आता ब्रँडची निर्मिती आपण बोललो त्याच्याबद्दल, पण ब्रँड निर्मितीचे जे फायदे आहेत त्याविषयी काय?
0: येस, आता आपल्याला मी सांगितलं की आपण ब्रँड करायचं आहे त्याचे फायदे काय आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जाहिरात करायला तुम्हाला खूप सोपं जातं.
1: बरोबर.
0: कारण लोणचे विकायचं आहे म्हटलं आपण किंवा आपण सरबतं विकायचे आहे म्हटलं तर बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला असंख्य प्रकारचे मिळतील, पण मग माझं उत्पादन मी कसं ओळखणार,
1: वैशिष्ट्य
0: काय आहे त्याचं. तुम्हाला जाहिरात चांगली करायची असेल तर तुम्हाला ब्रँड नेम जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याची जाहिरात करू शकता. मध्यस्थांना विशेषतः घाऊक विक्रेत्यांना दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे, म्हणजे तुम्ही लगेच लोकांपर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे ग्राहक म्हणजे विक्रेता टू ग्राहक असं आपण किंवा मॅन्युफॅक्चर टू ग्राहक डायरेक्ट आपण आपला जर ब्रँड असेल तर तो देऊ शकतो आणि त्याच्यामुळे जो बनवणारा आहे किंवा जो प्रोडक्शन करणार आहे त्याला जास्त पैसे त्याच्यामधून मिळतं. ब्रँड नाव हे त्या उत्पादनाची बाजारपेठ आणि ग्राहकांच्या मनात कायमस्वरूपी ओळख स्थापित करतो. म्हणजे एकदा का आपल्याला त्या ब्रँडचं नाव लक्षात आलं की आपण दुकानांमध्ये गेल्यानंतर शोधत बसत नाही. आपल्याला माहितीये की आपल्याला या ब्रँडचं वस्तू घ्यायची, आपण ती ब्रँडची वस्तू घेतो आणि घरी येतो. त्याच्यामुळे ते लोकांमध्ये होतं की कुठेही जरी आपला माल असेल तरी लोक लवकर विश्वास असतो तो. ब्रँडचा मुख्य उद्देश हा उत्पादन भिन्नता सादर करणे हा आहे. म्हणजे एकच वस्तू 10 लोक बनवतायत पण त्याच्यामधली तुमची वस्तू काय, त्याच्यामध्ये काय वेगळेपणा आहे तर तो तुमच्या ब्रँडमधनं तुम्हाला किंवा त्या ब्रँडच्या नावामधनं तुम्हाला लोकांमध्ये पोहोचवता येतो. त्याच्यामुळे आपला माल बाकीच्यांपेक्षा कसा वेगळा आहे हे आपलं ब्रँड जे आहे ते ठरवतं. त्यानंतर ब्रँडच्या वस्तूंना विक्रीसाठी कमी वेळ लागतो. जसं मी सांगितलं की माझ्या लक्षात आहे की मला हेच घ्यायचंय त्याच्यामुळे ती पटकन जाऊन मी वस्तू घेणार आहे. त्याच्यामुळे जर ब्रँड आपला फेमस झालं किंवा ब्रँडचं नाव आपलं झालं तर आपल्याला विक्रीसाठी सुद्धा कमी वेळ लागतो. ब्रँड किरकोळ विक्रेत्याची खरेदी प्रक्रिया सुद्धा सुलभ करतो. सपोज मी जर माझा एखादा माल असेल तो मी किरकोळ व्यापाऱ्याला दिला तर त्याच्याकडनं तो माल पण सुद्धा लवकर खपला जाणार आहे, कारण तो सगळ्या लोकांना माहिती आणि लक्षीच वस्तू घ्यायची आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला जे आहे सोपं जाणार आहे. त्यानंतर जी ब्रँडची उत्पादनं आहेत ती अनेक पटीने फायदा मिळवून देणार आहे. त्यांना उत्तम दर्जाची किमतीची स्थिरता असते. म्हणजे सपोज आता माझा ब्रँड झालेला आहे तर माझी वस्तूची जी किंमत आहे ती फार कमी जास्त होत नाही किंवा त्याचा जे टेस्ट आहे किंवा रंग आहे तो मी जास्त बदलू शकत नाही. त्याच्यामुळे दर्जा तो उत्तम ठेवावा लागतो त्याला आणि ती वस्तूची सहज उपलब्धता पण आपल्याला लवकर होते.
1: बरोबर.
0: आणि ब्रँडचे नाव जे आहे ते पुनर्खरेदीला प्रोत्साहन देतं. म्हणजे मी एकदा विकत घेतली वस्तू तर मला परत ती वस्तू घ्यावीशी वाटते आणि त्याच्यामुळे तो जो विक्रेता आहे किंवा जो प्रोडक्शन करणार आहे त्याला त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे ब्रँड नाव खूप महत्वाचं आहे आपलं.
1: म्हणजे हे सगळे फायदे आहेत.
0: हा, हे सगळे त्याचे फायदे आहेत. आपण विकतो आहे पण मग आपण असंच विकतो आहे, त्याला काहीच नाव नाही तर

0: आपण जास्त दिवस तो व्यवसाय टिकू शकणार नाही.
1: बरोबर आहे.
0: बट तुम्ही जेव्हा एखादा तुमच्या व्यवसायाला एखादं नाव देता, तो जेव्हा प्रसिद्धीत जातो त्यावेळेस आपल्याला जास्त आपण मार्केटमध्ये तग धरू शकतो.
1: नक्कीच. आणि मग आता हे ब्रँडचं जे नाव असतं तर हे मग आपण कसं तयार करायचं?
0: आता जे ब्रँड आपण करतोय ते पॅकेजिंग, लेबलिंग या घटकांबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे ब्रँडचं नाव. की आपण पॅकेजिंग करतोय, लेबलिंग पण करतो आहे आपण, पण मग सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही नाव कुठलं ठेवताय, कसं ठेवताय, ते कसं तयार करताय. ब्रँड नाव जे आहे ते मी मगाशी सांगितलं की उद्योगाची बाजारपेठेमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करते. खूप सारे उत्पादन करणारे आहे पण त्याच्यामधून आपलं नाव कसं वेगळं आहे, ते दुसऱ्यांपर्यंत कसं पोहोचलं जाईल याच्यावर सुद्धा आपल्याला जे आहे ते काम करायला लागते किंवा त्याच्यासाठी ते मदत करतं. ग्राहकाशी संपर्काचा सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे ब्रँड नेम आहे.
1: बरोबर.
0: ग्राहक त्या ब्रँडच्या खाली किंवा ती प्रोडक्टमध्ये बाकी काय आहे, इन्ग्रेडियंट किंवा ते कसं हे नंतर बघतं. पहिले मी ते ब्रँड बघेल आणि त्याच्यानुसार ती वस्तू जी आहे ती मी विकत घेणार आहे. तर ही जी चांगल्या ब्रँडची जी वैशिष्ट्य जी आहे तर ते सगळ्यात पहिलं म्हणजे की ब्रँडचे नाव हे वैशिष्ट्यपूर्ण असलं पाहिजे, वेगळं काहीतरी असलं पाहिजे की जे लोकांच्या लक्षात राहील किंवा जे सोपं असेल लोकांना घ्यायला किंवा जे अट्रॅक्ट होती किंवा छानसं त्याचं काहीतरी मिनिंग निघेल असं काहीतरी आपल्या ब्रँडचं नाव असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा आता मसाल्याचा जर तुम्ही उद्योग करत आहात आणि मसाल्याच्या उद्योगाला तुम्ही जर एखाद्या पुरुषाचं नाव दिलं, कारण मसाले बऱ्यापैकी घरातल्या महिला वापरतात, त्याला जर तुम्ही एखाद्या पुरुषाचं नाव दिलं तर तो ब्रँड इतका सक्सेसफुल होणार नाही.
1: बरोबर.
0: कारण तो विकत घ्यायला जाणारी एक महिला असेल, त्या मसाल्याला जर तुम्ही हिमालय आहे, ग्रँड मसाले, रुचिरा, येस, म्हणजे अशी नावं दिली की जी बायकांच्या कनेक्टेड आहे किंवा त्यांच्या भावनेशी संबंधित आहे, तर तो ब्रँडचं नाव जास्त चांगलं चालेल. ते वैशिष्ट्यपूर्ण नाव असणं हे खूप महत्वाचं आहे. ते लहान असलं पाहिजे, गोड असलं पाहिजे, म्हणजे खूप मोठं नाव असेल, खूप कॉम्प्लिकेटेड नाव असेल, खूप जड नाव असेल तर लक्षात राहणार नाही. तुमच्या कानांना ऐकायला सोपं वाटलं पाहिजे, डोळ्यांना बघायला चांगलं वाटलं पाहिजे, आपल्या मेंदूला आकर्षित झालेलं असलं पाहिजे. असे नावं जे आहेत की दोन अक्षरी नावं किंवा तीन अक्षरी पण सोपे सोपे नावं, तर ब्रँडचा जास्त लोकांच्या लक्षात राहतो. बोलणं ओळखायला लक्षात ठेवायला पण सोपं असलं पाहिजे, नाहीतर तुम्ही जर खूप स्पेलिंग वालं किंवा खूप मोठं नाव ठेवलं तर ते नाही लक्षात राहत लोकांच्या आणि मग त्या ब्रँडकडे जास्त लोक जात पण नाही. खूप वेगळं नाव ठेवायच्या नादामध्ये असंही नको व्हायला की लोकांना ही कंपनी कुठली आहे आणि काय माहितीच नाही किंवा अतिशयच वेगळी आहे असं पण वाटतं. अनोळखी आहे तरी लोक घेत नाही.
1: बरोबर.
0: तर त्यांना थोडस आपण भारतात राहतो तर त्या संस्कृतीशी त्याच्याशी मिळतं जुळतं असं काही जर
1: पारंपरिक
0: त्याला टच असेल. कारण प्रत्येक गोष्ट भावनेशी जोडलेली आहे. आपण बघतो आता की मार्केटिंग करताना ऍडव्हर्टाईज ज्या होतात टीव्हीवरच्या त्याला पण एक भावनिक जोड दिलेली असते की लोक त्याच्याशी अट्रॅक्ट झाले पाहिजे, भावनिक जोडले गेले पाहिजे, जेणेकरून तो जो ब्रँड आहे तो जास्त चालेल.
1: बरोबर.
0: त्याच्यामध्ये एखादं त्याला जो लोगो वगैरे देत आहे तो लोगो तुमचं जे ब्रँड आहे किंवा तुमचं जे उत्पादन करता आहात त्याला साजेस किंवा त्याचं प्रतीक असलं पाहिजे. की सपोज जर एखादा शूज असेल तर त्याच्यामध्ये जो लोगो आहे की पळणारा एखादा घोडा आहे, तो जो घोडा आहे तो जो लोगो आहे तो प्रतीक करतो की हे जे शूज आहेत हे तेवढे पॉवरफुल आहेत. तर असं काहीतरी आपल्या ब्रँडचं जेव्हा आपण तुम्ही लोगो तयार करतो तर तुमच्या उत्पादनाचं काय वैशिष्ट्य आहे तर ते तुमच्या ब्रँडमधनं दिसायला पाहिजे.
1: नक्कीच.
0: नंतर प्रेक्षकांचं लक्ष जे आहे ते विचार करायला भाग पाडलं पाहिजे. आकर्षण जसं की बाबा काय आहे हा प्रोडक्ट किंवा याचा मिनिंग काय आहे, तर हे लोकांना थोडस जे आहे की जसं आता तुम्ही एखादा प्रोडक्ट लहान मुलांसाठी बनवलाय की तुम्ही चॉकलेट्स किंवा केक्स काय बनवलंय तर त्याच्यामध्ये तुम्ही मॅच्युअर नाव देऊन चालणार नाही. तुम्हाला मग खोडकर असे मजेशीर असे छोटे मोठे नावं तुम्हाला द्यायला लागेल की मुलं त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतील किंवा त्या पोरांना ते बोलता येईल. तर असे नावं जे आहे की आपला जो ग्राहक कुठला आहे त्याला आपल्याला
1: वयोगटाचा
0: आहे त्याचा सुद्धा आपल्याला ब्रँडचं जेव्हा नाव तुम्ही ठेवता आहात त्यावेळेस तुम्हाला विचार करायची आहे. एखादी प्रेरणा आपल्याला शोधायची आहे की सकारात्मक भावना आपल्या त्या ब्रँडमध्ये असली पाहिजे. म्हणजे तो नाव घेतल्यानंतर निगेटिव्ह किंवा काही असं नकारात्मक आपल्याला वाटलं नाही पाहिजे, काहीतरी सकारात्मक. किंवा तुम्ही एखाद्या धर्माशी सुद्धा नाव देऊ नका की सपोज तुम्ही एखाद्या कुठल्या तरी धर्माला किंवा त्याला तुम्ही त्या
1: अनुसरून
0: तुम्ही नाव देत असाल तर तेही थोडं टाळलेलं बरं. कारण मग त्याच्यामध्ये तेवढाच ग्रुप तुमचा टार्गेट होतो, बाकीचे लोक त्याच्याशी तेवढे कनेक्टेड होत नाही. त्याच्यामुळे कुठल्या धर्माचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये नाव हे केलं पाहिजे. संस्कृतीवर तुम्ही ठेवू शकता किंवा एखादे पौराणिक काही असेल त्याच्यावर तुम्ही ते नाव ठेवू शकता जेणेकरून ते सगळ्यांशी कनेक्टेड होईल. तर अशा पद्धतीने आपण जे आहे ते लोगोचं किंवा ब्रँड जो आहे तो आपण त्याचं नाव घेतलं पाहिजे. आता हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही एखादं नाव काढता आहात तर त्याच्यामध्ये अक्षरं जे आहेत 3 ते

0: चार किंवा जास्तीत जास्त 8 अक्षरांपर्यंत ठेवायची आहे. हिंदी मराठी इंग्लिश कुठलीही चालेल. स्पेलिंग त्याचं खूप सोपं असलं पाहिजे, नाहीतर खूप कॉम्प्लिकेटेड स्पेलिंग असेल तर तेही वाचता येत नाही. आणि लोगो याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडे अशिक्षित लोक ज्यांना वाचता येत नाही तर ते लोगो तुमचा लोगो लक्षात ठेवतात की ते लोक तुमचा हा ब्रँड म्हणजे हे लोगो आहे. तर त्या लोकांसाठी आपल्याला तसा पद्धतीचा लोगो करायचा आहे की ब्रँड ते त्या नावाने तशा पद्धतीने ते ओळखते. त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की जे नाव तुम्ही ठेवता आहात त्याची आपल्याला चाचणी घ्यायची आहे. म्हणजे जसं पहिल्यांदा आपण एखादं नाव घेतलं तर नाव घेताना आपण काय करायचं आहे, एखादं नाव शोधलं तुम्ही, ते तयार केलं तुम्ही नाव, आणि ते केल्यानंतर ती नावं तुम्ही काही लोकांना फीडबॅक साठी द्या की आम्ही ह्या ब्रँडला आमचं हे नाव दिलंय. मित्र असेल, तुमचं कुटुंबातले लोक असतील, काही ग्राहक असतील, बरोबर, त्यांनाही सांगा की आम्ही हे नाव ठेवलंय, तुमचा फीडबॅक द्या. त्या नावांवर कुठली प्रतिक्रिया येते, कशा भावना येतात, लोकांना कुठला आवडते, आणि त्याच्यानंतर मग तो जो नाव आहे त्याच्यामधलं नाव तुम्ही सिलेक्ट करा. त्याला आपण म्हणतो फीडबॅक घेणं किंवा नावाची चाचणी घेणं. तर असं जर केलं तर आपल्याला थोडासा आयडिया येते की लोकांना काय आवडतं आहे, त्या पद्धतीने आपण ते करू शकतो.
1: ग्राहकांची बघून
0: आपण ते पण जेव्हा नाव ठेवताय, कारण खूप घाई करू नका ब्रँडला नाव ठेवताना. या सगळ्या गोष्टींचा विचार करा, कारण एकदा का तुम्ही ते नाव ठेवलं तर त्याच्यानंतर ते तुम्हाला वापस चेंज करता येणार नाही किंवा ते बदलता येणार नाही. मग बदलवलं तर मग तुमच्या आधीचे ग्राहक परत तुटून जातील. त्याच्यामुळे ब्रँडचं नाव ठेवताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवा. त्यानंतर तुम्ही ब्रँडचं नाव ठेवल्यानंतर त्याचं एक सातत्य ठेवा. म्हणजे जसं आता मार्केटिंग मटेरियल मध्ये असेल किंवा तुमच्या बिझनेस कार्ड मध्ये असेल किंवा तुमच्या वेबसाईट मध्ये असेल, सगळीकडे एकच नाव ब्रँडचं येऊ द्या. नाहीतर माझ्या वेबसाईटवर माझं ब्रँडचं नाव वेगळं आहे, माझ्या बिझनेस कार्डवर माझं नाव वेगळं आहे, तर मग लोक कन्फ्युज होतील.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे सगळीकडे जिथे तिथे ठेवणार ते सातत्य ठेवा, एकच नाव सगळीकडे ठेवा, आणि एकाच ब्रँड खाली तुम्ही खूप सारे प्रोडक्ट सुद्धा तुमचे
1: विकू
0: शकता.
1: बरोबर.
0: नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदेशीररित्या संरक्षित आणि नोंदणीकृत ते आहे की नाही. कारण आपण नाव ठेवलं, मी एक नाव सिलेक्ट केलं आणि ते केल्यानंतर ते नाव जर दुसऱ्या कुणाचं असेल मला माहिती नाही, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मग ते नाव जे आहे ते कायदेशीररित्या मान्यताप्राप्त ट्रेडमार्क म्हणून ओळखलं जातं. म्हणून कायदेशीररित्या आपल्याला संरक्षित आणि नोंदणीकृत करून घेणं गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. मॅडम, आपण जेव्हा लोगो तयार करतो एखाद्या उत्पादनासाठी तर तो नेमका कसा करायला हवा? मग
0: आता जसं आपण नाव तयार केलेत की नाव तुम्ही हे घेतलंय तर त्या नावाला साधे आपला लोगो पण असला पाहिजे. तो आपण बनवू शकतो. जसं आता स्वतः बनवण्यासाठी काही टूल्स आहेत, अॅडोब एक्सप्रेस आहे किंवा फिग्मा आहे किंवा लोगो मार्केट ऍप्स वगैरे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ते बनवू शकता. किंवा मग एखाद्या डिझायनर कडून तुम्ही बनवून घेऊ शकता. मी तर प्रिफर करेल की एखाद्या डिझायनर कडून बनवून घ्या, म्हणजे तो जास्त चांगला तुम्हाला बनवून मिळेल. आणि लोगो मध्ये काय असलं पाहिजे तर तुमचं ब्रँडचं नाव आहे, एखादा सिम्बॉल आहे, उद्योगाला सूचित करणारा रंग आहे. जसं आता आपण कृषीशी बोलतो आहे, तर जर तुम्ही हिरवा रंग दिला तर तो जास्त त्याच्यामध्ये उठून दिसेल. आणि खूप मोठा नको, स्वच्छ छोटासा असलेला पाहिजे लोगो. छोटा लोगो असेल आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित, म्हणजे खूप जास्त कारीगिरी पण करू नका. म्हणजे लोकांना ओळखता आला पाहिजे, किंवा खूप बारीक जर केलं तर तो लोकांच्या लक्षात येणार नाही. तर अशा पद्धतीने
1: लोगो आपण महत्वपूर्ण
0: असा रंग निवडतो सुद्धा थोडासा आपण विचार केला पाहिजे की निळा रंग जो आहे तो आपल्याला विश्वास देतोय, तर तो रंग तुम्ही टाकू शकता. हिरवा रंग जो आहे तो तुम्हाला इको फ्रेंडली किंवा सेफ्टी तुम्हाला देतं. लाल रंग ऊर्जा देतो. काळा रंग जर तुम्ही वापरत असाल तर एक प्रोफेशनल टच त्याला येतो. तर हे रंग जर तुम्ही त्याच्यामध्ये वापरला तर तुमचा लोगो जास्त उठून दिसेल.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट, लोगो किंवा तुम्ही जेव्हा ब्रँडिंगचं नाव घेत आहात तेव्हा ते कलर करताना तुमचं पॅकेजिंग कोणत्या रंगाचं आहे तेही खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही काळ्या रंगाचं पॅकेजिंग करताना काळाच लोगो करता तर तो उठून दिसणार नाही. काळ्या याच्यावर जर तुम्ही ग्रीन केला, पिवळा केला, निळा केला तर तो जास्त उठून दिसेल. तर तेही आपल्याला जे आहे ते
1: रंगसंगती पण लक्षात घ्यायला हवी.
0: हा येस.
1: मॅडम, आता ब्रँडची नोंदणी जी असते तर ही मग कशी करायला हवी?
0: आता आपण एक नाव ठरवलं की आम्हाला हे नाव पाहिजे किंवा हा लोगो पाहिजे आहे. पण एकाच नावाचा लोगो जर दुसरीकडे असेल किंवा एकाच नावाची कंपनी जर ऑलरेडी ट्रेडमार्क झालेली असेल, सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं तर आपण सरकारी वेबसाईट आहे ट्रेडमार्कची तर त्याच्यावर जायचं आणि पहिले तपासून घ्यायचं की मी जे नाव सिलेक्ट केलेलं आहे ते नाव आपल्या भारतामध्ये किंवा अजून कुठल्या याच्यामध्ये हे नाव म्हणजे रजिस्टर आहे का. तर त्याच्यासाठी एक सरकारी वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही जायचं आणि तिथे गेल्यानंतर नाव टाकायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की आधी हे कोणाकडे नाव आहे का, तुमच्या क्षेत्रात नाव आहे का, समान नाव आहे का. असं असेल तर मग तुम्हाला नाव चेंज करायला लागेल, कारण पहिल्यांदा जर कोणी ट्रेडमार्क करून ठेवलेलं असेल, ते नाव घेतलेलं असेल, तर आपल्याला ते नाव काढून दुसरं नाव करायला असेल. पण जर

0: नाव कोणी घेतलं नसेल, आपलं नाव युनिक असेल, तर मग आपण ट्रेडमार्कची नोंदणी जी आहे ते आपण करू शकतो. पण पहिली पायरी हे आहे तुम्हाला की तुम्ही पहिले बघा, सर्च करा,
1: पडताळणी
0: आपण करायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करायचं असतं, त्याच्यामध्ये ipindia.gov.in अशी एक आपलं पोर्टल आहे. त्या पोर्टलला गेल्यानंतर आपल्याला ट्रेडमार्कची नोंदणी ही करता येते. मग ट्रेडमार्कची नोंदणी करताना आपण जे काही ब्रँडचं नाव दिलंय तो नाव, त्याचा लोगो, त्यानंतर आपली सगळी इन्फॉर्मेशन, आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, आपला बिझनेस कुठे आहे, त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायला लागते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉलम येतो की तुमचं जे उत्पादन करता आहात तुम्ही ते कोणत्या वर्गात येतं. जसं आता जर तुम्ही क्लास वन मध्ये गेले त्याच्यामध्ये केमिकल्स येतं की तुम्ही केमिकल्स मध्ये कुठलं उत्पादित करता आहात का. क्लास सेव्हन मध्ये गेलं तर मशिनरीज आहेत की तुम्ही कुठली मशीन तयार करता आहात का. क्लास 35 मध्ये गेला तर तिथे ट्रेडिंग आणि मार्केटिंग आहे की तुम्ही कुठल्या प्रोडक्टला मार्केटिंग करता आहात का. क्लास 40 मध्ये गेलं तर ते प्रोसेसिंग सर्व्हिसेस आहेत, त्याच्यामध्ये की तुम्ही कुठले प्रोसेसिंगचे म्हणजे पदार्थ जसं लोणचं आहे, पापड आहे, अजून असं काही बनवता आहात का. आणि क्लास 42 मध्ये जर गेलं तर तुम्ही इंडस्ट्रीयल म्हणजे रिसर्च वर्क जे R&D जे आहे ते तुम्ही करता आहात का. तर याच्यामधलं जे काय तुम्ही करत असाल तो क्लास आपल्याला याच्यामध्ये निवडावा लागतो. आणि तो निवडल्यानंतर आपल्याला एक फॉर्म ASO तो भरला जातो. आणि त्याच्यानंतर विदिन 6 ते 18 महिन्यामध्ये आपल्याला जे आहे ते ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन आपलं होतं.
1: अच्छा,
0: वैयक्तिक रजिस्ट्रेशन आपण करू शकतो की स्टार्टअप रजिस्ट्रेशन जर तुम्हाला करायचं असेल, वैयक्तिक स्टार्टअप किंवा MSME जर करायचं असेल तर तुम्हाला जो येणारा खर्च आहे तो 4,500 ते 5,000 येतो. आणि जर कंपनीचं एखादं रजिस्ट्रेशन तुम्ही करता आहात लोगोचं किंवा ब्रँडचं तेव्हा तुम्हाला 9 ते 10,000 खर्च येतो. आता नोंदणी तुमची झाली त्याच्यावरती की तुम्हाला एक ट्रेडमार्क नंबर तुम्हाला मिळतो, तर तो ट्रेडमार्क नंबर जो आहे तो तुम्ही वापरू शकता. म्हणजे तो तुम्ही तुमच्या जे तुमचं लेबल आहे त्याच्यावर तुम्ही टाकू शकता. आणि ट्रेडमार्क तुमचं मंजूर झालं, त्याला मंजुरीला मी सांगितलं की 6 ते 8 महिने लागतात, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेडमार्कचा सिम्बॉल मिळतो. तर तो सिम्बॉल जर तुम्हाला ओळखायचा असेल तर एक गोल असतो आणि त्याच्यामध्ये R लिहिलेला असतो, तर त्या लोगोचा किंवा ब्रँडचा ट्रेडमार्कचा सिम्बॉल आहे तो तुम्हाला 6 ते 8 महिन्यानंतर मिळतो. तर तो जो आहे तो सिम्बॉल मग तुम्ही तुमच्या लेबलवर जो आहे तो वापरू शकता. आणि हे तुम्ही जे आहे तर तुम्हाला ही जी प्रक्रिया आहे स्वतःला करायची तर तुम्ही स्वतःही करू शकता किंवा काही वकिलांच्या मार्फत सुद्धा करू शकता किंवा काही ट्रेडमार्कचे एजंट सुद्धा असतात तर त्याच्या मार्फत सुद्धा तुम्ही हे जे ट्रेडमार्कची नोंदणी एखाद्याला नाही समजलं की ऑनलाईन सगळी प्रोसेस कशी करायची तर तो त्या माध्यमातून सुद्धा करू शकतो.
1: अशा प्रकारे नोंदणी करणं गरजेचं आहे.
0: नंतर त्याच्यामध्ये दुसरं आपलं MSME किंवा उद्यमची नोंदणी सुद्धा आवश्यक आहे. आपल्याला जर उद्योग चांगल्या पद्धतीने करायची असेल तर त्याच्यामुळे आपल्याला उद्यमची जर नोंदणी केली तर आपल्याला बँकचे कर्ज सुलभ होतात, शासकीय अनुदान पण आपल्याला मिळतात. आणि जे काही उत्पादित क्षेत्रातील म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रोडक्शन करण्यामध्ये जे काही योजना आहेत त्या योजनांचा पण आपल्याला लाभ जो मिळतो. नंतर प्रक्रिया उद्योगासाठी अजूनही काही नोंदण्या आहेत, जसं फूड लायसन आहे, FSSI आहे, खाद्यपेय प्रक्रिया उद्योग असेल त्याच्यासाठी आपल्याला लागतं, ते पोल्युशन कंट्रोल बोर्डचं लायसन्स आपल्याला त्याच्यासाठी लागतं.
1: बरोबर.
0: त्यानंतर फॅक्टरी लायसन्स असेल, GST रजिस्ट्रेशन असेल किंवा फायर NOC असेल, ISO सर्टिफिकेट जर पण आपण घेतलं तर ते आपल्याला खूप चांगलं फायद्याचं होतं. तर अशा पद्धतीने आपण ज्या ह्या सगळ्या लायसन्स वगैरे घेऊन आपण आपला एक ब्रँड जो आहे तो चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो.
1: नक्कीच. आणि मॅडम आता आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये खूप महिला उद्योग करत असतात, तर त्यांच्या दृष्टीने हे खरं तर खूप चांगलं आहे, नाही
0: महत्वाचं आहे.
1: मॅडम एकंदरीतच कृषी मालाचं उत्पादन आपण घेतो पण तुम्ही ज्या आता सगळ्या गोष्टी सांगितल्यात की आपलं ब्रँड किती महत्वाचं आहे किंवा लोगो जो आहे तो आकर्षक असणं आणि पॅकेजिंग सुद्धा चांगल्या पद्धतीचं असेल तर मग तुमचं उत्पादन नक्कीच चांगल्या प्रकारे विकलं जातं आणि तुम्ही एक चांगला व्यवसाय यातनं समृद्ध करू शकता. आणि ग्रामीण भागामध्ये खरंच खूप चांगल्या आता सोयी उपलब्ध आहेत, फक्त योग्य मार्गदर्शन घेऊन त्यांनी केलं तर नक्कीच ते पुढे जाऊ शकतात.
0: येस नक्कीच मॅडम.
1: मॅडम आज आपण इथे आलात आणि अतिशय छान मार्गदर्शन सगळ्या श्रोत्यांना आणि शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आताच आपण कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयी प्राध्यापक रुपाली देशमुख यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

किसान वाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आपण ऐकत आहात 1143 किलोहर्ट्सवरून किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थ कृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40 मिनिटांनी
0: सादर करते विवेक वानखडे.

0: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान
3: आहे, भारी लिहिलंय.
1: हो,
3: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण सोला आणि खरं आहे.
2: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे.

श्रोतेहो, उद्या संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत भारत आणि थायलंड संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान दुबई येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. या समालोचनाचा आनंद आपण घेणार आहोत 1143 किलो हर्ट्झवरून.

0: आकाशवाणी रत्नागिरी श्रोते हो सवा आठ वाजता आपण गझलचा आनंद घेणार आहोत. मात्र त्याआधी 8:05 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होत आहेत. हे बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करत

0: आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. मन की बातच्या माध्यमातून प्रधानमंत्री उद्या सकाळी 11 वाजता देशवासियांना संबोधित करणार. FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपाऊंड हिंगावर बंदी. आणि रशियानं युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद इथं पोहोचले. उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्झियायोव यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी या भेटीत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याविषयी उझबेकिस्तानमध्ये राहणाऱ्या अमृता यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला.
2: आमच्या अपेक्षा आहेत इंडिया आणि उझबेकिस्तानचे रिलेशन चांगले व्हावेत, त्यातून दोघांनाही फायदा व्हावा.
1: त्यानंतर ते किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सादिर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधील भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या पुरवठा साखळ्या आणि भांडवल वितरणाचं प्राधान्य क्षेत्र बदलत असताना भारत स्थिर बाजारपेठ, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी व्यापक संधी आणि उत्पादन परिसंस्था उपलब्ध करून देत आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज अमेरिकेत शिकागो इथं आघाडीचे गुंतवणूकदार आणि उद्योग प्रमुखांच्या उच्चस्तरीय गोलमेज परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारताची सर्व क्षेत्रातली व्यापक वृद्धी, वेगवान सुधारणा आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी विस्ताराच्या संधी याबद्दल माहिती दिली. भारताकडे असलेली विशाल बाजारपेठ, शाश्वत आर्थिक वृद्धी, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, तांत्रिक प्रगती आणि सातत्यपूर्ण सुधारणांचे दशक यावर त्यांनी भर दिला. भारतात उत्पादन आणि भारतासाठी आणि जगासाठी ही या बैठकीची संकल्पना होती. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 669 गेली आहे. जवळपास 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. या महापुराचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून मृतदेह हाती लागत आहेत. नेपाळच्या सुरक्षा दलांचे 11,000 जास्त कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. नेपाळमध्ये अडकलेले राज्यातले 404 नागरिक सुरक्षित असून 338 जणांशी संपर्क झाला आहे. राज्यातले 41 जण सागा इथून आज परत आले तर 106 जण उद्या पहाटे नागपुरात पोहोचतील. इतर 45 जणांच्या समूहानं भारतीय हद्दीत सुरक्षितरित्या प्रवेश केला आहे. हे नागरिक मुंबई, पुणे, अहिल्यानगरचे रहिवासी आहेत. मुंबईतल्या 8 पर्यटकांशी कुठलाही संपर्क झाला नसल्याचं राज्य सरकारनं कळवलं आहे. अतिरिक्त संपृक्त मेद, अतिरिक्त साखर तसंच मिठाचं प्रमाण जास्त आहे अशा खाद्योत्पादनांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगात ठळक स्वरूपाचा इशारा लावण्याचा प्रस्ताव आपण मांडला असल्याचं FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात अनुपालन विषयक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अशा पोषक घटकाचं प्रमाण जास्त असलेल्या खाद्योत्पादनांबद्दल ग्राहकांना सोप्या, ठळक आणि सहज समजू शकेल अशा भाषेत इशारा देता येणं हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश

उद्देश असल्याचं प्राधिकरणानं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या अंतर्गत ग्राहकांना अशी खाद्योत्पादनं सहज ओळखता यावी यासाठी गरजेनुसार हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट किंवा हायली स्वीटेड बेवरेज असे ठळक शब्दांमध्ये दिसणारे इशारे या लेबलवर असतील असं प्राधिकरणानं म्हटलं आहे. या संदर्भात एका सामाजिक संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकरणानं हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. FSSAI नं एव्हरेस्ट आणि LG या कंपन्यांच्या कंपाऊंड हिंगावर बंदी लादली आहे. या संदर्भात मिळालेल्या एका तक्रारीनंतर प्राधिकरणानं सर्व प्रमुख कंपन्यांच्या हिंग उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यात या दोन्ही कंपन्यांची हिंग निकृष्ट दर्जाची आढळून आल्याचं FSSAI नं म्हटलं आहे. या कंपन्यांच्या हिंगामध्ये कच्च्या हिंगाचं प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा 30-40% कमी होतं, तसंच इतर पदार्थ मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात होते. विविध वेळा उत्पादित केलेल्या हिंगामध्ये या त्रुटी आढळून आल्या. महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या हिंगांच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर प्राधिकरणानं हा निर्णय घेतला आहे. दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारातून स्वतःहून परत घ्यावीत असा सल्ला देखील प्राधिकरणानं या कंपन्यांना दिला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलानं विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. मराठीसह इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेतून या सूचना पाठवता येणार आहेत. त्यासाठी 78-27-04-28-30 या क्रमांकावर HPTF टाईप करून व्हॉट्सअपद्वारे सूचना पाठवता येतील. 1800-1804-747 या टोल फ्री क्रमांकावरही या सूचना सांगता येतील किंवा exam-reform-taskforce.dopt.gov.in या वेबसाईटवर किंवा exam-reforms-taskforce@dopt.gov.in या ईमेलवर या सूचना पाठवता येतील. CSIR UGC नेट संयुक्त प्रवेश परीक्षेतल्या 5 विषयांसाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं निकाल आणि उत्तर तालिका प्रसिद्ध केली आहे. त्यातल्या उत्तरांविषयी काही शंका असल्यास उमेदवारांनी NTA संकेतस्थळाच्या हेल्प डेस्कवर संपर्क साधावा असं NTA नं म्हटलं आहे. बिहार सरकारनं यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या गुणपत्रिकेवर नापास हा शब्द न वापरता कौशल्य विकासासाठी पात्र असा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेत अपेक्षित गुण मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना बिहार बोर्ड ऑफ ओपनिंग स्कूल अँड एक्झामिनेशन मार्फत राबवण्यात येणाऱ्या व्यावसायिक आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. पंजाबमध्ये 27 ऑगस्ट रोजी सामूहिक रजेवर गेलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश पंजाब राज्य सरकारनं दिले आहेत. अनधिकृतपणे अनुपस्थितीत राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी अशी सूचनाही पंजाब सरकारनं केली आहे. महागाई भत्ता, जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा सुरू करावी यासह आपल्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी तसंच सेवाविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पंजाब राज्य सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांनी संप केला आहे. युक्रेनशी राजधानी कीव जवळच्या बुचा या भागात रशियानं केलेल्या हल्ल्यात किमान 37 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या हल्ल्यात किमान 50 निवासी इमारतींचं नुकसान झालं तसंच हल्ल्यानंतर निवासी घरापर्यंत आग पसरल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. लष्करी साहित्य असलेल्या गोदामावर हा हल्ला झाला होता. निवासी भाग किंवा घरांजवळ दारुगोळा साठवता येत नसल्याचा नियमही आहे. तरी या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या संगोपन केंद्रासह निवासी इमारतींचं नुकसान झालंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. मन की बातच्या माध्यमातून प्रधानमंत्री उद्या सकाळी 11 वाजता देशवासियांना संबोधित करणार. FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपाऊंड हिंगावर बंदी आणि रशियानं युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ही आहे आजची आमची दुसरी आणि अंतिम सभा. रात्रीचे 8:15 झालेत. श्रोते हो आता आनंद घेऊया गझलचा. सुरुवात करते नितीन मुकेश यांनी गायलेल्या गीतानं. राजेश जोहरी यांची ही रचना, त्याला संगीत आहे सपन चक्रवर्ती यांचं.

0: श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, गझलचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकवतीये रिफत सरोश यांची रचना. गायक आहे सीमा शर्मा आणि त्याला संगीत आहे उत्साद अजमद अमजद अली खान यांचं.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून जगात सर्वत्र.
2: श्रोतेहो, गझलच्या या कार्यक्रमात आता बशीर बद्र यांची रचना ऐकूया. त्याच्यासाठी स्वर आहे राजकुमार रिझवी आणि इंद्राणी रिझवी यांचा.

श्रोते हो, गझलच्या आजच्या या कार्यक्रमात आपण शेवटची गझल ऐकली ती आशा भोसले यांच्या स्वरात. ही रचना होती अहमद नदीम कासमी यांची आणि त्याला संगीत होतं गुलाम अली यांचं. श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा गझलचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद श्रोते हो आपण घेत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून ट्यून केलं होतं 1143 किलोहर्ट्सवर.

श्रोते हो, यानंतर आपण आजची सभा संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद घेणार आहोत. त्यामध्ये 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय युवा पत्रिका युवा भारती, तर रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये कलाकार आहेत डॉक्टर मंदा पाका सारडा. ऐकणार आहोत त्यांचं कर्नाटकी गायन. आणि श्रोते हो, त्याआधी म्हणजेच 8:45 समाचार संध्या आणि त्यानंतर न्यूज ॲट 9 ही बातमीपत्र. तेव्हा श्रोते हो, ही बातमीपत्र आणि दिल्ली केंद्रावरील सर्व कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.